0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्य.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
1: 18 जून. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. परमार्थात गुप्ततेची जरुरी असते. वासनेच्या तावडीतून सुटणं फार कठीण आहे, कारण वासनेच्या पोटीस प्राणी जन्माला येत असतो. त्या वासनेला जिंकणं म्हणजे आपण मरून जाणं इतकं कठीण आहे. वासनेच्या पोटी जन्म आणि जन्मानंतर अहंकार या जोडप्यापोटी काम क्रोध इत्यादी विकार जन्माला येतात. या जोडप्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्यामध्ये बायको ही नवऱ्यापेक्षा मोठी असते, वडील असते. कारण आधी वासना आणि त्यातून पुढे अहंकार. भगवंताजवळ वास ठेवला तरच वासना नष्ट होते. प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही. प्रपंचातली वासना बाहेर काढणं याचंच नाव परमार्थ. प्रपंचात प्रसिद्धीची जरुरी वाटते, त्याच्या उलट परमार्थात गुप्ततेची जरुरी लागते. समजा एखाद्या बाईनं दागिने हवेत म्हणून नवऱ्याजवळ हट्ट धरला आणि नवऱ्यानं तिला हवे असलेले सगळे दागिने देण्याचं कबूल केलं, पण अट अशी घातली की जेव्हा तू अंगावर दागिने घालशील त्यावेळी ते घालून खोलीची दारं खिडक्या बंद करून आत बसलं पाहिजे. अशी अट पाळून कोणती बाई दागिने घालायला कबूल होईल? कारण दागिने लोकांनी पाहण्यातच तिला समाधान आहे. ही झाली प्रपंचातली रीत. परमार्थामध्ये याच्या उलट गुप्ततेची गरज आहे. आपली साधना कोणाच्याही नजरेत न येईल अशी खबरदारी घ्यावी, कारण परमार्थाला दृष्ट फार लवकर लागते. ती केवळ इतर लोकांचीच लागते असं नाही, आपली स्वतःची सुद्धा लागण्याचा फार संभव असतो. म्हणून परमार्थात गुप्तता असावी. आणि आपल्या हातून जे साधन होतं आहे ते सद्गुरू किंवा परमात्मा यांच्या कृपेनंच माझ्याकडून करवून घेतलं जात आहे ही जाणीव ठेवावी. आजारी माणसानं नुसतं पडून राहावं, पण औषध मात्र नियमानं घ्यावं. बाकीच्या गोष्टी इतर लोक करतात, औषध मात्र आपण स्वतःच घेतलं पाहिजे. एखादा मोठा राजा जरी झाला तरी कडू औषध दासीला देऊन काही त्याचा रोग बरा होत नाही. त्याचप्रमाणे परमार्थामध्ये भगवंताचं स्मरण ठेवण्याचं काम आपल्या स्वतःलाच करायला पाहिजे. उगीच कोणाच्या तरी नादी लागू नये. परमार्थ म्हणजे काय करायला पाहिजे हे नीट समजावून घ्या आणि मग त्या मार्गानं जा. कोणाला फसू नका, कारण स्वतः फसणं हे जगाला फसवण्या इतकंच पाप आहे. ज्याचा प्रपंचात पाठीराखा परमात्मा आहे त्याचा तो प्रपंचच परमार्थ होतो. उलट ज्याचा पाठीराखा अभिमान आहे त्याचा परमार्थ देखील प्रपंचच म्हटला पाहिजे. बाहेरून प्रपंची दिसावं पण आत मात्र परमार्थी असावं, आणि हीच खरी कला आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 169 दशक 12 समास 8 काळ रूप नाम समास जय जय रघुवीर समर्थ। जगदेश्वर मूळ माया असून पुढे अष्टधा प्रकृतीचा विस्तार झालेला आहे। सृष्टीच्या क्रमाने हा आकार आकारला आहे। हे सर्व नसतं तर आकाशासारखं निर्मळ निराकाळ काळ वेळ नसलेलं असं काहीच नाही। विविध उपाधीचा विस्तार झाला तिथे काळ दिसून आला, अन्यथा काळ हा कुठे नसतोच। एक चंचल एक निश्चळ यापेक्षा वेगळा काळ कुठे आहे? चंचलाच्याच अपेक्षेतेने आहे त्याला काळ म्हणावं। आकाश म्हणजे अवकाश, अवकाश म्हणजे विलंब, त्या विलंबरूपी काळाला जाणून घ्यावं। सूर्योदयापासून वेळ सुरू होते, तिथपासून काळाची गणना समजते। फळापासून युगापर्यंत काळ पळ घटका प्रहर दिवस अहोरात्र पक्ष मास षडमास आणि नंतर युग अशा प्रकारे ही कालगणना केली जाते। कृत त्रेतायुग द्वापारयुग कलियुग अशी ही काळाची संख्या भूमंडळावर आहे। देवांची आयुष्य ही आगळी आहेत त्याचं निरूपण शास्त्रामध्ये केलेलं आहे। त्यात तीन देवांची माहिती आहे, त्याचे अलग केलेले सूक्ष्म रूप त्यांचे नियम ही माहिती लोकांना होऊ शकते। नीतिनियम सोडल्याने शेवटी लोक दुःखी होतात। ब्रह्मा विष्णू महेश या देवांची माहिती होऊ शकते। मिश्रित त्रिगुण निवडले गेले, त्यातून आधी अंत सृष्टी रचना झाली। त्यात कोण थोर कोण लहान असं कसं म्हणावं? असो, ही जाणत्याची कामं आहेत। अज्ञाने माणूस उगाचच भ्रमामध्ये गुंतून पडतो। अनुभव असा असला तर जागोजागी त्याच्या खुणा दृष्टीस पडतात। उत्पन्न काळ सृष्टिकाळ स्थितिकाळ संहार काळ असा संपूर्ण काळ विलंबरूपी आहे। ज्या ज्या प्रसंगी जे जे झालं त्याला त्या त्या काळाचं नाव पडलं। लक्षात येत नसेल तर पुढे ऐका। पाऊस काळ शीतकाळ उष्णकाळ संतोष काळ सुख दुःख आनंद काळ प्रत्ययाला येतो। प्रातःकाळ मध्यान्ह काळ सायंकाळ वसंत काळ पर्व काळ कठीण काळ लोकांना माहिती आहे। जन्म काळ बालपणाचा काळ तारुण्य काळ वृद्धापकाळ अंतकाळ विषम काळ हा वेळेनुसार लक्षात येतो। सुकाळ आणि दुष्काळ प्रदोष काळ पुण्यकाळ सर्व वेळ मिळून काळ तयार होतो। असतं एक आणि वाटतं एक, त्याचं नाव हीन विवेक। नाना प्रवृत्तीचे लोक ही प्रवृत्ती जाणतात। प्रवृत्ती ही अनेकत्वाकडे झुकलेली असते, निवृत्ती ही एकत्वाकडे झुकलेली असते। एकत्वामुळे नाना सुख निर्माण होतं हे विवेकी लोक जाणतात। जिथून ब्रह्मांडाची रचना झाली तिथे विवेकी माणूस लक्ष घालतो आणि त्याचं विवरण करता करता त्याला पूर्वापारची स्थिती सहज स्थिती प्राप्त होते। प्रपंच असून देखील परमार्थ पाहणं हे या स्थितीमध्ये शक्य होतं। प्रारब्धामुळे तो लोकांमध्ये राहत असतो। सगळ्यांचं मूळ एकच आहे, बाकी सगळं बाष्कळ आहे। विवेक करून ताबडतोब परलोक साधावा। विवेक हा मूळ असून तो पहिल्यास जन्माचं सार्थक होईल। विवेकहीन आहेत ते पशु समान मानावे। त्यांचं भाषण ऐकल्यावर परलोक मिळणार नाही, त्यात आमचं काय गेलं? जे गेलं ते

आलं पेरलं ते उगवलं, आता भोगतील, पुढेही जे करतील तसं त्यांना फळ मिळेल। भक्तियोगामुळे भगवंत मिळेल, देवभक्त मिळाल्यावर समाधान दुप्पट होईल। आपली कीर्ती करून नाही मेले ते उगीच आले आणि गेले, शहाणे असूनही भुलले, आता काय सांगावं। येथील सर्व इथेच राहतं असा अनुभव आहे, कोण काय घेऊन जातं सांगा ना। म्हणून पदार्थांविषयी उदास असावं, सावकाशपणे विवेक पावा, त्यामुळे अलभ्य असलेला जगदीश प्राप्त होतो। जगदीशासारखा दुसरा लाभ नाही। कार्य कारण सर्व काही संसार करीत असताना देखील समाधान प्राप्त होतं। मागे जनस्कासारखे अनेक राजे देखील राज्य करीत करीत परमेश्वर प्राप्ती करते झाले, त्याप्रमाणे आता देखील अनेक पुण्यश्लोक लोक आहेत। राजा असताना मृत्यू आला, लक्ष कोटी रुपये कबूल केले तरी त्याला मृत्यू सोडणार नाही, अशा प्रकारचं जीवन पराधीन आहे। यामध्ये दुखणे, बहाणे, नाना उद्वेग, चिंता करणं, किती म्हणून सांगायचं, हे सगळं आहे। हा संसाराचा एक बाजार भरलेला आहे, त्यात देव पाहावा म्हणजे तुमच्या कष्टांचा परिहार होईल। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे काळ रूपरा।

श्रोतेओ नमस्कार। हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाच क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पात गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

सुजन हो त्रेसठ नारद भक्ति सूत्र स्त्री धन नास्तिक चरित्रम न श्रवणीयम या संदर्भातलं अधिक विवरण असं आहे. साधक भक्तांकरता काही विधायक सूचना देणं देवर्षी नारद मुनींना आवश्यक वाटलं. सर्व आध्यात्मिक भागवत आदी पुराणामधून सद्ग्रंथातून अशा सूचना दिल्या गेल्या आहेत. मुळात भक्ती मार्गामध्ये प्रवेश होणं कठीण, प्रवेश झाल्यावर देखील काही प्रतिकूल अशा विषयांकडे पूर्व संस्कारांमुळे लक्ष वेधलं जाणं अशक्य नाही. तसंच त्या विषयात एक प्रकारची आकर्षकता मोह निर्माण करण्याचं सामर्थ्य असतं. अनेक साधक भक्तांची यामुळे फसवणूक झाल्याचं पुराण इतिहासावरून आपल्याला कळतं. म्हणून देवर्षी नारद मुनी या 63 भक्ती सूत्रामध्ये 3 गोष्टींशी संबंध ठेवू नये असंच म्हणत नाहीत, तर त्यांचं श्रवणही बाधक होतं. म्हणून भाविकांनी त्यांचं श्रवण देखील करू नये असं सांगत आहेत. मागील सूत्रामध्ये साधक भक्तानं लोकव्यवहार भक्तिसिद्ध होईपर्यंत टाकू नये असं सांगितलं आहे. या दृष्टीनं लोकव्यवहारात राहिला तरी त्यातही या सूत्रामध्ये सांगितलेल्या 3 गोष्टींबद्दल साधकानं फार जपलं पाहिजे असं नारद मुनी सांगत आहेत. काम प्रदीप्त करणारी स्त्री, निषिद्ध धन आणि नास्तिक चरित्र श्रवण करू नये असं नारद मुनी म्हणतात. याचं कारण त्या त्या विषयांचं श्रवण केलं की तो विषय श्रोत्रेंद्रियाच्या द्वारे आत अंतःकरणामध्ये प्रवेश करतो आणि मग अंतःकरणामध्ये त्या विषयभोगांचे पूर्व संस्कार सुप्त असलेले या श्रवणानं उद्बुद्ध होतात, म्हणजे जागृत होतात. इथे या सूत्रामध्ये चरित्र शब्द आलेला आहे. स्त्री चरित्र म्हणजे रूप, लावण्य, तारुण्य, कांती, सौंदर्य इत्यादीकांचं श्रवण. तसंच धनचरित्र म्हणजे धनापासून सगळे विषय प्राप्त होतात, सर्व भोग संपादन केले जातात, सत्ता प्राप्त होते, मान यश कीर्तीचा लाभ होतो. अशा प्रकारे धनाचं गुणगान हे त्याचं चरित्र. तसंच नास्तिक चरित्र म्हणजे नास्तिक माणूस वेद, धर्म, ईश्वर, ज्ञान, भक्ती आणि मोक्ष इत्यादीकांविषयी त्याचं विरुद्ध मत मोठ्या युक्तीनं दृष्टांतानं करतो. त्यामुळे श्रद्धावानाचा देखील बुद्धिभेद होणं शक्य असतं. नास्तिकांचं हे जे कौशल्य हे त्यांचं चरित्र. स्त्री धन नास्तिक चरित्र श्रवणानं त्यांच्याविषयी अनुकूल बुद्धी निर्माण होते, त्याचा परिणाम त्यांची संगती होते आणि ती संगती सगळ्या अनर्थाला कारण होते. म्हणजे हे श्रवण भक्ती मार्गापासून माणसाला दूर नेतं.

किनलट त्रिलटे हे असं श्रीमद भागवत एकादश स्कंध आठव्या अध्यायातील आठव्या श्लोकामध्ये महर्षी वेदव्यासांनी उद्धृत केलेलं आहे. याचा अर्थ असा, मायेनं निर्माण केलेल्या स्त्री सुवर्णालंकार सुंदर वस्त्र इत्यादी पदार्थांच्या ठिकाणी उपभोग लालसा वाढल्यामुळं लोभानं जो वेडा झाला आहे तो विवेकशून्य होऊन पतंगाप्रमाणे नाश पावतो. पतंग म्हणजे ज्योतीवर झेप घेतो ना तो कीटक, तेज प्राशन करण्याच्या इच्छेनं पतंग ज्योतीवर झडप घालतो आणि जळून मरतो. म्हणून साधकानं देखील यांना

भुलवितू, असं एकनाथी भागवतामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे अवधूतांनी जे 24 गुरु केले त्यामध्ये मदगज हा एक गुरु केलेला आहे. त्याचं कारण सांगताना अवधूत सांगतात, पदाभिवदिम भिक्षुर्ण स्पृशेंदारमीमपी स्पृशन करीव बध्येत करिण्यांगत. असं एकनाथी भागवतामध्ये वर्णन आहे. याचा अर्थ असा, भिक्षू साधकानं स्त्रीला मग अहो ती लाकडाची कोरलेली बाहुली असली तरी देखील पायानं सुद्धा स्पर्श करू नये. स्पर्श केला असता ज्याप्रमाणे कृत्रिम हत्तीणींशी संघ करून हत्ती वेडा होतो आणि खड्ड्यामध्ये पडतो, त्याप्रमाणे साधकाची स्थिती होण्याचा संभव असतो. वास्तविक पुरुष आणि स्त्री देहात विशेष अंतर नाही, दोन्ही पांचभौतिकच आहेत. केवळ स्त्री देहाचा निषेध करण्याचं तत्वतः कारण नाही. अहो स्त्रियांमध्ये देखील पतिव्रता साध्वी विदुषी स्त्रिया पुष्कळ होऊन गेलेल्या आहेत आणि वर्तमान काळामध्ये देखील आहेत. अनेक ब्रह्मवादिनी स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत. उपनिषदांमधून त्यांचं वर्णन आपल्याला आढळतं. संत मीराबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत बहिणाबाई इत्यादी संत कोटीतील भक्त कोटीतील अनंत स्त्रिया झालेल्या आहेत. अहो गृहस्थ आश्रम स्त्री विरहित होऊ शकत नाही, तरी देखील स्त्री केवळ भोग्य आहे आणि त्या भोगातच सुख आहे अशी भावना सामान्य कामासक्त पुरुषांची असते. त्यामध्ये ती सौंदर्यवती असेल तर सहजच पुरुष तिच्याकडे आकृष्ट होतो. अशा पुरुषांचं लक्षण 16 अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. स्त्रिया

ते अमृते ऐदे सुखत्रिये परवते नाही जि म्हणू निजिते निश्चयो केला. असं ज्ञानेश्वरी मध्ये वर्ण

सुजन हो, या नारद भक्ती सूत्रामध्ये काम प्रदीप्त करणारी स्त्री, निषिद्ध धन आणि नास्तिक यांचं चरित्र श्रवण करू नये असं आहे. इथं श्रवण हे केवळ श्रवणापुरतच नसून ते स्पर्श, भाषण, कीर्तन, संबंध या सर्वांचंच उपलक्षण मानलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी साधकांच्या चित्तक्षोभाला आणि ध्येयापासून विचलित करायला कारणीभूत होतात. भगवान श्रीकृष्ण सांगतात, या लागी साधकी आपण स्त्री

ज्ञान असं एकनाथी भागवतामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. या विषयामध्ये श्री संत एकनाथ महाराजांच्या चिरंजीव पद या प्रकरणातला उपदेश साधक भक्तांना चिंतन मनन करण्यासारखाच आहे. नाथ महाराज म्हणतात.

अंगात नको नको स्त्रियांचा एकांत, नको नको स्त्रियांचा परमार्थ, करती आघात पुरुषासे, म्हणाल ग्रहस्थ साधके स्त्री

सुजनो हो एवढा विस्तारपूर्वक विचार करण्याचं कारण साधक भक्तांकरता हे फार धोक्याचं स्थान आहे असं सगळ्या संतांनी आणि पुराणांमधून ऋषी मुनींनी सांगितलेलं आहे. स्वतः देवर्षी नारदांना देखील या विषयाचा थोडा धक्का जाणवला होता असं कुठं कुठं पुराणादी कथांमधून आपल्याला आढळतं. साधक भक्तांनी या विषयामध्ये फार जपून राहावं असंच या विधानामधून देवर्षी नारद मुनींनी सूचित केलेलं आहे. तसंच एखादी साधक स्त्री असेल तर तिनंही परपुरुषांपासून सावध असावं हेही यामधून सूचित होतं.

हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पाद गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

0: बरं दर्शन देहो आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: श्रोते हो नमस्कार, 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळचे 7 वाजले आज गुरुवार. श्रोते हो, रूपरेषांत सकाळी 7:05 दिनविशेष आपण ऐकू शकाल. 10:20 ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. सकाळी 11:05 चिरंतन गाणी हा कार्यक्रम. सादर करते श्रीकृष्णा कुलकर्णी. 1 दुपारी आपण ऐकणार आहात विनोबा भणे हा कार्यक्रम. सादर करत्या श्रद्धा कराळे. 2 दुपारी आपण ऐकणार आहात गुंजन मनातले. सादर करत्या ज्योती चौधरी. दुपारी 3 चला जाऊया हा कार्यक्रम. संवाद साधलाय मोहना कारखानीस यांनी. दुपारी 3:30 सावित्री अभ्याकसच्या या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. संध्याकाळी 7 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आस्वाद आपण घेऊ शकाल. श्रोते हो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: नमस्कार, आपण ऐकते रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, आज बुधवार 18 जून. आज आहे तारखेप्रमाणे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची पुण्यतिथी. त्याचबरोबर भारतीय पहिल्या महिला शास्त्रज्ञ कमला सोहनी यांचा सुद्धा जन्मदिवस आहे. जाणून घेऊया आजचे आणखीन काही दिनविशेष. आजच्याच दिवशी 1946 साली डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी गोव्याच्या मडगाव या शहरातनं गोवा मुक्तीचं रणशिंग फुंकलं. 1956 साली आजच्याच दिवशी रँग्लर र. पू. परांजपे पुणे विद्यापीठाचे दुसरे कुलगुरू झाले. आजच्याच दिवशी 1899 साली स्वातंत्र्यसेनानी आणि समाजसुधारक शंकर त्र्यंबक अर्थातच दादा धर्माधिकारी यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1901 साली मोचनगड या मराठीतल्या पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक आणि विविध ज्ञानविस्तार मासिकाचे संपादक रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांचं निधन झालं. 1936 साली आजच्याच दिवशी रशियन लेखक मॅक्झिम गॉर्की यांचं सुद्धा निधन झालं. 2003 साली आजच्याच दिवशी हिंदी चित्रपटातील चरित्र अभिनेते जानकी दास यांचं निधन झालं. 1999 साली साहित्यिक, कथा आणि कादंबरीकार श्रीपाद रामकृष्ण काळे यांचं सुद्धा निधन झालं. 2021 मध्ये आजच्याच दिवशी भारतीय धावपटू द फ्लाइंग सिख पद्मश्री मिल्खा सिंग यांचं निधन झालं. मंडळी, हे होते आजचे काही दिनविशेष. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: राज, आपण लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
0: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
3: पण मग संपर्क कुठे करायचा?
0: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
3: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

Krishi Sandesh. नमस्कार शेतकरी बंधू. शेतकरी बंधूंनो, पीक उत्पादनाचा पाया म्हणजे माती परीक्षण. पण माती परीक्षणाच्या बरोबर पाणी परीक्षणाचं सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे. तर पाण्याची प्रत तपासण्यासाठी पाण्याचा नमुना कसा घेतात आणि त्यामधून प्रयोगशाळेत कोणकोणते घटक तपासले जातात आणि त्यामुळे फायदे काय होतात, याविषयी आपण आज उहापोह करणार आहोत. सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या अयोग्य आणि समस्यायुक्त पाण्याचा पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. यासाठी पाण्याचं परीक्षण करून घेणं अतिशय आवश्यक असतं. आणि म्हणून सर्वप्रथम जर बाब कोणती महत्त्वाची आहे, तर सिंचनासाठी जे पाणी आपण वापरणार आहोत त्याचा योग्य पद्धतीनं नमुना घेणं, म्हणजे तो नमुना आपल्याला प्रयोगशाळेत तपासता येईल. पाणी चवीस खारट किंवा मचूळ वाटत असल्यास पाण्याचा सिंचनासाठी वापर केलेल्या शेतीतील जमिनीच्या पृष्ठभागावर क्षाराचा पांढरा थर दिसून येतो. पीक उगवणीस अडथळा होताना सुद्धा त्याच्यामुळे दिसतं आणि बऱ्याच वेळा उगवलेल्या पिकाचे शेंगेसुद्धा खरपताना दिसून येतात. जमीन चोपण चिबड होऊन पृष्ठभागांवर पाणी थांबत असल्यास, जमिनीवर चालताना जमीन टणक झाल्याचे जाणवत असल्यास पाण्याचा नमुना परीक्षणासाठी घेणं गरजेचं आहे हे आपण सर्वप्रथम जाणून घेतलं पाहिजे. निर्णया सिंचन साधनामधून घेतलेला पाण्याचा प्रातिनिधिक नमुना आपण प्रयोगशाळेत पाठविला पाहिजे. विहिरीच्या पाण्याचा नमुना घेताना विहिरीतील पाणी प्रथम चांगलं ढवळून घेतलं पाहिजे. विहिरीवर पंप बसलेला असेल तर तो साधारणतः 15 ते 20 मिनिटं सुरू ठेवून पाणी जाऊ द्यावं. काचेची किंवा प्लॅस्टिकची एक बाटली घ्यावी आणि ती स्वच्छ धुवून घ्यावी आणि त्यामध्ये 1 लिटर पाणी आपण भरायचं. उपणी देखील जर पाण्याचा नमुना आपल्याला पाहिजे असेल तोही अशाच प्रकारे आपण घेणं गरजेचं आहे. नदीमध्ये साठलेले पाणी किंवा तलावातील नमुना घेण्यासाठी लांब बांबूच्या टोकाला दोरीच्या सहाय्यानं लहान बाटली बांधून पाणी ढळून आपण नमुना घ्यायला पाहिजे. आणि जी बाटली आपण प्रयोगशाळेत पाठवणार आहोत पाण्याचा नमुना घेऊन, त्या बाटलीवर शेतकऱ्याचं नाव आहे, पत्ता आहे, शेताचा भूमापन क्रमांक, नमुना घेतल्याची तारीख व थोडक्यात पाण्याबाबत शेतकऱ्याचे अनुभवसुद्धा आपण त्याच्यावर लिहिणं गरजेचं असतं. आणि अशी लेबल असलेली जी पाण्याची बाटली आहे ती आपण प्रयोगशाळेत पाठवायला पाहिजे. प्रयोगशाळेमध्ये पाण्याचं परीक्षण करताना आम्लविम्ल निर्देशांक, विद्राव्य क्षार, कार्बोनेट, बायकार्बोनेट, क्लोराईड, सल्फेट, बोरॉन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम या घटकाचं प्रमाण त्याच्यावरून आपल्याला प्रयोगशाळेमध्ये काढता येतं. पाण्यात विरघळणाऱ्या क्षाराच्या प्रमाणाचा विद्युत वाहकतेवर परिणाम होत असल्यामुळं पाण्याची विद्युत वाहकतासुद्धा प्रयोगशाळेमध्ये मोजता येणं शक्य आहे. विद्युत वाहकता जितकी जास्त तितके क्षाराचे प्रमाण जास्त असतं. आणि ही सगळी पायाभूत माहिती जर आपण व्यवस्थित घेतली आणि जर आपण योग्य नमुना पाण्याचा घेतला आणि प्रयोगशाळेत जर पाठवला तर आपल्याला त्याचं पाणी परीक्षण करून मिळू शकतं. तर ही मूलभूत माहिती आवश्यकतेनुसार आपल्याजवळ ठेवा आणि आवश्यकतेनुसार शासनाच्या मार्गदर्शनाखाली नमुना घ्या आणि योग्य प्रयोगशाळेत पाठवून त्याची तपासणी करून घ्या, म्हणजे आपल्या उलित्याचं व्यवस्थापन व्यवस्थित होईल. नमस्कार. कृषी संदेश.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर लिखित खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर हा कार्यक्रम।
1: श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। शेतकरी बंधूंनो, आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत खरीप पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री। पीक उत्पादन वाढीच्या पंचसूत्रीमध्ये पहिलं जे सूत्र आहे ते जमिनीची पूर्व मशागत, दुसरं सुधारित बियाणांचा वापर आणि हेक्टरी रोपांची योग्य संख्या राखणं, तिसरं जे सूत्र आहे ते संतुलित खत व्यवस्थापन, चौथं पाणी व्यवस्थापन आणि शेवटचं आणि पाचवं जे सूत्र आहे ते आहे पीक संरक्षण। जमिनीच्या पूर्व मशागतीमध्ये मध्यम किंवा भारी जर जमीन असेल तर त्या अशा जमिनीमध्ये 2 ते 3 वर्षात एक खोल नांगरट करणं अतिशय आवश्यक असतं आणि पहिल्या किंवा दुसऱ्या पावसानंतर जमीन भुसभुशीत होण्यासाठी वखराच्या 1 ते 2 पाळ्या देणंही अशा जमिनीमध्ये गरजेचं असतं। ह्या झाला जमिनीची पूर्व मशागत या सूत्राचा भाग। त्यानंतर दुसरं सूत्र जे आहे ते सुधारित बियाणाचा वापर आणि हेक्टरी रोपाची योग्य संख्या राखणं, यामध्ये सुधारित किंवा जास्त उत्पादन देणाऱ्या वाणांची खरेदी करून शिफारशीप्रमाणे बियाणाचा आणि योग्य अंतराचा वापर केल्यानं हेक्टरी रोपाची संख्या योग्य राखली जाते आणि अशी रोपांची वाढ उत्तमरित्या होऊन त्या पिकाचं उत्पादनही चांगलं मिळण्यास मदत होते। तिसऱ्या सूत्रामध्ये संतुलित खत व्यवस्थापन हे तिसरं सूत्र आहे। याच्यामध्ये शिफारसित रासायनिक खताच्या ज्या मात्रा आहेत हे या मात्रा पीक चांगले उगून आल्यानंतर साधारणपणे पेरणीनंतर 2 ते 3 आठवड्याने खरीप पिकास एकाच वेळी दिल्यानं या खताची उपयोग उत्पादन वाढीसाठी होतो, म्हणून आपल्याला हे संतुलित खत व्यवस्थापन करणं ही गरजेचं असतं। पाणी व्यवस्थापनामध्ये साधारणपणे खरीपामध्ये पाऊस पडत असतो, परंतु कधीकधी पावसामध्ये खंडसुद्धा पडतो, तर अशा पावसाच्या खंडाच्या वेळी एखादं दुसरं पाणी जर उपलब्ध असेल तर शक्यतो ते पाणी पिकाच्या संवेदनक्षम अवस्थेत जर दिलं आपण तर आपल्या उत्पादनात 15 ते 20% वाढ होण्यास निश्चितच मदत होते। शेवटचं जे सूत्र आहे ते आहे पीक संरक्षण। वेळीच जर आपण रोग आणि किडीचं संरक्षण केलं नाही तर पीक उत्पादनात 40% घट येते, तेव्हा शिफारशीप्रमाणे पीक संरक्षण केल्यानं ही घट आपल्याला टाळता येते। त्यामुळं ही जी उत्पादन वाढीची जी पंचसूत्री आहे ती शेतकरी बंधूंनो, आपल्याला ही जर आपण पंचसूत्रीचा अवलंब केला तर निश्चितच आपले हे जे खरीप हंगामात आपण जे पीक घेऊ तर त्यामध्ये आपल्याला चांगल्या तऱ्हेचं उत्पादन मिळण्यास मदत होईल।
0: मंडळी, आताच आपण कार्यक्रम ऐकलात खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
7: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे। आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण ऐकणार आहोत वाऱ्याची झुळूक। किती बरं वाटलं या वाऱ्याच्या झुळकीने, खूपच जीवाची लाईलाई होत होती। त्यात वाराही कसा रुसला होता, लोड शेडिंग विचारू नका। या गर्मीने जीव कसा नको नकोसा करून सोडला आहे, पण काय करणार, कामं थोडी ना सोडता येणार, इलाजच काय। उन्हाळ्याची सुट्टी तर पाहुणे येणारच, त्यांची सरबराई करा, उठबस करा, आणि या गर्मीने घरातल्या सासूबाईंच्या गरम टोमण्यांच्या वातावरणात स्वतःला पोळत बसा। सण म्हटला की सगळे येणारच, दीर जावा नंडा कोण नाही ते विचारा। ते बाहेर गावी असतात, बिझी असतात, म्हणून सुट्टीत मज्जा करायला येतात, पण कधी असे म्हणत नाही की सासू सासऱ्यांना आम्ही नेतो जरा 15 दिवस, किंवा दादा बहिणी तुम्ही या जरा आमच्याकडे, कशाचे काय। ही असते घरी स्वागताला, माझ्या नवऱ्याला पोऱ्यांना कुठे कळतं हे, ते तर कायमच पाहुण्यांच्या पुढे पुढे करण्यात व्यग्र। काय बोलावे, आपलेच नाणे खोटे। सुनबाई, काही नाणे खोटे नाही बरं तुझे, मला समजतं आहे तुझं, कशाला एकटी एवढा त्रास करून घेते। जिथे प्रेम असते तिथेच माणूस येतो, थांबतो, आपलं म्हणून बघतो। आजच्या जगात सगळ्यात जास्त श्रीमंती ही माणसांची आहे ग, पण या गोष्टी करण्याकरता आधी मनाची श्रीमंती लागते, जी तुम्हा नवरा बायको तुडुंब भरलेली आहे। त्यामुळेच आपल्या घराचे गोकुळ होतो, वर्षातून 2-3 सगळे एकत्र येतात। हे सगळं तुझ्यामुळेच शक्य आहे, कारण तू करतेस आणि नवऱ्याला करू देते, तिथे आडकाठी आणत नाही, म्हणून हे होतं। अगं पैसा काय, आज न उद्या कमवता येईल, पण तुटलेली माणसं दुरावलेली नाती जोडता येत नाही। पोरी, मला जे कधी उमगलं नाही ते तू आणि तुझ्या नवऱ्याने करून दाखवलं, आता तुझी मुलं पण तेच करताय, ही किती गर्वाची गोष्ट आहे। म्हणजे काय हो सासूबाई, तुम्ही तर इतक्या हुशार, स्वतः नोकरी केलेल्या, आणि मी तर साधी गृहिणी, घरात राहणारी, तुम्हाला माझ्यामुळे काय उमगलं समजलं। काय सांगू सुनबाई, माझ्या सासूबाई म्हणजे तुझ्या आजे सासूबाई फार प्रेमळ, मवाळ, कधी आवाज नाही चढला त्यांचा, त्याचाच फायदा घेऊन मी नोकरी केली, मुलं त्यांच्या स्वाधीन करून आरडाओरडी करून त्यांच्याकडून सगळं काही करून घेत असे। मी मोठी, लहान दीर जावांना पटत नसे, आर्थिक सुबत्तेचा बळीजाव करत मी कधीच त्यांना बोलू दिलं नाही की तुझ्या सासऱ्यांचं ऐकलं नाही, त्यामुळे सगळे दुरावले।

मग लहानीकडे जमत मजा मस्ती करत परिणामी मी एकटी पडले आणि आता उतार वयात आपल्या चुका आपल्याला समोर येऊन पिंगा घालतात. पण त्यात वेळ शक्ती निघून गेलेली असते. माझेही काहीसे असेच झालेले आहे. पण तू जेव्हा सगळ्यांच्या संपर्कात असते, घरी कोणी आलं की कितीही टोमणे मारो, वाईट बोलो, तू दुर्लक्ष करून आपलेच आहेत ते असं म्हणते, भांडण विसरून नव्या उमेदीने दरवेळी स्वागत करते. सुरुवातीला मला पण तुझ्या या वागण्याचा राग यायचा. माझे महत्त्व कमी करते तू असं वाटायचं. त्यामुळे मी पण तुला बरेचदा चुकीचे सल्ले दिले, बोलून मन दुखावले. पण तू तुझा चांगुलपणा हा काही सोडला नाही. ही माणसं जपण्याची दैवी देणगी तुझ्याकडे आहे. जशी थंड वाऱ्याची झोप मनाला तजेला देऊन जाते, कचरा धूळ बाजूला सारते, अगदी तसंच आहे हे. मधून मधून येणारी आपली माणसं प्रेमाचा शिडकावा करतात. आज इतक्या वर्षांनी मला उमगलं की आपण आपल्या माणसांकरता झिजावे. फक्त मी आणि माझे करत राहिलो तर एकटं पडतो. मनात कायम भीती असते, आपण कोणाचं काही केलं नाही मग आपलं कोणी काही करेल का नाही. जी भीती बोलून पण दाखवता येत नाही की त्यावर काही औषध पण मिळत नाही. शेवटी आज खूप हिमतीने तुझ्याशी हे बोलली, जरा बरे वाटले, हलकं वाटलं. मनावरची इतके दिवस साचलेली धूळ निघाली आणि स्वच्छ झाली. अगदी अलगत येणाऱ्या वाऱ्याच्या झोळकीसारखी. श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

कार्यक्रमात आता ऐकूयात आनंद बक्षी यांचं गीत, लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं, आणि हे गीत आपण ऐकूयात हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटामधलं.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात. जीत या चित्रपटामधला आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांची गीतरचना. मदतगार या चित्रपटामधलं हे गीत संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: नाशिककरांसाठी आता बळी मंदिर रुक्मिणी लॉजच्या समोर पंचवटी सारख्या मोक्याच्या ठिकाणी शुभ कल्याण हाइट्स इथं 3 BHK फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध, तसंच शॉप्स रेंट आणि लीज वरती उपलब्ध. जरूर संपर्क साधा 78750 75620 या क्रमांकावर.
1: महेंद्र कपूर आणि हरिहरन यांनी गायलेलं मजदूर या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. हसन कमाल यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राहुल देववर्मन यांनी.

0: योग्य नियोजन म्हणजे भक्कम भविष्याचा आधार. याच पैशाची गणित सोपी करून सगळ्यांना अर्थसाक्षर करणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका अर्थविश्व, दर मंगळवारी दुपारी 12:30 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:00. सादर करते प्रमोद पुराणिक. अर्थविश्व फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमात यानंतरचे गीत ऐकूयात उदित नारायण आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं. ही शब्दरचना आहे इंदिवर यांची, संगीत दिलंय बप्पी लहरी यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत हम भी इन्सान है या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात आता ऐकूयात इंदिवर यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात. हे गीत ऐकूयात कब क्यों और कहां या चित्रपटामधलं. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

आणि चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. ही गीतरचना आहे कवी प्रदीप यांची, संगीत दिला आहे प्रेम धवन यांनी. हे गीत आहे किशन और भगवान या चित्रपटामधलं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत, किशोर कुमार यांनी गायलेलं मजरूहर सुलतानपुरी यांचं. गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी, आणि हे गीत ऐकणार आहोत हिफाजत या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात हिरा पन्ना या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

कार्यक्रमातलं या नंतर गीत ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं. हे गीत आहे मा और ममता या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: सुविधा उपलब्ध विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक संचयात समृद्धी.
1: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे कलियुग और रामायण या चित्रपटामधलं. महेंद्र कपूर यांनी गायलेलं हे गीत आहे वर्मा मलिक यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
1: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
2: द्या. लष्कर या चित्रपटामधलं गीत रचना अनवर सागर यांची, ऐकूया कविता कृष्णमूर्ती आणि मोहम्मद अजीज यांच्या आवाजात, संगीतकार नदीम श्रवण

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: आणि कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत वाणी जयराम आणि मुकेश यांनी गायलेलं. गीतरचना नक्षलाल पुरी यांची. संगीत दिलं आहे जयदेव यांनी. आणि हे गीत ऐकूयात मान जाइए या चित्रपटामधलं.

0: नमस्कार, मी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम बोलतोय. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नातू आणि पंटूच्या नावाने करण्यात आलेले बक्षीस पत्र आणि संबंधित फेरफार नोंद रद्द. ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाचा न्याय निर्णय. लातूर येथील एका ज्येष्ठ आजीबाईंना मिळाला मोठा दिलासा. सांभाळ आणि कल्याणाच्या अपेक्षेने नातू आणि पणतूच्या नावावर नोंदणीकृत बक्षीस पत्राद्वारे जमीन हस्तांतरित केलेल्या आजीबाईंना अपेक्षित देखभाल आणि आधार न मिळाल्याने त्यांनी न्यायाधिकरणाकडे धाव घेतली. उपविभागीय अधिकारी तथा न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष यांनी प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद यांचा सखोल विचार करून नातू आणि पणतूच्या नावाने करण्यात आलेले नोंदणीकृत बक्षीसपत्र आणि संबंधित फेरफार नोंद ही रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत नाशिकचे लीगल शिल्डचे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्याकडून.
2: पहिले कसं व्हायचं, गिफ्ट देऊन टाकलं, बक्षीस पत्र करून दिलं आणि मग ज्यांना दिलं त्यांनी बक्षीस देणाऱ्या व्यक्तीला नंतर विचारलं नाही किंवा योग्य ती वागणूक दिली गेली नाही, सांभाळ चांगल्या पद्धतीने केला नाही, तर काहीही त्याला रेमेडी नव्हती. आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 अंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांना महत्वाचे कायदेशीर संरक्षण उपलब्ध झाले. म्हणजे समजा एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मुलांना, नातवंडांना किंवा इतर कोणाला देखभाल आणि सांभाळ करण्याच्या अपेक्षेने आपली मालमत्ता बक्षीस पत्रांनी दिलेली असेल, मात्र ज्याला ते बक्षीस मिळालंय त्यांनी ती जबाबदारी योग्य त्या पद्धतीने पार पाडली नाही, तर अशा वेळी जी मालमत्ता हस्तांतरण झाली आहे त्याला आव्हान देऊन ते रद्द करतायत. असं आहे आणि की ह्याच्या पुढे म्हणजे बक्षीसपत्र करत असताना जो बक्षीसपत्र करणारा व्यक्ती आहे त्यांनी जर माझा सांभाळ व देखभाल योग्य रीतीने न केल्यास हे बक्षीसपत्र रद्द होईल अशी स्पष्ट अट टाकणं अतिशय आवश्यक आहे. अशा अटीमुळे ज्येष्ठ नागरिकांचे हक्क प्रभावीपणे संरक्षित होतात.
1: तर मंडळी, सरांनी खूपच छान माहिती सांगितली. आपल्याला तर माहितीच आहे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे सर लीगल शील्ड या नावाने नाशिकमध्ये खूप छान कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 9422273594.
3: हरिहरन आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गुरु या चित्रपटामधलं संगीतकार ए आर रहमान.

चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. हे गीत आहे ज्वार भाटा या चित्रपटामधलं. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी यांनी गायलेलं. ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची आणि संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी. हे गीत ऐकणार आहोत गाव हमारा शहर तुम्हारा या चित्रपटामधलं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: ऐकूया हम आपके दिल में रहते है या चित्रपटामधलं समीर यांचं गीत. शंकर महादेवन, अनुराधा पौडवाल, श्रीराम आणि अभिजीत यांनी गायलेलं. आणि संगीतकार आहेत अन्नू मलिक.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: लाल दुपट्टा मलमलका या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे आनंद मिलिंद यांनी.

0: नमस्कार, मी राहुल देशपांडे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.
1: जवानी या चित्रपटामधलं गुलशन बावरा यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार राहुल देव वर्मन.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ॲप

जगदीश खेवडकर यांचं केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं. ऐकूया सुलोचना चव्हाण आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाजातलं हे गीत. संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत जगदीश खेबुडकर यांचं भक्तिगीत आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावसेकर यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमात आता ऐकूया वी स खांडेकर यांचं गीत. लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताला संगीत साज आहे मीना खडीकर यांचा. आणि हे गीत ऐकणार आहोत माणसाला पंख असतात या चित्रपटामधलं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: नमस्कार नाशिककर, मी महेश मांजरेकर बोलतो आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
4: कार्यक्रमात आता ऐकूया स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात. ग. दि. माडगुळकर यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: नातू आणि पंटूच्या नावाने करण्यात आलेले बक्षीस पत्र आणि संबंधित फेरफार नोंद रद्द, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाचा न्याय निर्णय, लातूर येथील एका ज्येष्ठ आजीबाईंना मिळाला मोठा दिलासा, सांभाळ आणि कल्याणाच्या अपेक्षेने नातू आणि पणतूच्या नावावर नोंदणीकृत बक्षीस पत्राद्वारे जमीन हस्तांतरित केलेल्या आजीबाईंना अपेक्षित देखभाल आणि आधार न मिळाल्याने त्यांनी न्यायाधिकरणाकडे धाव घेतली. उपविभागीय अधिकारी तथा न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष यांनी प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद यांचा सखोल विचार करून नातू आणि पणतूच्या नावाने करण्यात आलेले नोंदणीकृत बक्षीसपत्र आणि संबंधित फेरफार नोंद ही रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. याचविषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत नाशिकचे लीगल शिल्डचे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्याकडून.
1: पहिले कसं व्हायचं, गिफ्ट देऊन टाकलं, बक्षीसपत्र करून दिलं आणि मग ज्यांना दिलं त्यांनी बक्षीस देणाऱ्या व्यक्तीला नंतर विचारलं नाही किंवा योग्य ती वागणूक दिली गेली नाही, सांभाळ चांगल्या पद्धतीने केला नाही तर काहीही त्याला रेमेडी नव्हती. आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 अंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांना महत्वाचे कायदेशीर संरक्षण उपलब्ध झाले. म्हणजे समजा एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मुलांना, नातवंडांना किंवा इतर कोणाला देखभाल आणि सांभाळ करण्याच्या अपेक्षेने आपली मालमत्ता बक्षीसपत्राने दिलेली असेल, मात्र ज्याला ते बक्षीस मिळालंय त्यांनी ती जबाबदारी योग्य त्या पद्धतीने पार पाडली नाही तर अशा वेळी जी मालमत्ता हस्तांतरण झाली आहे त्याला आव्हान देऊन ते रद्द करतायत असं आहे. आणि की ह्याच्या पुढे म्हणजे बक्षीसपत्र करत असताना जो बक्षीसपत्र करणारा व्यक्ती आहे त्यांनी जर माझा सांभाळ व देखभाल योग्य रीतीने न केल्यास हे बक्षीसपत्र रद्द होईल अशी स्पष्ट अट टाकणं अतिशय आवश्यक आहे. अशा अटीमुळे ज्येष्ठ नागरिकांचे हक्क प्रभावीपणे संरक्षित होतात.
0: तर मंडळी, सरांनी खूपच छान माहिती सांगितली आपल्याला. तर माहितीचे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे सर लीगल शील्ड या नावाने नाशिक मध्ये खूप छान कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 9422273594.
2: नाशिककरांसाठी आता बळी मंदिर रुक्मिणी लॉजच्या समोर पंचवटी सारख्या मोक्याच्या ठिकाणी शुभ कल्याण हाइट्स इथं 3 BHK फ्लॅट्स विक्रीसाठी उपलब्ध, तसंच शॉप्स रेंट आणि लीज वरती उपलब्ध. जरूर संपर्क साधा 78 750 75 620 या क्रमांकावर.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 18 जूनच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. भारत अमेरिका तणाव निवळणार, G7 परिषदेच्या निमित्ताने मोदी ट्रम्प यांच्यात सुसंवाद. गेल्या काही दिवसापासून भारत आणि अमेरिका यांच्यातील ताणले गेलेले संबंध पूर्वपदावर येण्याची चिन्हे आहेत. फ्रान्समधील G7 परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची छोटी पण सौहार्दपूर्ण भेट मंगळवारी झाली. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार आहे. दोन्ही नेत्यांची 16 महिन्यात प्रथमच प्रत्यक्ष भेट झाली. होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिकी नौदलाने 3 मालवाहू जहाजांना लक्ष्य केले. त्या 3 भारतीय खलाशांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारताने अमेरिकेकडे तीव्र नापसंती व्यक्त केली होती. मात्र आमच्या नाकेबंदीचे उल्लंघन सहन करणार नाही अशी भूमिका अमेरिकेने घेतली होती. याखेरीज दोन्ही देशांदरम्यान गेल्या काही महिन्यापासून वादाचे अनेक मुद्दे आहेत. या पार्श्वभूमीवर मोदी आणि ट्रम्प यांच्यातील बैठकीला कमालीचे महत्व प्राप्त झाले आहे. ट्रम्प यांनी अध्यक्षीय पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या वर्षी फेब्रुवारीत मोदी अमेरिकेला गेले होते. आता वळूया पुढील बातमीकडे. मोहेंजोदडोची डान्सिंग गर्ल मूळ स्वरूपात. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने इयत्ता 9वीच्या नवीन कला शिक्षण पाठ्यपुस्तकात सिंधू संस्कृतीतील मोहेंजोदडोच्या प्रसिद्ध डान्सिंग गर्लच्या मूर्तीचे मूळ छायाचित्र प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती वृत्तसंस्थेने दिली. या मूर्तीच्या छायाचित्रात करण्यात आलेल्या बदलाचे वृत्त सोमवारी प्रकाशित झाले होते. आजवरच्या पाठ्यपुस्तकात नर्तकीचे केवळ दागिने घातलेले आणि नग्न स्वरूपातील छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. मात्र नवीन पाठ्यपुस्तकात डिजिटल एडिटिंगने या मूर्तीला वस्त्रांकित करून छायाचित्र छापण्यात आले आहे. यामुळे मूर्तीचे मूळचे शारीरिक तपशील लपले गेले होते, ज्यावरून मोठा वाद झाला होता. ही कांस्य मूर्ती ख्रिस्तपूर्व 2300 ते 1750 या कालखंडातील मानली जाते. सिंधू संस्कृतीचे प्रमुख शहर असलेल्या मोहनजोदडो म्हणजे सध्या पाकिस्तान येथे हा ऐतिहासिक वारसा सापडला होता. ही जगप्रसिद्ध मूर्ती सध्या दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आली आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. 100व्या साहित्य संमेलनाची राज्यभरात नांदी. पुणे येथे जानेवारीत होणाऱ्या शतकमहोत्सवी मराठी साहित्य संमेलनाआधी 5 महिने राज्यात 48 ठिकाणी एकदिवसीय साहित्य संमेलनांचे आयोजन करण्यात येणार आहे. बृहन महाराष्ट्रात आणि परदेशातही या संदर्भातील उपक्रम आयोजित केले जाणार असून त्यातून जगभर माया मराठीचा जागर करण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या वतीने येत्या दिनांक 28 ते 31 जानेवारी दरम्यान पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 100वे मराठी साहित्य संमेलन रंगणार आहे. या ऐतिहासिक औचित्यावर मसापच्या वतीने दिनांक 15 ऑगस्ट ते 8 जानेवारी या कालावधीत नांदी 100व्या साहित्य संमेलनाची हा आगळा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत पुणे मुंबई वगळता आजवरची साहित्य संमेलने झालेल्या राज्यातील 48 ठिकाणी एकदिवसीय साहित्य संमेलने आयोजित केली जाणार आहेत. ही संमेलने युवा, महिला, कथा, कादंबरी, कविता अशा वेगवेगळ्या थीमवर आधारित राहणार आहेत. यातील मान्यवर पाहुणे, परिसंवाद, काव्यसंमेलन आदी कार्यक्रम या थीमभोवती गुंफले जाणार आहेत. या संमेलनात प्रख्यात व्यक्तिमत्वांच्या उपस्थितीसह स्थानिक लेखक कलावंतांनाही स्थान दिले जाणार आहे. येत्या जुलैमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाखा पदाधिकाऱ्यांचा मेळावा पुण्यात आयोजित केला जाणार असून त्यात जिल्हा प्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन या उपक्रमाची रूपरेषा निश्चित केली जाणार आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. आषाढी वारी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, वारकऱ्यांच्या सुविधांवर विशेष भर. संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा 2026 सुरळीत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून नियोजन करावे अशी सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर हा पालखी सोहळा 29 जून पासून प्रारंभ होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो वारकरी सहभागी होणार आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, स्वच्छता, पाणी पुरवठा आणि सुरक्षा व्यवस्थेचे प्रभावी नियोजन करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. त्र्यंबकेश्वर नाशिक मार्गावर सुरू असलेल्या रस्ते कामांच्या पार्श्वभूमीवर अपघात टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेण्याचे निर्देशही देण्यात आले. पालखी मार्गावरील खड्डे बुजवणे, अतिक्रमणे हटवणे, झाडाच्या फांद्यांची छाटणी करणे तसेच वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी शाळा, सार्वजनिक इमारती आणि निवारा शेड उपलब्ध करून देण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचे टँकर, चलशौचालय, गॅस सिलेंडर, आरोग्य पथके, रुग्णवाहिका आणि औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
2: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
1: हो पण फार खर्च आला असेल ना?
2: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
1: काय सांगतो?
2: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या
3: कार्यक्रमातलं हे गीत आहे म दा देवकाते यांचं. पुष्पा पागधरे यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे राम कदम यांचं. आणि हे गीत ऐकूया पदराच्या सावलीत या चित्रपटामधलं.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकूया जगदीश खेवडकर यांचं गीत सामना या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं आणि हे गीत ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजात.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात आता ऐकूया राजेश मुजुमदार यांचं गीत, उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात. आणि हे गीत ऐकणार आहोत नवरे सगळे गाढव या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे राम लक्ष्मण यांनी.

0: कार्यक्रमात हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं. ऐकूया ललिता फडके आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी आणि हे गीत ऐकूया वंशाचा दिवा या चित्रपटामधलं.
1: बाजारला जाते जाऊ द्या रंगू बाजारला जाते जाऊ द्या दही इक्का याने ते घेऊ द्या दही इक्का याने ते घेऊ द्या रंगू बाजारला जाते रंगू बाजारला जाते रंगू बाजारला जाते जाऊ द्या रंगू बाजारला जाते जाऊ द्या रंगू

0: 왔네 왔네 라후랴
1: 맞아 나자 때 하자우랴 어떡이 불쌍하네 때내우랴 사당구 맞아 나자 때 하자우랴
0: 자라 탐불로 보는 거 당구

जाऊद्या गेली खट्टा अंगाशी आली तरी आम्ही सांगतो.

0: झाले माझे काय होणार.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. शांता शेळके यांच्या गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि हे गीत ऐकूयात पवनाकडचा धोंडी या चित्रपटावरलं गीत.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात रमेश अणावकर यांचं गीत शारदा यांच्या आवाजात. हे गीत आहे ती मी नव्हेच या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे सूरज यांनी.

0: सलाह पढ़ना हो या सौजात
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट
3: द्या शांता शेळके यांचं गीत मराठा तितुका मिळवावा या चित्रपटामधलं हे गीत संगीत दिलं आहे आनंद घन यांनी

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात साधी माणसं या चित्रपटामधलं. योगेश यांच्या गीताला संगीत आहे आनंद घन यांचं आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात.
1: सोन्याचा बाई पलंग राजाचा रंगमाली सोन्याचा बाई पलंग.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संत निवृत्ती ज्ञानदेव या चित्रपटामधलं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. ही गीतरचना आहे संत ज्ञानेश्वर यांची, संगीत दिलं आहे सी रामचंद्र यांनी.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 38। श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार मधुकर पाठक यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक लोकगीतं।

मंडळी, पूर्वीच्या काळातील लोकगीतं किंवा लोकगीतांच्या बाजाने जाणारी भक्तिगीतं सर्वसामान्य विशेषत ग्रामीण रसिकांमध्ये लोकप्रियकरणाचं श्रेय निर्विवादपणे देता येईल संगीतकार मधुकर पाठक यांना. त्यांनी उत्तमोत्तम लोकगीतं आणि भक्तिगीतं संगीतबद्ध केली आहेत. हल्लीच्या काळातील आलेल्या बहुतेक लोकगीतांवर संगीतकार मधुकर पाठक यांनी त्या काळी दिलेल्या चालींचा प्रभाव जाणवतो. लोकगीतांसोबत त्यांनी बरीच भावगीतं देखील संगीतबद्ध केली आहेत. सर्वसामान्यांच्या मनात थेट रुजणारी, चटकन ओठात आणि मनात रुंजी घालणारी अनेक गाणी संगीतकार मधुकर पाठक यांनी दिली. पण गंमत अशी आहे रसिक हो, ही लोकप्रिय आणि गाजलेली लोकगीतं भक्तिगीतं आपल्या चांगलीच ओळखीची असतात, पण या गाण्यांचे संगीतकार मधुकर पाठक आहेत हे मात्र फारसं कोणाला माहीत नसतं. आपल्या आजच्या भागात आस्वाद घेऊया त्यांनी स्वरबद्ध केलेल्या अशाच काही निवडक लोकप्रिय लोकगीतांचा. रसिक हो, आजच्या कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया संगीतकार मधुकर पाठक यांनी स्वरबद्ध केलेलं, वामनराव कर्डक यांनी लिहिलेलं आणि श्रावण यशवंते यांनी गायलेलं हे प्रसिद्ध लोकगीत. वामनराव कर्डक हे मराठी शाहीर आणि कवी होते. त्यांचे 4 काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले होते. ऐकूया 1965 या वर्षी ध्वनिमुद्रित झालेले हे प्रसिद्ध लोकगीत. आपल्या लहानपणी हे गाणं अनेक वेळा ऐकल्याचं नक्कीच आठवेल रसिकांना.

मंडळी, पूर्वीच्या काळी वाहनांची संख्या कमी असल्यामुळे लग्न, वराड आणि बहुतेक सगळा प्रवास बैलगाडीतूनच होत असे. बैलगाडीला सजवलेले बैल असत आणि सजवलेल्या घोंगराच्या बैलगाडीत बसून नवीन कपडे घालून बायका आवडीने लग्नाला माहेरला जात असत. ती एक वेगळीच मजा असायची. आता ऐकूया मंडळी गीतकार साहेबराव कोकाटे यांची ही रचना. गायली आहे प्रल्हाद शिंदे आणि सहकारी यांनी. संगीतकार आहेत मधुकर पाठक.

रसिक हो, मामाचं घर मामाचा गाव ही एक अद्भुत अशी अनुभूती पूर्वीच्या काळी आपल्याला सहजपणे अनुभवता येत असे. मे महिन्याच्या सुट्टीच्या काळामध्ये आपल्या मामाच्या घरी आजोळच्या घरी जाणं हे नित्याचं होतं. मोठ्या शहरापासून दूर विशेषतः ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या चौसोपी वाड्यामध्ये मोठमोठ्या घरांमध्ये नातेवाईकांनी एकत्र जमणे आणि विशेषतः बच्चे मंडळींनी सुट्टीच्या निमित्ताने भरपूर दंगा करणे, धिंगाणा घालणे हे सुट्टीचं मोठं आकर्षण होतं. अनेक प्रकारांनी सुट्टीचा मनमुराद आनंद घेतला जात असे. त्या आठवणींच्या खजिन्यावर माघारी परतलेल्या कुटुंबियांना पुढील सुट्टीचे वेध लागत असत. लहान मुलांवर यामधून अप्रत्यक्षरित्या विविध प्रकारचे संस्कार होत असत. संवाद कौशल्य, संभाषण कला, जिज्ञासा, जागृती याचबरोबर भावनिक प्रगल्भता विकसित होत असत. या जगात आई वडील यांच्याशिवाय इतरही कोणी आपलं आहे, आपली काळजी करणारा आहे अशी एक सुरक्षिततेची भावना निर्माण होत असे. त्यातून आत्मविश्वास वाढला जात असे. जीवनाची कक्षा रुंदावत असे. मन मोकळं करायला नात्यातील कोणीतरी आपलं असं मिळत असे. मामाच्या गावाला जाऊन मुलांनी खूप धमाल करावी, ग्रामीण खेळ खेळावेत, रात्री आकाशातील तारे मोजावेत, कीर्तन झाकडी नृत्याचा आनंद घ्यावा, खूप खूप गप्पा माराव्यात, प्रश्न विचारावेत, गावाकडल्या अस्सल पदार्थांचा स्वाद चाखावा, बोलायला व्यक्त व्हायला शिकावं, रमणीय निसर्गाचा आनंद घ्यावा, मुक्तपणे हिंडावं फिरावं, थोडाफार दंगा धुळगूस पण घालावा, खूप खूप मजा करावी अशी ही संकल्पना. रसिक हो, ऐकूया मामाच्या गावाचं वर्णन करणारं 1950 सालचं हे एक प्रसिद्ध लोकगीत. गायक धर्मदास मोहिते आणि सहकारी यांनी गायलेल्या गीतकार लक्ष्मण राजगुरू यांच्या या लोकगीताला संगीतबद्ध केलं आहे संगीतकार मधुकर पाटील.

श्रोते हो, ही अशी लोकप्रिय लोकगीतं ऐकताना एक गोष्ट जाणवते की या गाण्यांचे कवी, गीतकार किंवा गायक फारसे प्रसिद्ध नसून देखील त्या लोकगीतांना लावलेल्या मधुर चालींच्या प्रभावाने ही गाणी रसिकांच्या, विशेषतः ग्रामीण भागातील रसिकांच्या मनात चटकन घर करतात. मडक्यातील पाणी पिता येत नाही म्हणून आजूबाजूला पडलेले खडे मडक्यात टाकून हुशारीने आपली तहान भागवणाऱ्या कावळ्याची गोष्ट आपण लहानपणी ऐकली आहे. मुसळधार पावसानं आपलं शेणाचं घर वाहून गेल्यामुळे चिमणीच्या मेणाच्या घराचं दार ठोठवणारा कावळा आपण लहानपणीच गोष्टीत ऐकला असतो. आपल्या मनात त्याच्याविषयी लहानपणापासूनच एक वेगळंच कुतूहल असतं. आपली आजी लहानपणी नेहमी सांगायची, मुलांनी खोटं कधी बोलू नये, खोटं बोललं तर कावळा डोक्याला चोच मारतो. या भीतीपोटी का होईना जे संस्कार झाले त्यात कावळ्याचा वाटा थोडाफार तरी आहे असं म्हणता येईल. मौखिक परंपरेतील कथेत काही लोक कावळ्याने दिलेले संकेत हे शुभ मानतात तर काही जण अशुभ मानतात. सर्व पक्ष्यांमध्ये कावळा हा अतिशय चतुर, हुशार आणि चाणाक्ष पक्षी आहे असं म्हणतात. तो सर्वत्र आढळतो. कावळा हा एकमात्र पक्षी असा आहे की जो घराभोवतीचे शिळे अन्न आणि उंदरासारख्या उपद्रवी प्राण्यांना खाऊन परिसर स्वच्छ ठेवतो. मंडळी, पिपेरी म्हणजेच पिपाणी वाजवत हा कावळा काय सांगतोय बघा या पुढील कोळी गीतात. खूप मोलाचा सामाजिक संदेश देणारं आहे हे या पुढील आगरी कोळी गीत. या गीताने एकेकाळी धूम माजवली होती. ऐकूया गीतकार दामोदर विटेकर यांनी लिहिलेलं, संगीतकार मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं आणि शाहीर पांडुरंग वनमाळी आणि सहकारी यांनी गायलेलं हे प्रसिद्ध आगरी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार मधुकर पाठक यांची काही निवडक लोकगीतं. यानंतर ऐकूया रसिक हो संत एकनाथ महाराज यांची एक भारूड रचना. या भारूडात त्यांनी थट्टेविषयी वर्णन केलं आहे. भारतीय संस्कृतीने सर्वांचा आदर करायला शिकवलं आहे, मग मानव असो वा निसर्ग, कुणाचाच अनादर स्वप्नातही नको. पण अनेकदा मानवी स्वभावच असा असतो की स्वतःला

श्रेष्ठ ठरवायच्या नादात समोरची व्यक्ती कितीही बुद्धिमान, त्यागी किंवा उच्चपदस्थ असली तरीही त्याचे असलेले नसलेले दोष शोधून अहंकाराने त्याच्यावर टीका करण्यात मनुष्य धन्यता आनंद मानत असतो. थट्टा मस्करी जरूर करावी पण बेताना. एखाद्याला नाही सहन होत थट्टा, स्वतःशी हसणं खिदळणं देखील समोरच्या एखाद्याला थट्टा वाटू शकते. कुठल्याही भावनांचा अतिरेक वाईटच. थट्टा मस्करी, टिंगल, विनोद, विडंबन, वात्रटीका, प्रहसन, खिल्ली, चेष्टा, गंमत या गोष्टी नसत्या तर जगण्यातला आनंद घेता आला नसता कदाचित. निरागस थट्टेने मित्र जवळ येतात, आयुष्य थोडं हलकं फुलकं होतं. पण विनोदाला असलेली कारुण्याची झालर, वेदनेला असलेलं विनोदाचं कवच, विनोदाच्या अंतरंगात खदखदणारे अपमानाचे निखारे, सुडापोटी जन्मणारे विनोद, असहाय्यतेपोटी जन्मणारे विनोद, कोल्ह्याला द्राक्ष आंबट या मानसिकतेतून जन्मणारे प्रहसन, आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी इतरांना कमी लेखण्याची केलेली चेष्टा, इतरांना भानावर आणण्यासाठी उडवलेली खिल्ली, ही सर्व असंवेदनशीलतेची लक्षणं आपण आपल्या अवतीभोवती नेहमी पाहत असतो. अष्टावक्र ऋषींचे अंग 8 ठिकाणी वक्र होते, त्यांची चेष्टा केल्याच्या दुष्परिणामाची कथा हा तर मानवाला अखंड सावधानतेचा इशाराच आहे. आमच्या संतांनी या मानवी स्वभाव दोषावर कोरडे ओढले आहेत. मानवी स्वभावाचा हा अहंकार अजिबात योग्य नाही, व्यक्तीला लागलेला बट्टाच आहे हा. या दोषाने भल्या मोठ्यांची वाट लागली आहे. पुराण कथांनी आपल्या मनावर हे बिंबवलं आहे की आपल्या अहंकारात कुणालाही कमी लेखू नये. मग श्री विष्णूंनी माया दाखवून नारद मुनींना काही काळ नारदाचे नारदी कसे केले, भस्मासूर स्वतःच भस्म कसा झाला, बलशाली समजणाऱ्या वालीचा अंत कसा झाला, स्वबळाच्या उन्मादात दुर्योधनाने पांचालीचे वस्त्रहरण केल्याने स्वतःचा आत्मघात कसा ओढवला, किंवा अहंकारी रावणालाही जीव कसा गमवावा लागला, अशा अनेक कथा मानवाला सावधान करतात. पण त्याचवेळी मात्र अशा थट्टेपासून दूर राहिलेले चौघेजण जे बुद्धिमान होते, शुक, भीष्माचार्य, हनुमान आणि कार्तिक स्वामी, हे मात्र आजही आदर्शच आहेत. म्हणूनच संत एकनाथ महाराज या भारुडाद्वारे समस्त मानवजातीला सावध करत आहेत की उपहास करण्याचा हा मार्ग नरकाकडे नेणारा आहे, तेव्हा सावध व्हा, अशी थट्टा करणं सोडा. मित्रांनो, या भारुडाची रचना आहे शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज यांची, आवाज शाहीर साबळे आणि सहकारी यांचा, संगीत आहे मधुकर पाठक यांचं. संत एकनाथ महाराज यांच्या मूळ भारूड रचनेत असलेली पण गाण्यात नसलेली तीन कडवी खास आपल्यासाठी. थट्टा गेली शंभोपाशी, कलंक लाविला चंद्रासी, भगे पाडिली इंद्रासी, बरी नव्हे थट्टा. अरण्यात होता भृगु ऋषी, थट्टा गेली त्याचे पाशी, पुलवनी आणिला अयोध्येशी, बरी नव्हे थट्टा. विराट राजाचा मेहुणा, नामतयाचे कीचक जाणा, त्याने घेतले बहुतांचे प्राणा, बरी नव्हे थट्टा. ऐकूया हे सुंदर

यानंतर ऐकूया लोककवी हरेंद्र जाधव यांनी लिहिलेलं एक लोकगीत. लोककवी हरेंद्र हिरामण जाधव 10,000 अधिक काव्यांचा हा निर्माता, ज्याने आयुष्यातील 60 अधिकचा काळ हा कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधनासाठी खर्च केला. जनसामान्यांच्या मनातील भाव, त्यांच्या व्यथा अचूक ओळखून त्यांनी आपल्या गीतांची रचना केल्यामुळे ते महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातील समाज बांधवांपर्यंत समाज प्रबोधनात्मक विचार पोहोचवण्यात यशस्वी झाले. नाशिक जिल्ह्यातील मीग ओझर हे त्यांचं मूळ गाव आणि त्यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1933 रोजीचा. लहानपणापासूनच लेखनाची आणि समाजकारणाची आवड असलेले लोककवी हरेंद्र हिरामण जाधव यांनी 1958 साली मुंबईत आल्यावर शिक्षकी पेशा पत्करला. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण खात्यात 33 ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. पुढे मुख्याध्यापक या पदावरून ते सेवानिवृत्त झाले. सर्वसामान्यांच्या वेदना, संवेदना आणि भावना अचूक ओळखून लिहिलेली त्यांची गीतं आज 6-7 लोटली तरीही आवर्जून ऐकली जातात. ऐकूया हे लोकगीत. गीतकार हरेंद्र जाधव, आवाज प्रल्हाद शिंदे, संगीत मधुकर पाठक. मित्रांनो, आपल्यापैकी बहुतेक पतींच्या मनातलं असावं हे गाणं.

मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया एक सुंदर पारंपरिक लोकगीत, एक फुगडी गीत. फुगडी, फुगडी म्हणजे महाराष्ट्रातील मुली आणि स्त्रिया यांच्यामध्ये लोकप्रिय असलेला एक खेळ. महाराष्ट्रीय लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या पारंपरिक लोकनृत्यामध्ये देखील फुगडीची गणना होते. या नृत्यात दोन किंवा जास्तीत जास्त 8 पर्यंत मुली भाग घेऊ शकतात. पण दोन मुलींमध्ये खेळायच्या फुगड्याचे प्रकार त्या मानाने जास्त दिसतात. फुगडी नृत्याची सुरुवात हिंदू देवतांना आवाहन करून होते. या नृत्य प्रकारात दोन मुली किंवा स्त्रिया समोरासमोर उभे राहून हातांचा तिढा घालून एकमेकींचे तळहात पकडतात, नंतर मागे रेलून आणि पाय जुळून गरगर फिरतात. फिरताना एखादं गाणं म्हणतात, एकमेकींना उखाणे घालतात किंवा तोंडानं पिंगा घालतात. हळूहळू गिरक्यांचा वेग त्या वाढवतात. दोघींपैकी एखादी दमली म्हणजे आपोआप फुगडी थांबते. सुरुवातीला गती मंद असते, परंतु लवकरच ती वेगवान गती गाठते आणि कळस गाठते. या खेळात खूप व्यायाम होतो. मंगळागौर, नवरात्र उत्सव इत्यादी प्रसंगी हा खेळ खूप उत्साहाने खेळतात. यासाठी कोणतेही तालवाद्य वापरले जात नाही. जास्तीत जास्त वेगाने नर्तक फू सारख्या आवाजात तोंडातून हवा फुंकून ताल जुळवतात, त्यामुळे याला फुगडी हे नाव पडलं. फुगडी या खेळाचे अनेक प्रकार आहेत. ते विशिष्ट प्रकारे फुगडी खेळायच्या पद्धतीवरून पडले आहेत. उदाहरणार्थ, एक हाती फुगडी, दंड फुगडी, बस फुगडी, लोळण फुगडी, भुई फुगडी, गवळण फुगडी, वटवाघूळ फुगडी, एक हाती फुगडी, फुलपाखरू फुगडी, पद्मासन फुगडी, चौफुला फुगडी, हात फुगडी, जाते फुगडी, उठबस फुगडी, कुलूप किल्ली फुगडी, केरसुणी फुगडी, त्रिफुला फुगडी, कासो फुगडी, नखुल्या फुगडी, पाठ फुगडी इत्यादी. चौघींची फुगडी, पाठ फुगडी हा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार असून, त्यात एकच स्त्री भिंतीला पाठ टेकून त्यावर हातांनी चुटक्या वाजवत आणि नाचत ही फुगडी खेळते. चुटक्यांचा आणि पायातील जोडव्या मासोळ्यांचा पाटावर होणारा नाद, त्यातून एक लय निर्माण होते. फुगड्यांची निरनिराळी गाणी आणि उखाणी म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या लोकसंस्कृतीचे यथार्थ दर्शन घडवणारी लोकगीतेच होत. फुगड्यांच्या काही उखाण्यातून स्त्रिया कधी परस्परांची गुणवर्णन करतात, तर कधी थट्टा मस्करी करताना आढळतात. काही उखाण्यातून गमतीदार प्रश्नोत्तरे देखील आढळतात. शब्दांचा सुंदर नाद आणि एक प्रकारची धावती लय काही उखाण्यातून आढळते. सणाचे, समारंभाचे उत्साहपूर्ण आणि चैतन्यमय वातावरण, फुगड्यांच्या नाचातील विविध गतिविभ्रम, गाणी उखाणे यातील गेयता आणि हास्यविनोद यांच्या संयोगामुळे हा खेळ प्रकार मोठा वेधक आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. ऐकूया रसिक हो, संगीतकार मधुकर पाठक यांनी स्वरबद्ध केलेलं आपल्या सर्वांच्या आवडीचं हे पारंपरिक फुगडी गीत. गायला आहे शाहीर विठ्ठल उमप आणि सहकारी यांनी.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार मधुकर पाठक यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक लोकगीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात.

ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. जाता जाता मंडळी पुढच्या भागाची एक झलक ऐकी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया, दैव जाणिले कुणी. या चित्रपटामधलं गीत मीना बिडीकर यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे कुमार सेन गुप्ता यांनी. आणि हे गीत ऐकूयात कृष्णा कल्ले यांच्या आवाजात.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया मंत्र्यांची सून या चित्रपटामधलं. जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे यशवंत देव यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, जनावरांना जीवाणूमुळे होणारे रोग आणि त्यावरील उपाय. शेतकरी बंधूंनो, जनावरांमध्ये अनेक रोग आहेत. रोगाच्या साथी तिन्ही ऋतूमध्ये येतात. जीवाणूमुळे उद्भवणाऱ्या गुरांच्या सांसर्गिक रोगात फासी, फऱ्या, घटसर्प, धनुर्वाद, थनदहा इत्यादी आहेत. जनावरे दगावल्यामुळे शेतकऱ्यांचे, पशुपालकाचे फार मोठे आर्थिक नुकसान होते. शेतकऱ्यांना, पशुपालकांना जीवाणूमुळे होणाऱ्या रोगाची माहिती आणि त्यावरील उपाय असणे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये जीवाणूपासून होणारे रोग, एक फासी, यालाच आपण अँथ्रेक असे पण म्हणू, हा रोग काळपुंजी, फासी, गोडी, पेळू, नरपडे, भांबऱ्या, हुमड्या या नावाने ओळखला जातो. यामुळे निरोगी दिसणारी जनावरे रोगाची लक्षणे दाखवण्यापूर्वी जमिनीवर पडून पाय झाडतात व मरतात. हा रोग बॅसिलस अँथ्रासिस या जीवाणूमुळे होतो. या रोगाचा प्रसार रोगाची लागण झालेल्या जनावरांचे मलमूत्रातून, नाकाडोळ्यातून वाहणारे पाणी व ला व रक्त यांचे संसर्गाने, तसेच कुरणातील गवत, पाणी प्यावयाची भांडी यांच्याद्वारे या रोगाचा प्रसार होतो. कुरणात चरणाऱ्या जनावरांचे जखमात हे जीवाणू प्रवेश करतात व त्याची वाढ झाल्यानंतर रोगाच्या लक्षणास सुरुवात होते. शेतकरी बंधूंनो, यामध्ये जनावराला ताप फार असतो. दुसरी लक्षणे म्हणजे जनावर थरथरणे, पोटफुगी, तोंड व नाक व गुदद्वारातून रक्तस्राव होणे ही या रोगाची प्रमुख लक्षणे दिसतात. या रोगात रक्त गोठत नाही व त्याचा रंग डांबरासारखा काळसर असतो. शेतकरी बंधूंनो, औषध उपचारामध्ये आजारी जनावराला वेगळे बांधून त्यास तीन ते चार दिवस डॉक्टरच्या सल्ल्यानुसार इंजेक्शन द्यावीत. यामध्ये प्रतिबंधक उपाय म्हणून वेळीच गुरांना प्रतिबंधक लस टोचून घ्या. यामध्ये दुसरा रोग म्हणजे फऱ्या, याला एकटांग्या या नावाने ओळखला जातो. हा सांसर्गिक रोग विशेषतः लहान वयाच्या 2 ते 3 वर्ष गायी गुरामध्ये दिसून येतो. हा रोग क्लॉस्ट्रिडियम सोविया नावाच्या जीवाणूमुळे होतो. पानथडीच्या किंवा दलदलीच्या जमिनीत रोगाचे जंतू टिकून राहतात. कुरणात चरणाऱ्या जनावरांना या रोगाची लागण होते. या रोगाचा प्रसार जंतूंनी दूषित झालेल्या चारा पाणी यातून, जनावराचे तोंडातील जखमाद्वारे, अंगावरील जखमातून जंतू प्रवेश करतात. शरीरातील मासल भागात जंतू काही काळ सुप्त अवस्थेत राहतात. अनुकल वातावरण मिळतात. जंतूची वाढ झपाट्याने होऊन रोगास सुरुवात होते. शेतकरी बंधूंनो, या रोगामध्ये लक्षणे, जनावराला खूप ताप येतो. मासल भागात विशेषतः फऱ्यावर, मानेवर किंवा पाठीवर सूज येते. सूज दाबल्यावर चरचर असा आवाज येतो. सूज आलेला भाग काळा दिसतो. जनावर काळवणते. शरीर क्रिया मंद होतात व जनावर दगावतो. यामध्ये औषध उपचार डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करावी. प्रतिबंधक उपाय म्हणून पावसाळ्यापूर्वी फऱ्या या रोगाची लस टोचून घ्यावी. शेतकरी बंधूंनो, यानंतर आपण घटसर्प हे नाव आपल्याला बरेच परिचयाचे आहे. घटसर्प यालाच आपण गडसुजी असेही म्हणतो, या नावाने ओळखला जातो. म्हशीमध्ये हा रोग तीव्र स्वरूपात आढळतो व मृत्यूचे प्रमाण फार असते. हा रोग पाच्युरेला मल्टोसिडा नावाच्या जीवाणूमुळे होतो. या रोगाचे जंतू जमिनीत, जनावरांच्या नाकपुड्यात व श्वासनलिकेत असतात. रोगी जनावराचे नाकातून व तोंडातून वाहणाऱ्या स्त्रावाचे, मलमूत्राचे दूषित चाऱ्याने हा रोग पसरतो. यामध्ये जनावरांना खूप ताप येतो. घशात सूज येत, जलद श्वासोश्वास, डोळे लाल होणे, वाहणे, जीभ बाहेर येणे किंवा बाहेर पडणे ही प्रमुख लक्षणे. नाकातून शेमडासारखा स्त्राव, तोंडातून लाळ वाहते, काही वेळेस रक्ताची हगवण होते व अंगावर सूज दिसून येतो. औषध उपचार डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करावी. प्रतिबंधक उपाय, मे महिन्यात गुरांना प्रतिबंधक लस टोचून घ्यावी. कार्यक्रमात

0: गीत ऐकणार आहोत सांगते ऐका या चित्रपटामधलं. वामन कर्डक यांच्या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं आणि हे गीत ऐकूया कुमुद पेडणेकर आणि विठ्ठल शिंदे यांच्या आवाजात.
1: सांगा ह्या वेळीला माझ्या गुलछडीला, सांगा ह्या वेळीला माझ्या

करण्याच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं सुधीर फडके यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावजेकर यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत संथ वाहते कृष्णामाई या चित्रपटामधलं गीत.

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत वैजयंता या चित्रपटामधलं. मधुबाला चावला आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या आवाजातलं हे गीत आहे. ग. दि. माडगुळकर यांचं संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.
2: प्रेम नमस्कार विनंती विशेष, सप्रेम नमस्कार विनंती विशेष, तुझ्या वाचून मला कटुवेना.

ಸನ ಆದಿ ಸಪ್ತಿ ಮನಮಕಾರಿ ನಂತಿ.

ऐकूयात ग दि माडगुळकर यांचं गीत चिमण्यांची शाळा या चित्रपटामधलं, संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात.

0: சாங்கோசா உபதலா கசா சாங்கோசா உபதலா கசா
1: कायदा कोर्ट आणि न्याय प्रक्रिया सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद
2: जरूर आहे का तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
1: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर
3: आता कार्यक्रमात हे गीत ऐकूयात जगदीश खेबुडकर यांचं वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं. ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे जगदीश खेवडकर यांचं बाई मी भोळी या चित्रपटामधलं. ऐकूया उषा मंगेशकर कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत. संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडई दुग्धामृत या कार्यक्रमात सगळ्यांचंच पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आणि नेहमीप्रमाणेच आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी. मॅडम, डॉक्टर, खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात.
1: धन्यवाद.
0: डॉक्टर, प्रश्नांच्या आपल्या या मालिकेमध्ये आणखीन एक प्रश्न आपल्या श्रोत्यांकडनं आलेला आहे आणि त्यातला हा प्रश्न असा आहे. यामध्ये एक आई आपल्या मुलीबद्दल विचारत आहेत की डॉक्टर, माझ्या मुलीला खूप उशिरा बाळ झालेला आहे, म्हणजे IVF केल्यानंतर आता 38व्या वर्षी तिला मुलगी झाली आहे आणि आता ती बघते की सगळ्या मैत्रिणींच्या बाळांना फॉर्म्युला दिला जातोय आणि फॉर्म्युला घेतल्यानंतर ती बाळं सुद्धा छान चांगली 4-4 तास झोपतात, रडत नाहीत, दिसायला सुद्धा खूप गोड चांगली गुटगुटीत आहेत. माझ्या मुलीनं आधी अंगावरती बाळाला पाजायचं ठरवलं होतं पण तिला एका ठिकाणी गेल्यानंतर कार्यक्रमाला काही सॅशे मिळाले ज्यामध्ये फॉर्म्युला पावडर होती. मग तिला असं वाटलं की आपण एकदा दोनदा हा फॉर्म्युला ट्राय करून बघूया आणि आता बाळाला हाच फॉर्म्युला आवडायला लागलेला आहे. यातही पुढे त्या अजून असं म्हणतायत की मला असं वाटतंय, म्हणजे त्या मुलीच्या आईला असं वाटतंय की बाळाला आता आईचं दूध आवडत नाही आणि बाटली मिळाली की पटकन दूध बाळ पितं पण आईच्या दुधाला ते नाही म्हणतं, अगदी जोरात मान हलवून नाही म्हणतं असंही सुद्धा त्या म्हणतायत. मग आता पूर्णपणे फॉर्म्युल्यावर शिफ्ट करूया का, कारण बाळ छान होणं हे मला खूप महत्वाचं वाटतं. डॉक्टर, खूप वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे. डॉक्टर, IVF झाल्यानंतर बाळ जन्माला आलेलं आहे आणि त्या बाळाला आता त्याच्या आजीचं असं म्हणणं आहे की बाळ छान दिसणं, छान असणं हे फार महत्वाचं आहे. तर आता बाळाला दूध कुठल्या पद्धतीनं पाजायला हवं याच्याबद्दल आपण त्यांना मार्गदर्शन करा आणि बऱ्याच गोष्टी या प्रश्नाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत, तेव्हा जरूर एकंदर हे काय आहे याच्याबद्दल आपण नक्की मार्गदर्शन करा.
1: ताई, तुमचा कन्सर्न अगदी योग्य आहे, तुम्हाला बाळाची काळजी वाटते हे मी समजू शकते. बाळ प्रेशस आहे हे पण मी समजू शकते, पण एक लक्षात घ्या की बाळ नाही म्हणतं असं तुम्ही म्हणताय. बाळाला हो आणि नाही हे कळतं का अजून? नाही ना. बाळ मान हलवतं ते मे बी त्याचं काहीतरी लॅचिंग प्रॉब्लेम आहे आणि त्याला ग्रीप सापडत नाही आहे. छातीवरती ते पटकन प्रॉपर लॅच होऊ शकत नाही आहे म्हणून ते शोधतं आणि त्याच्यासाठी ते मान हलवतं. हो आणि नाही हे बाळाला काही कळत नाही, त्यामुळं तुम्ही पहिली गोष्ट असं घाबरून जाऊ नका की ते आईच्या दुधाला नाही म्हणत आहे, त्याला आईची छाती आवडत नाही आहे, असा कोणताही विचार तुम्ही करू नका. दुसरी गोष्ट, त्याला फॉर्म्युला आवडतो असं नाही, मे बी तुम्ही बाटलीनी देताय का? कारण बाटलीवर पिणं आणि छातीवर पिणं हे दोन एक्झॅक्टली अपोजिट मेकॅनिझम्स आहेत. बाटलीनी पिताना बाळाला अगदी एवढंसं पिल्लूचं तोंड उघडायला लागतं आणि मग ते बाळ बाटलीचं निप्पल असं ओठांनी दाबतं, कारण बऱ्याच वेळा बाटलीचा फ्लो खूप जोरात असतो आणि मग ते दूध आपोआप येत असतं ना तोंडामध्ये. याच्या उलट जेव्हा बाळ आईचं अंगावरचं दूध पितं तर बाळाला मोठा आ करायला लागतो आणि मग त्याला प्रॉपर लॅचिंग झाल्यानंतर जिभेनी सर्पेंटाईन मोशन्स करून बाळ आईच्या छातीतलं दूध स्क्वीज करून म्हणजे पिळून बाहेर काढतं आणि मग हे थोडंसं कसं, बाळाला एकदा बाटलीची सवय झाली की छातीवर दूध पिणं अवघड वाटायला लागतं, जे नैसर्गिक आहे ते बाळ विसरून जातं आणि त्याच्यामुळं ते बॉटलला प्रेफरन्स देतं आणि छाती रिजेक्ट करतं, याला निपल कन्फ्युजन असं आम्ही सायंटिफिक लँग्वेजमध्ये म्हणतो. तर कदाचित तसं झालेलं आहे का असं बघा तुम्ही. आणि असं खरंच म्हणजे सगळ्या मातांना मला असं सांगावंसं वाटतं की खरं तर फॉर्म्युला कंपन्यांनी असे सॅम्पल्स देणं हाच मुळात गुन्हा आहे. अशा पद्धतीने त्यांनी ॲग्रेसिव्ह मार्केटिंग किंवा कुठलंच मार्केटिंग अशा पद्धतीनं करणं हेच मुळात चुकीचं आहे. ज्याला गरज आहे त्याला आम्ही डॉक्टर लोक जेव्हा प्रिस्क्राईब करतो, कारण फॉर्म्युला इज अ मेडिसिन, ते प्रिस्क्राईब झालं पाहिजे, ते किती द्यायचं हे एखाद्या औषधाच्या डोसप्रमाणे आम्ही कॅल्क्युलेट करून देतो की एवढा एवढा फॉर्म्युला या बाळाला रिक्वायर्ड आहे. आणि अगदी खरंचच गरज नसेल तर तो दिला जातो. त्यामुळं तो असा डायरेक्ट फॉर्म्युलावाल्यांनी तुम्हाला दिलं आणि तुम्ही ते वापरलं असं नको व्हायला. दुसरी गोष्ट, मातांनी अशा कुठल्याही लोभाला बळी पडू नये. म्हणजे माता जर स्वतः सक्षम झाल्या, त्यांना जर माहिती असेल, त्यांना जर खात्री असेल की आईच्या दुधाचं महत्त्व काय आहे, तर नक्कीच माता पण कॉन्फिडंट राहतील, माता पण अशा पद्धतीनं ट्रायल देणार नाहीत आणि फॉर्म्युला दूध दिलं जाणार नाही. त्याच्या पुढची गोष्ट अशी की फॉर्म्युला पिणारं बाळ 4 तास झोपतं आणि आईचं दूध कमी वाटतं त्याच्यामुळं, हे पण चुकीचं आहे. कारण आईचं दूध हे पचायला अतिशय सोपं आहे आणि ते पटकन पचून जातं. एक शू झाली, एक शी झाली की बाळाचं पोट रिकामं, बाळाला पुन्हा छाती हवी असते. दुसरं म्हणजे काही वेळेला बाळ कम्फर्ट सकलिंग करत असतं की बाळाला भूक नसते पण त्याला पोटात मुरडा येतोय, मग त्याला आईच्या छातीशी कम्फर्टेबल वाटतं. काही वेळेला वॅक्सिन दिलेलं असतं आणि मग ते इंजेक्शन दुखत आहे, मग अशा वेळेला बाळाला छातीशी आईच्या हार्टबीट्स ऐकून किंवा आईच्या निप्पलला जो वास येतो तो पोटातल्या पाण्यासारखा वास असतो. आईच्या छातीशी त्यामुळं राहिल्यामुळं पोटात असताना जे त्याला एन्व्हायरमेंट मिळत होतं बाळाला, तर ते ओळखीचं वातावरण मिळालं की आता तुम्हा मुलींना कसं माहेरी गेलात की आपल्या आवडीच्या एन्व्हायरमेंटमध्ये छान वाटतं की नाही, तसं बाळाला पण आईच्या छातीशी छान वाटतं. आणि त्याच्यामुळं काय होतं, बाळ जास्त वेळ प्यायला मागतं पण ते पीत नसतं, त्याला कम्फर्ट सकलिंग असं म्हणतात. आणि मग ते जास्त वेळ छातीशी राहत आहे, याचा अर्थ दूध कमी आहे आणि ते मिळत नाही आहे आणि म्हणून फॉर्म्युला द्यायचा. असं करायला नको, कारण फॉर्म्युला पोटात गेला की तो ओव्हरफिडिंग पण काही वेळा होतं. त्याचं जसं आपण सणावाराला जास्त खाल्लं की जास्त जरा झोप येते, तसं मग बाळ जास्त झोपतं, त्याला कुठलाही ब्रेन स्टिम्युलस मिळत नाही. आणि मग फॉर्म्युल्याच्या बाळापेक्षा आईचं दूध पिणारं बाळ हे केव्हाही जास्त इंटेलिजंट असतं. मग तुम्हाला वाटत नाही का की तुमचं बाळ जास्त हुशार व्हायला हवं, झोपेल, आत्ता तुम्हाला थोडं 4 दिवसाचं सुख मिळेल की तुम्हालाही झोप मिळते, पण पुढे गेल्यानंतर जर का बाळ पहिलं आलं आणि स्टेजवर तुम्हाला आई म्हणून सत्कार झाला, तर तुम्हाला किती छान वाटेल की माझ्या मुलांनी किंवा माझ्या मुलींनी बक्षीस घेतलं बरं का. आणि मग तसं जर हुशार मूल हवं असेल तुम्हाला, तर मग ते तुमच्याच हातात आहे, तुमच्या दुधात आहे, तुमच्याकडे अमृताचा साठा आहे, मग का बरं तुम्ही ते नाकारताय. बाळ आत्ता झोपत नाही पण तुम्हाला संधी आहे ना, त्याच्याशी बोला, त्याचे 5 सेन्सेस स्टिम्युलेट करा, त्याला तुमच्या चेहऱ्याकडे बघू द्या, तुमचा आवाज ऐकू द्या, तुमचा स्पर्श ओळखू द्या, तुमच्याशी त्याला हसू द्या, त्याला हातपाय उडून खेळू द्या, खेळणी दाखवा आणि त्याच्या ब्रेन डेव्हलपमेंटवर काम करा ना. ते बाळ हुशार होणार आहे, त्याचा IQ वाढणार आहे, त्यामुळं बाळाला झोपायचा आग्रह धरू नका. बाळ जर स्तनपान नाही म्हणत आहे तर त्याची कारणं शोधा, ते नाही म्हणत नाही आहे, कुठेतरी तुमचं लॅचिंग चुकतं आहे, तर अशासाठी मग तुम्ही लॅक्टेशन कन्सल्टंटची मदत घ्या. माझ्याकडे येणाऱ्या जवळजवळ 50% मदरला असंच वाटत असतं की बाळ नाही म्हणत आहे, मान हलवून ते नकोच म्हणत आहे, त्याला मी आवडतच नाही आहे असं त्यांना वाटायला लागतं. आणि मग जेव्हा आम्ही बघतो तेव्हा लॅचिंग चुकीचं असतं ना, मग त्याला लॅचिंग करेक्शन करून दिलं की ते छान तिथे प्यायला लागतं. त्यामुळं हा माझा अनुभव आहे की बाळ हो नाही काही म्हणत नसतं, ते शोधत असतं आणि आम्ही जेव्हा त्याला छान लावून देतो, लॅचिंग शिकवतो मदरला, तर त्याचं रडणं बंद होतं, ते तिथे प्यायला लागतं, तिथे स्टेबल राहतं. त्यामुळं ते घेत नाही आणि नको म्हणत आहे असं मनाने अर्थ काढणं हे प्लीज बंद करा. त्या बाळाला मिळू द्या तुमचं दूध, नका त्याला फॉर्म्युलाचे साईड इफेक्ट्स ला एक्सपोज करू.
0: नक्कीच डॉक्टर, आईचं दूध हे सर्वोत्तम आहे, पूर्णान्न आहे, हे खरं तर आपल्याला फार पूर्वीपासून माहिती आहे. म्हणजे घरातल्या जुन्या जाणत्या बायका कायमच स्तनपानावरती भर देत असतात, पण दिवसेंदिवस जसे बदल होत गेले तसं तसे प्रश्नही बदलत गेले, येणारे अनुभवही बदलत गेले आणि त्याच्या माध्यमातून प्रश्नांना मिळणारी उत्तरं किंवा पर्याय सुद्धा बदलत गेले. पण हे सगळं करत असताना सुद्धा आताही स्तनपानच सर्वोत्तम आहे आणि अगदी फार शेवटच्या क्षणाला दुसऱ्या गोष्टींचा विचार करावा हेच आपल्या उत्तराच्या माध्यमातून आम्हाला समजतंय. आणि निश्चितच ज्यांनी आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे त्यांच्यापर्यंत हे उत्तर पोहोचलेलं आहे, त्यांच्या मनातल्या शंका निश्चितच याच्यामुळे दूर झाल्या असतील. खूप छान पद्धतीनं आपण आजच्या भागातनं मार्गदर्शन केलं आणि त्यांना छान योग्य पद्धतीनं यावरती इलाज मिळाला असेल असं आपण नक्कीच सांगू शकतो. डॉक्टर आज आपण इथे आलात त्याच्याबद्दल सगळ्याच श्रोत्यांच्या वतीनं मी आपले मनापासून आभार मानते, मनपूर्वक धन्यवाद. आणि श्रोत्यांना पुन्हा एकदा जाता जाता मी सांगते की दुग्धामृत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आता तुमच्याही प्रश्नांना सामील करायला सुरुवात केलेली आहे, तेव्हा जरूर आपण आपले प्रश्न आपले शंका आमच्यापर्यंत व्हॉट्सअपच्या माध्यमातून पोहोचवावेत, जेणेकरून आपल्याला डॉक्टर त्याच्यावरती योग्य मार्गदर्शन करू शकतील. डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी ह्या क्लिनिकला तर तुम्हाला भेटू शकतातच, शिवाय ऑनलाईन पद्धतीने सुद्धा त्या तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात हे आपण मागच्या वेळेसच एका भागातनं जाणून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे नक्कीच आपले प्रश्न आपण आमच्यापर्यंत व्हॉट्सअपच्या माध्यमातून पोहोचवू शकता. त्याच्यासाठी आमचा क्रमांक आहे 8380016512. आणि ऐकत रहा दुग्धामृत, भेटूया पुढच्या भागात अशाच काही नवीन प्रश्नांना घेऊन. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: नमस्कार, मी अजित बुरे. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, रेडिओ विश्वास.
4: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत पी साळराम यांचं राम राम पाहुणं या चित्रपटामधलं गीत. या गीताला संगीत दिलं आहे गायिका लता मंगेशकर यांनी.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02-253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.
2: त्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत विनायक रहाटकर यांचं बहकलेला ब्रह्मचारी या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत उषा तिमोथी यांच्या आवाजात.

0: नाशिककरांसाठी आता बळी मंदिर रुक्मिणी लॉजच्या समोर पंचवटी सारख्या मोक्याच्या ठिकाणी शुभ कल्याण हाइट्स इथं 3 BHK फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध, तसंच शॉप्स रेंट आणि लीज वरती उपलब्ध. जरूर संपर्क साधा 78750 75620 या क्रमांकावर.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि त्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत लक्ष्मण रेषा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात पाहुरे किती वाट या चित्रपटामधलं गीत. ग. दि. माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले, रेखा डावजेकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.
1: शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा, शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा, पोपट होता सभापती मधो

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आर जे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आर जे श्रद्धा. श्रोते हो, आज गुरुवार म्हटल्यावरती आज आपण पुन्हा एकदा भेटलो आहोत ते आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे विनोबा म्हणे. आपल्याला तर माहितीच आहे, गेले काही दिवस आपण ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना भेटतो आहोत, त्यांच्याशी गप्पा मारतो आहोत आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेतो आहोत. हे सगळं काही शक्य झालं ते विनोबा ह्या ॲपमुळे. अर्थातच 2 वर्षापूर्वी ह्या ॲपची सुरुवात झाली. शिक्षक सहाय्यक कार्यक्रम म्हणून ह्या ॲपची सुरुवात झाली, ज्याचे फाउंडर मेंबर आहेत श्री संजय दालमिया सर, जे स्वतः IITian आहेत, त्याचबरोबर ओपन लिंक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम सुरू आहे. गेली 2 वर्ष महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये हा कार्यक्रम अतिशय छानरित्या सुरू आहे. तर ह्या उपक्रमामध्ये सर्व शिक्षकांनी, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी एका छताखाली यावं. त्यांनी राबवलेले उपक्रम एकमेकांना

0: शिक्षिका आपल्याकडे आलेल्या आहेत, तर आपण सगळ्यात आधी त्यांचं स्वागत करूया. आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत श्रीमती सुशीला मधुकर चोथवे मॅडम, ज्या निनावी इगतपुरी येथून आलेल्या आहेत. नमस्कार मॅडम.
1: नमस्ते मॅडम.
0: खूप खूप स्वागत तुमचं आज रेडिओ विश्वासच्या ह्या कार्यक्रमामध्ये.
1: थँक्यू सो मच.
0: गेली 12 महिने सलग पोस्ट ऑफ द मंथ मिळवून एक वेगळा असं त्यांनी रेकॉर्ड केलेला आहे, तर आज अशा मॅडमशी आपल्याला गप्पा मारायला मिळणार आहे याचा एक विशेष आनंद आहे. तर सगळ्यात आधी कधी सुरुवात झाली, शिका व्हावं असं का वाटलं आणि ह्या क्षेत्रात कधी आलात?
1: मी या क्षेत्रामध्ये 2005 आली आहे. माझी नोकरीची सुरुवात पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुका कुरवंडी या ठिकाणी 11 ऑगस्ट 2005 यावेळी सुरुवात झाली. आणि वडिलांची अपेक्षा होती की कोणीतरी माझ्या घरातलं सर्व्हिस करणारं असावं, आणि त्यांनी त्यावेळेस मला डीएडला ॲडमिशन घेतलं. डीएड झाल्यानंतर मला लगेच सर्व्हिस लागली पुणे जिल्ह्यामध्ये, आणि तिथून माझ्या या शैक्षणिक कार्याला सुरुवात झाली.
0: बर, पुण्यात कुठे होतात?
1: पुण्यामध्ये आंबेगाव तालुका कुरवंडी.
0: अच्छा बरं, आणि मग तिथली शाळा कशी होती?
1: तिथली शाळा मोठी, 1 ते 7 वर्ग होते, मोठी शाळा होती. जवळजवळ आम्ही 15 लोकांचा स्टाफ होता आणि एकदम सुंदर शाळा होती. आणि या सुंदर शाळेमध्ये माझी सुंदर सुरुवात झाली. तिथून पुढे म्हणजे तिथूनच माझ्या सर खरोखर शैक्षणिक कार्याला चांगली सुरुवात झाली.
0: बर, आणि आता सध्या आपण नाशिक मधल्या इगतपुरी तालुक्यात आहात. ह्या आधीचा प्रवास कसा होता? वेगवेगळ्या शाळांवरती तुम्हाला आतापर्यंत 4 तुमची बदली झाली, आणि वेगवेगळ्या शाळेवरती जायचं म्हटल्यावरती तिथली भौगोलिक परिस्थिती वेगळी, तिथली मुलं वेगळी, त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड वेगळं, त्यामुळे काही चॅलेंजेसला सामना करावा लागला का?
1: नक्कीच. माझी पहिली शाळा जी आहे पुणे जिल्ह्यातली, पुणे जिल्हा तर हे शिक्षण क्षेत्राचं माहेर घरच आहे, त्या ठिकाणी अतिशय सुंदर शाळेमध्ये माझी शैक्षणिक कार्याला सुरुवात झाली. त्या ठिकाणी 7 वर्ग होते आणि स्टाफ मोठा होता. त्यामध्ये कॉम्पिटिशन असायचे आमच्यामध्येच की कोणाचा वर्ग चांगला असेल, आणि त्या ठिकाणी खूप छान सवय लागली की चांगलं कार्य करण्याची तिथून सुरुवात झाली. त्या शाळेमध्ये जवळजवळ मी 7 होती. त्याच्यानंतर तिथे मी एक्स्ट्रा झाल्यानंतर त्या शाळेत माझी बदली तिथेच आंबेगाव तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात असं म्हणतात तिथे की आदिवासी भागामध्ये माझी बदली झाली. तर त्या ठिकाणी शाळा अशी होती माझी की वरती गाडी तिथपर्यंत पोहोचत नव्हती. मग आम्ही एक शिक्षकांनी गाडी केलेली होती, त्या गाडीमध्ये आम्ही तिथपर्यंत पोहोचायचो. पण शाळेपर्यंत गाडी जात नसल्यामुळे मला रस्त्याला उतरावं लागायचं. तिथून खाली 2 डोंगर उतरत जावं लागायचं आणि पुन्हा संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर 2 डोंगर वरती चढत यावं लागायचं. आणि पण अशा भागात आदिवासी भागात शाळा असताना पटसंख्या तिथे मुळात कमी होती. मी गेली तेव्हा 4 होती, त्याच्यानंतर हळूहळू वाढत 10, 12, 15 अशी पटसंख्या तिथे वाढत गेली. त्या ठिकाणी मी 2 होती. माळींची दुर्घटना झाली, त्या माळीं दुर्घटने झालेली त्या गावाच्या शेजारीच माझी ही वाडी होती, जांभळेवाडी. त्या ठिकाणी अतिशय म्हणजे काम करताना फार अडचणी आल्या, कारण की तिथली भौगोलिक परिस्थिती आणि मुलांची आर्थिक परिस्थिती वगैरे सगळं बिकटच होती. परंतु त्या ठिकाणी सुद्धा काम करण्याचा मला खूप छान योग आला आणि त्या ठिकाणी छान काम केलं. मी
0: बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या.
1: हो, शिकायला मिळाल्या.
0: बरोबर आहे. आणि आता तुम्ही ज्या शाळेत आहात तिथली पटसंख्या कशी आहे आणि ती शाळा कशी आहे?
1: आता मी सध्या ज्या शाळेत आहे माझी, मी पुणे जिल्ह्यातून 2014 माझी बदली नाशिक जिल्ह्यात झाली. त्यानंतर सिन्नरमध्ये आले मी. सिन्नरमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केदारवाडीला होते या ठिकाणी 4 आणि आत्ताची जी सध्याची शाळा आहे माझी जिल्हा परिषद आदर्श शाळा निनावी, या ठिकाणी मी 2018 रुजू झाले. आणि त्या शाळेमध्ये देखील शाळा मोठी आहे आमची आणि पट जवळजवळ 180 आहे. शाळा छान आहे, गाव मोठं आहे, विद्यार्थीही तिथले फार हुशार आहेत.
0: बरोबर.
1: आणि त्या ठिकाणी काम करताना फार आनंद वाटतो मला की त्या ठिकाणी वेगवेगळे चॅलेंज एक्सेप्ट करायला मिळतात त्या ठिकाणी.
0: वा, क्या बात आहे, खूप छान. आणि आता तुम्ही कितवीच्या वर्गाला शिकवताय?
1: आता माझ्याकडे ह्या वर्षी 1 वर्ग येतोय.
0: अच्छा बर. आणि विनोबा ऍप बद्दल तुम्हाला कधी समजलं?
1: विनोबा ऍप जेव्हा इथं आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू झालं त्यावेळेस आमच्या वेगवेगळे ट्रेनिंग झाले, त्या ट्रेनिंग पासूनच समजलं की विनोबा ऍप असं अशा प्रकारचं ऍप आहे. या ठिकाणी माझ्या शाळेत म्हणजे सर्व्हिसला लागल्यापासून तर आतापर्यंत खूप सारे उपक्रम मी केले आणि माझ्या शाळेतही ह्या शाळेत खूप छान उपक्रम मी राबवलेले आहेत. पण ते मी आतापर्यंत फक्त फेसबुकपर्यंत मर्यादित होते. पण हे ट्रेनिंग झाल्यानंतर कळालं की आपण आपले उपक्रम इतर लोकांना सुद्धा दाखवू शकतो. कारण की यब्बी पण असं आहे की आपले फक्त फ्रेंड

0: तिथपर्यंत मर्यादित आहे. परंतु विनोबा ऍप असं आहे की या ठिकाणी जर मी माझे उपक्रम टाकले तर बऱ्याच जणांना ते पाहायला मिळतील आणि त्यांच्या आणि इतर लोकांचे पण मलाही पाहायला मिळतील. त्यांच्यापासून मलाही प्रेरणा मिळेल, माझ्यापासूनही कोणाला तरी प्रेरणा मिळेल. आणि कळाल्यापासून मग मी माझे सगळे उपक्रम या ॲपवर टाकत गेली आणि सुरू झाल्यापासून तर जवळजवळ मागच्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत मी वर्षभरही पोस्ट ऑफ मंथ होते. फक्त आता 2-3 महिन्याचा कालावधी गेला आणि ह्या महिन्यात पुन्हा मला पोस्ट ऑफ मंथ होण्याचा योग आला.
1: आणि ज्या वेळेला मागच्या वर्षी तुमच्याकडे कितवीचा वर्ग होता?
0: मागच्या वर्षी माझ्याकडे 4थीचा वर्ग होता.
1: अच्छा, म्हणजे मोठी मुलं होती.
0: मोठी मुलं होती.
1: आणि मग तेव्हा कोणकोणते उपक्रम राबवले तुम्ही?
0: वर्षभरात खूप छान उपक्रम मी त्या वर्गात राबवले, कारण की मोठा वर्ग होता, मुले मोठी होती, समजदार होती. तर त्या ठिकाणी मी माझे शैक्षणिक साहित्याचा वापर करून जवळजवळ 4थीची मुलं होती तर 11 संख्येपर्यंत संख्या वाचन करणं हा साहित्याद्वारे तो केला. त्यानंतर योगाचा मी एक उपक्रम केला होता, म्युझिक योगा. त्यामध्ये सर्व योगासनांचे प्रकार मी दाखवले होते. त्यानंतर प्रत्येक महिन्याला जो सण असेल त्या सणानुसार उपक्रम मी माझ्या वर्गात घेतलेले आहेत. आणि दर शनिवार माझा असायचा की शनिवार उपक्रमांचा वार, त्या दिवशी शनिवार प्रत्येक शनिवारी काहीतरी वेगळा उपक्रम असायचा. तर खूप सारे उपक्रम घेतलेले आहेत. त्यातला सर्वात सांगण्यासारखा मी तुम्हाला एक सांगते की म्युझिक योगा म्हणून मी एक घेतला होता. तर तो एकदम सुंदर उपक्रम होता, त्याला खूप छान म्हणजे खूप सारे लाईक मिळाले मला. आणि त्याच्यानंतर जे पतंग बनवणे, आकाशकंदील तयार करणे, त्यानंतर वेगवेगळ्या सणानुसार जे काही आपल्याला उपक्रम करतील ते प्रत्येक उपक्रम मी त्या ठिकाणी घेतलेले आहे. कलाकृतीशी संदर्भात तर घेतलेच आहेत, परंतु अभ्यासक्रमाच्या संदर्भात पण प्रत्येक प्रत्येक शनिवारी काहीतरी उपक्रम असायचा.
1: बरं, मग आता तुम्ही सणांचा उल्लेख केला तर कुठकुठले सण तुम्ही साजरे केले आणि त्याच्यात कसं असायचं, म्हणजे सादरीकरण कसं असायचं, मुलांचं ड्रेपरी असायची त्यांना की कुठल्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज असायच्या?
0: आता सण म्हटलं तर मकर संक्रांतीच्या वेळेस मी पतंग बनवणे हा उपक्रम घेतला होता. तर त्यावेळेस सर्व मुलांनी वेगवेगळ्या प्रकारचे पतंग तयार करण्याचं कौशल्य त्यांच्याकडनं मला जाणून घेता आलं. त्यानंतर आकाशकंदील दिवाळी सणानिमित्त आकाशकंदीलचा उपक्रम घेतला. त्यानंतर त्यावेळेस सुद्धा आकाशकंदील वेगवेगळ्या प्रकारचे आकाशकंदील मुलं कसं बनवू शकतात ते मला मुलांकडनं मी पण त्यांना शिकवलं पण मुलांकडनं पण मला शिकायला मिळालं. त्यानंतर दसरा होता तर त्यावेळेस पण आम्ही फुलांच्या माळी तयार करणं, तर मग वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांच्या माळी आपण कशा तयार करू शकतो हे मुलांमध्ये पण खूप गुण असतात, कौशल्य असतात, ते त्यांच्याकडनं आपल्याला आपल्यालाही त्यांच्याकडनं शिकायला मिळतं. त्यानंतर आम्ही 9 ऑगस्ट हा आदिवासी क्रांतिकारक दिन साजरा केला होता. त्यावेळी सुद्धा मुलांच्या वेगवेगळ्या वेशभूषा आदिवासी वेशभूषा करून आदिवासी नृत्य वगैरे करून तो सुद्धा उपक्रम मी घेतला होता आणि तो पण मी विनोबा ऍपवर टाकलेला होता.
1: त्याच्यात तारपा वाद्याचा वगैरे
0: सर्व घेतलं होतं.
1: क्या बात आहे, वा खूपच छान. आणि सगळ्या हे ऍक्टिव्हिटीज ऐकताना खूप छान वाटते. आणि हे सगळं सुरू झाल्यानंतर मुलांची काय प्रतिक्रिया होती की अशा पद्धतीचं तू आता दरच शनिवारी आपण काही ना काही करतो म्हटल्यावर एक प्रकारची उत्सुकता निर्माण होते आणि लालूसही लागते की आता पुढच्या वेळेला काय पुढच्या वेळेला काय, तर कशी असते भावना?
0: मुलं माझ्या वर्गातले मुलांचं तेच की सोमवार ते शुक्रवार माझा जायचा शिकवण्यामध्ये, परंतु मुलं मला गुरुवारपासून विचारायला सुरुवात करायची की मॅडम या शनिवारी कोणता उपक्रम घ्यायचा, कारण की जो उपक्रम घ्यायचा त्याची थोडीशी फार तयार त्यांना माहिती असली की ती त्या दृष्टीने तयारी करायची. पण त्यांना इतकी म्हणजे सवय झालेली होती ना की शनिवार आला की आपला उपक्रम असतो काहीतरी वेगळा. इतर वेळेस काही मुलं गैरहजर राहत असतील पण शनिवारी मात्र सकाळची शाळा असूनही कधीच माझे विद्यार्थी गैरहजर राहिले नाही, कारण की त्यांना नेहमी उत्सुकता असायची की ह्या शनिवारी काहीतरी वेगळा उपक्रम आहे आणि मला पार्टिसिपेट करायला मिळणार आहे, मॅडम त्याचा व्हिडिओ करणार आहे आणि मी पण कुठेतरी दिसणार आहे, अशी उत्सुकता त्यांच्यात असायची. त्याच्यामुळे प्रत्येक मुलगा शनिवारी यायचाच आणि उपक्रमात सहभागी व्हायचाच.
1: क्या बात आहे, खूप छान. आणि हे सगळं आपण करत असताना पालकांचा कसा पाठिंबा मिळाला तुम्हाला?
0: पालक पण मी ज्या गावी गावात सर्व्हिस करते त्या ठिकाणी पालक पण फार जागृत आहेत आणि मुळात पालकांची अपेक्षा असते की माझा मुलगा नुसता आता प्रत्येकालाच वाटते की माझा मुलगा केवळ फक्त शिक्षणातच नाही पण त्याने ऑलराऊंडर असावं. तर माझ्या या वेगवेगळ्या उपक्रमांमुळे माझ्या मुलांमध्ये हुशार तर मुलं तर होतेच अभ्यासामध्ये, पण बाकीच्या ॲक्टिव्हिटीजमुळे ते आणखीन चंचल झाले. त्याच्यामुळे पालकांनाही छान वाटायचं आणि पालकांचं सहकार्य मला खूप होतं की कोणती गोष्ट मी सांगितली की त्याबद्दल ते सहकार्य करतच होते मला आणि मुलांची प्रगती त्यांना दिसत होती, त्याच्यामुळे त्यांनी प्रत्येक गोष्टीत मला सहकार्य केलं.
1: वा, क्या बात आहे, खूप छान. सलग 12 महिने तुम्ही पोस्ट ऑफ द मंथ मिळवलं आणि त्याचबरोबर ज्या वेळेला तुम्हाला पुरस्कार मिळतो त्यावेळेला एक बक्षीस दिलं जातं, ते म्हणजे शैक्षणिक साहित्य. तर मग तुम्हाला आतापर्यंत कोणकोणतं साहित्य मिळालं?
0: आतापर्यंत एकदाच शैक्षणिक साहित्य आम्हाला मिळालं होतं. रंगपेटी होती, काही वह्या होत्या, काही पेन होते, मुलांच्या उपयोगासाठी येणारं सर्व शैक्षणिक साहित्य होतं, लेखी साहित्य होतं. त्याचा उपयोग मी माझ्या वर्गामध्ये आणि माझ्या शाळेमध्ये पण मी प्रत्येक म्हणजे जेवढं मिळालं तेवढं प्रत्येक वर्गाला मी वाटप करून मुलांना त्याचा फायदा करून दिला.
1: वा क्या बात आहे. मध्ये एक प्रोग्राम आला होता आपल्याकडे स्पेल बी नावाचा जो अजूनही सुरू आहे, तर त्यामध्ये आपण कसं पार्टिसिपेट केलं मुलांना घेऊन?
0: स्पेल बी मध्ये काय होतं की आमची माझी जी शाळा आहे ती जरा आदिवासी भागातली शाळा आहे, पण तरी पण आम्ही खूप छान म्हणजे प्रयत्न केला त्या ठिकाणी स्पेल बी राबवण्याचा आणि मुलं करतही होती. मुलांना ऍक्च्युली स्पेल बी साठी पहिल्यांदा प्रथमतः की जी इंग्रजी लेटर्स आहेत त्याला मराठीमध्ये उच्चार करताना बाराखडी जे आपण म्हणतो तर कसे आपण करू शकतो, स्पेलिंग कसे तयार करू शकतो उच्चारानुसार, ते पहिल्यांदा त्यांना शिकवलं. त्यामुळे मुलं एकदम इझिली उच्चार केला की त्याच्यानुसार स्पेलिंग तयार करायला शिकले आणि कोणतेही स्पेलिंग सांगितलं की ते बरोबर उच्चारानुसार पाठांतर जरी नसलं तरी पण मुलं ते स्पेलिंग पाठ करायला शिकले आणि बरेचशा मुलांचे खूप सारे स्पेलिंग पाठ होते. कोणतेही स्पेलिंग विचारलं तरी ते मुलं सांगायचे.
1: वा छान. हे सगळं करत असताना काही गमती जमती घडल्या का मुलांसोबत?
0: हो, मुलं तर फार म्हणजे मुलं खूप आनंदाने, बरेचसे मुलं असे असतात की त्यांना उत्सुकता असते की नेहमी काहीतरी वेगळं काहीतरी करण्याची, जसं आपल्या टीचर वेगळं काहीतरी करतायत तर मग आम्हाला पण वेगळं काहीतरी करता आलं पाहिजे. त्या ठिकाणी ते सुद्धा त्यांचं वेगळं जे कौशल्य आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याच वेळा मी माझे उपक्रम घेत असताना मुलांनी सुद्धा मला सुचवलेलं आहे की मॅडम आपण हा उपक्रम घेऊया का, आपण असं करूया का, आता आपला हे येते ना मग आपण असं करूया तसं करूया. म्हणजे मुलांच्या सुद्धा कौशल्य त्या ठिकाणी मला पाहावयास मिळालं आणि मुलं सुद्धा आनंदाने की त्यांना आणि फ्री माइंडली सगळं होतं, त्याच्यामुळे टीचर बद्दल त्यांना कधी भीती नव्हती, त्याच्यामुळे ते पण बिंदासपणे सर्व सांगायचे आणि सगळे उपक्रम शाळेमध्ये या पद्धतीने राबवले गेले.
1: क्या बात आहे, खूप छान. आणि जसं तुम्ही तुमच्या पोस्ट टाकत होतात विनोबावरती, त्याचबरोबर इतरही शिक्षक बऱ्याच पोस्ट टाकत असतात दरवेळेला, तर त्याच्यातनं काय तुम्हाला उपक्रम आवडले आणि ते तुम्ही राबवण्याचा प्रयत्न केला, असे काही उपक्रम आठवत आहेत का?
0: हो, बरेचसे की जसं मी टाकते तसं इतर शिक्षकही टाकतात. तर मीही ॲप पाहत असताना त्यांचे उपक्रम वेगवेगळे उपक्रम पाहिलेले आहे, जसे की प्रयोग विज्ञानाचे प्रयोग असतील किंवा शाळेमध्ये शाळा प्रवेश उत्सव असेल त्या ठिकाणी आपण कशा वेगळ्या पद्धतीने प्रवेश उत्सव साजरा करू शकतो, त्यानंतर वर्गामधले एखादं घटक असेल की तो शिकवताना त्यांनी कोणत्या वेगळ्या टेक्निकचा वापर केला, हे मला त्याच्यातून शिकायला मिळालं.
1: वा क्या बात आहे, खूप छान. आणि आतापर्यंत अशा काही अडचणी होत्या ज्या विनोबामुळे सॉल्व्ह झाल्या, असं काही सांगण्यासारखं आहे?
0: अडचणी अशा होत्या की मी खूप सारे उपक्रम आत्तापर्यंत केलेले आहे परंतु ते लोकांपर्यंत माहीत नव्हते, मी फक्त माझ्या शाळेपुरते माझ्या केंद्रापुरते माझ्या तालुक्यापुरते मर्यादित असेल. परंतु मग मी जे काही करत होते आणि लोक बाकीचे जे काही करत होते ते पण माझ्यापर्यंत पोहोचत नव्हतं, परंतु विनोबा ॲपमुळे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की माझे उपक्रम लोकांना इतर शिक्षकांना पाहायला मिळाले आणि त्यांच्यातले जे वेगवेगळे काही आहेत ते सुद्धा मला पाहायला मिळालं. माझ्यात जी कमतरता आहे ती दूर करण्यासाठी मला विनोबा ॲपचा उपयोग झाला.
1: खूप छान. आणि कायमच आपण शाळेचं आपलं जे काही आयुष्य आहे ते कायमच आपण जेव्हा मोठे होतो त्यावेळेला ते दिवस खूप छान आहेत असं वाटतं किंवा ते सुखद आठवणी असतात आपल्या आपली शाळा म्हटल्यावरती. आणि आपल्या परीने शिक्षक प्रत्येकाच विद्यार्थ्याला सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत करतच असतात, त्यामुळे तुम्ही हा जो काही उपक्रम राबवता आहात त्यामुळे मुलांचं भवितव्य अतिशय उज्ज्वल होईल असाच हा सगळा प्रयत्न आहे. आणि एकूणच मुलांची कशी असते ह्या सगळ्याकडे बघण्याची दृष्टिकोन किंवा काय वाटत असतं त्यांना हे सगळे उपक्रम करत असताना?
0: मुलांनाही फार आवडायचं कारण की मी याच्यात नुसतंच क्राफ्टशी किंवा कलेशी संदर्भात उपक्रम नाही घेतले तर वर्गाशी अभ्यासक्रमाशी निगडीत सर्व उपक्रम घेतलेले आहे. माझा एक उपक्रम होता की मुलांना जेव्हा इंग्रजी बाराखडी शिकवल्यानंतर की स्पेलिंग कसं तयार करावं, मग मुलांची नावं असतील किंवा कोणतंही नाव असेल, पण त्याचं स्पेलिंग कसं तयार करावं हे मुलांना टेक्निक शिकवल्यानंतर मी एका शनिवारी हा उपक्रम घेतला की एका बॉक्समध्ये मुलांची आडनावं किंवा मुलांची नावं व्यक्तींची नावं त्याच्यामध्ये सर्व टाकली मी, चिठ्ठ्या केल्या आणि कोणताही विद्यार्थी येऊ त्यांनी त्यातली चिठ्ठी काढायची, त्याच्यात जे नाव येईल ते स्पेलिंग त्यांनी फळ्यावर लिहायचं. याच्यामुळे त्यांना म्हणजे चॅलेंज एक्सेप्ट करता आलं की मी सुद्धा कोणतंही मला स्पेलिंग लिहायला सांगितलं तरी मी कॉन्फिडेंटली लिहू शकतो. त्या मुलांना सुद्धा चॅलेंज एक्सेप्ट करणं आणि ते कशा पद्धतीने आपण हँडल करू शकतो त्याची सवय इथे लागली. त्याच्यामुळे कोणतीही एक्झाम असली तर मी माझ्या वर्गात तिसरीपासून प्रायव्हेट ज्या स्कॉलरशिपच्या परीक्षा असतात त्याला पण बसवलं होतं मुलांना. मुलांना त्याची सवय लागली. आता ती मुलं पाचवीला गेली आहेत तर त्यांना कोणत्याही प्रकारची भीती नाही आहे की मला स्कॉलरशिपची परीक्षा आहे, नवोदयची परीक्षा आहे, सैनिक स्कूलची आहे. त्याचं सर्व मार्गदर्शन मी तिसरी चौथीला असताना त्या मुलांना दिलेलं आहे. म्हणजे मुलांना याच्यातनं ह्या उपक्रमांद्वारे किंवा वर्गातल्या इतर गोष्टींमुळे त्यांना चॅलेंज एक्सेप्ट करणं आणि ते कशा प्रकारे आपण व्यवस्थित पार करू शकतो याची सवय त्यांना लागलेली आहे.
1: वा, म्हणजे आपण एक प्रकारची सरप्राईज टेस्ट म्हणतो त्या पद्धतीने तुम्ही त्यांची ही टेस्ट घेत आहात आणि अचानक आलेल्या स्पर्धेमुळे किंवा अचानक असलेल्या परीक्षेमुळे ती भीती दूर झाली. आणि इंग्रजीचं प्रमाण आपल्याकडे कायमच आपण म्हणतो की मराठी माध्यमांच्या मुलांचं थोडंसं इंग्रजी कच्च असतं, तर हा स्पेलवीचा इतका छान असा उपक्रम तुम्ही राबवत आहात त्यामुळे ह्याच वयात मुलांचा पाया अगदी पक्का होतोय असं म्हणायला काही हरकत नाही. तर आतापर्यंतच्या ह्या सगळ्या प्रवासात विनोबा सोबतच्या असा काही अविस्मरणीय प्रसंग आठवतोय किंवा एखाद्या विद्यार्थ्यासोबतचा घडलेला किस्सा असा काही इथे आमच्या सोबत शेअर करावा असं वाटत असेल तर नक्की आम्हाला ऐकायला आवडेल.
0: नक्की नक्की. माझ्या वर्गात बरेचसे विद्यार्थी असे आहेत की खूप गुणवान आहेत. माझ्याकडे चौथीचा वर्ग होता तर त्यातले बरेचसे मुलं फार म्हणजे फार एक्स्ट्रा ऑर्डिनरी असेल त्यांच्याकडे अशी मुलं होती. त्यातली एक माझी विद्यार्थिनी आहे, तिचं नाव मी आवर्जून या ठिकाणी घेईल, पूर्वा गायकवाड म्हणून. तर अतिशय वक्तृत्व तिचं अतिशय सुंदर की त्या मुलीला आत्ता जर आपण सांगितलं ना की उद्या आपल्याला हे करायचं आहे, अशी अशी जयंती आहे किंवा उद्या कॉम्पिटिशन आहे त्यात स्पर्धेत तुला भाग घ्यायचा आहे, आता हे भाषण आहे तू तुझ्या पद्धतीने कर कसंही कर, ती तिच्या पद्धतीने तयार करून आणि कॉन्फिडंटली ते सादर कराय ती. आणि अजूनही बरेचसे मुलं माझ्या वर्गातले असे होते की कोणताही उपक्रम काही म्हटलं ना की त्यांच्यात चढाओढ लागायची, नाही मी येईल ती येईल, म्हणजे सगळे मुलं पुढे येण्यासाठी तयार असायची आणि त्यांच्यात एक कॉन्फिडन्स वाढला होता की नेहमी नेहमी वर्गात उपक्रम घेतल्यामुळे ते कोणत्याही याला घाबरत नव्हती. एक माझा उपक्रम होता की महाराष्ट्रातील बरेच चांगल्या चांगल्या लोकांनाही महाराष्ट्रातील जिल्ह्यांची नावं आपल्याला सांगता येणार नाही, तर 36 जिल्हे आहेत, पण त्याचा मी तो उपक्रम घेतला. अतिशय छान उपक्रम होता की महाराष्ट्रातील 6 विभाग मी पहिल्यांदा काढले आणि त्या 6 विभाग वाईज येणाऱ्या जिल्ह्यांची नावं काढली आणि ते मुलांना दिली. तर मुलांनी लगेच त्यांची पाठवण झाली आणि त्याचं सादरीकरण घेतलं होतं मी गटवाईज. पण एका गटापैकी दुसरा गट माझ्या वर्गात आपोआप तयार झाला की मॅडम आमचा पण गट हे सादरीकरण करणार आहे, मॅडम आमचा पण गट. म्हणजे 42 मुलांमध्ये जवळजवळ 5-6 गट माझे तयार झाले आणि त्यांनी ते उत्कृष्ट सादरीकरण केलं.
1: वा, क्या बात आहे, खरंच किती छान. म्हणजे हसत खेळत हा सगळा उपक्रम सुरू आहे आणि मुलं स्वतः एन्जॉय करतात यामध्ये. आणि खरं तर आपण कुठलीही गोष्ट आनंदाने केली की ते काम वाटत नाही किंवा तो अभ्यास वाटत नाही किंवा तो कंटाळवाणं वाटत नाही. आणि हे अगदी हसत खेळत तुम्ही इतका छान त्यांच्याकडून वेगवेगळे उपक्रम करून घेतात, नक्कीच ते प्रत्येक गोष्टीत त्यांची प्रगती होतीये हे ऐकून खूप छान वाटलं. तर जाता जाता काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना की विनोबा ऍप तुमच्यासाठी कसा महत्वपूर्ण ठरला आणि कशी त्याची मदत झाली तुम्हाला?
0: विनोबा ऍप खरोखर छान शैक्षणिक ऍप आहे. या ठिकाणी आपल्याला एक स्टेज भेटतं की आपण जी आपल्यामध्ये जी काही कला कौशल्य आहे ती आपल्याला प्रत्येक व्यक्तीला हे असतं की माझ्यात जे काही आहे मी ते इतरांना दाखवावं आणि मला कौतुकाची थाप मिळावी, ही पहिली मानसिकता प्रत्येकाची असते. आणि माझ्यात जे काही होतं माझ्या वर्गात मी जे काही उपक्रम राबवायची ते इतरांना पाहायला मिळाली, तिथं त्यांनी माझ्या पोस्ट लाईक वगैरे केल्या म्हणून मी पोस्ट ऑफ मन झाली नुसतेच ठिकाणी. त्याच्यामुळे मलाही सवय लागली की छान छान अजून कशी मला कौतुकाची छाप मिळेल, त्यामुळे मी अजून छान छान उपक्रम सादर करत गेली. विनोबा ऍपमुळे खरोखर मलाही आणखीन काहीतरी नाविन्यपूर्ण नवीन निर्माण करण्याची मलाही म्हणजे उत्सुकता लागली की मी पुढचं काहीतरी करू शकते की नाही, त्या दृष्टीने मी प्रयत्न करू लागली. विनोबा ऍपचा खरोखर यासाठी मला खूप उपयोग झाला की मला मला मला तर माहिती झालीच, परंतु इतर शिक्षकांचे जे काही नाविन्यपूर्ण उपक्रम आहे, त्यांचे जे काही कलाकौशल्य आहे, ते सुद्धा मला त्या ठिकाणी, माझ्यात जी कमतरता आहे परंतु त्यांच्याकडे जे आहे ते मला पाहायला मला त्या ठिकाणी मिळालं आणि मला माझ्या स्वतःमध्ये सुधारणा करण्याची संधी मिळाली.
1: वा खूप छान. म्हणजे कुठल्याही वयोगटातली व्यक्ती असो, त्याला त्याच्या कौतुकाची थाप त्याला मिळणं हे किती गरजेचं असतं. म्हणजे प्रत्येकच जण आपापल्या परीने खूप छान काम करत असतो, पण त्याची दखल कुठल्या तरी वरच्या लेवलवर घेतली जावी, अधिकारी वर्गाने आपली दखल घ्यावी आणि त्यांनी आपलं कौतुक करावं, हे कोणाला नकोय. आणि फक्त विद्यार्थ्यांनाच कौतुक हवं असतं असं नाही, तर शिक्षक सुद्धा खूप मेहनत घेत असतात, अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याकडे अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष देत असतात. फक्त अभ्यास नाही तर त्याचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणूनही प्रयत्न करत असतात. तर ह्याच्यासाठी जी काही तुम्हाला कौतुकाची थाप मिळणं गरजेचं असतं, ती विनोबाच्या निमित्ताने आपल्याला मिळते असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळे प्रत्येक शिक्षकाचा एक हुरूप वाढत जातो आणि एकमेकांनी शेअर केलेल्या पोस्टद्वारे हे लक्षात येतं की आपल्यालाही हुरूप मिळतो की ते जर का करतायत तर ह्याच्यापेक्षा छान आपण काय करू शकतो. ह्याच्यामुळे एक हेल्दी कॉम्पिटिशन सुद्धा निर्माण होतं आणि अशाच पद्धतीने एकमेकांना कॉम्प्लिमेंट देत, एकमेकांचं अनुकरण करत आणि याच्यातून अजून काय चांगलं करता येईल आणि काय विद्यार्थ्यांना अजून अधिकाधिक चांगल्या गोष्टी देता येतील ह्यासाठी सगळ्याच शिक्षकांचा प्रयत्न आहे आणि तो अतिशय स्तुत्य असाच आहे. ह्यासाठी तुमचे आणि विनोबाचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानावे असे वाटतात की खरंच आपला जो काही पुढची पिढी आहे ती अगदी योग्य मार्गाने प्रगती करते आणि छान घडवली जाते तुमच्या सगळ्यांच्या हातून. यासाठी तुम्हा सगळ्या शिक्षकांचं खूप कौतुक आहे आणि अभिनंदन सुद्धा. आणि गेली सलग 12 महिने पोस्ट ऑफ द मंथ मिळवणं ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि आज हे तुमच्याकडून सगळं ऐकून घेताना खूप छान वाटलं, त्यासाठी तुमचं खूप कौतुक. आणि ह्या संपूर्ण पुढच्या प्रवासासाठी सुद्धा खूप मनपूर्वक शुभेच्छा देते. आज तुम्ही इतक्या लांबून आलात खास मुलाखतीसाठी, इतका छान वेळ दिला आणि तुमच्या शाळेत होत असलेल्या उपक्रमांबद्दल किंवा तुम्ही करत असलेल्या उपक्रमांबद्दल आम्हाला जी काही माहिती दिली त्यासाठी तुमचे खूप मनपूर्वक आभार आणि खूप छान वाटलं आज तुमच्याशी गप्पा मारून.
0: एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते या ठिकाणी की मी फक्त माझं नाव फक्त माझ्या शाळेपुरतं मर्यादित होतं आजपर्यंत, परंतु विनोबा ॲपमुळे पूर्ण संपूर्ण नाशिक जिल्ह्यात मला सर्वजण ओळखायला लागले. शाळेचं नाव माझ्या पूर्ण नाशिक जिल्ह्यात झालं आणि माझंही नाव म्हणजे मला सगळेजण विनोबा ॲपमुळे पूर्ण नाशिक जिल्ह्यात मला ओळखायला लागले, नाही तर इथून मागे माझी काही ती ओळख निर्माण झाली नसती. पण तो विनोबा ॲपमुळे मात्र मला संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये सर्व शिक्षक ओळखायला लागले.
1: वा हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. खरं तर शिक्षक प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करतच असतो, पण त्यांना प्लॅटफॉर्म देण्याचं काम खरं तर महत्वाचं होतं जे विनोबानी केलंय. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला विनोबाच्या संपूर्ण टीमचे आभार मानायलाच हवेत. आणि ह्याच हॅपी नोटवरती आज आपण इथेच थांबूया. मी तुमची रजा घेते. धन्यवाद.
0: थँक्यू सो मच.
1: श्रोते हो, आत्तापुरतं आपण कार्यक्रमात इथेच थांबूया, पण पुन्हा भेटूया ह्याच दिवशी ह्याच वेळी आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे विनोबा म्हणे.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आनंद बक्षी यांचं गीत खतरों के खिलाडी या चित्रपटामधलं. ऐकूया मोहम्मद अजीज आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं, संगीतकार लक्ष्मीकांत बैरेलाल.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी सुहास जोशी अमेरिकेहून बोलतोय आपल्या स्वरसंजीवनी या कार्यक्रमात. आजच्या आपल्या कार्यक्रमात सादर करणार आहे राग बिलासखानी तोडी. बिलासखानी तोडी राग ऐकल्यामुळे मनाची प्रसन्नता वाढेल, शरीरात एक प्रकारचा शिथिलपणा आला असेल तर तो कमी होईल, आणि मेंदूचं कार्य जास्ती तेजीत चालू होईल, जास्ती उत्तेजन मिळेल मेंदूला, आणि नैराश्यसुद्धा कमी होईल. सुरुवातीला ऐकूया बासरीवर पंडित शक्तीधरजी यांनी वाजवलेला आलाप, राग बिलासखानी तोडी.

श्रोते हो, हा होता आपला आजचा स्वरसंजीवनी कार्यक्रम. पुन्हा भेटूयात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं हे गीत आहे हिस्सा खून का या चित्रपटामधलं अनवर सागर यांचं गीत. संगीत आहे नदीम श्रवण यांचं आणि हे गीत ऐकूयात शब्बीर कुमार, विनोद राठोड आणि सारिका कपूर यांच्या आवाजात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: यांच्या आवाजात हिंदीवर ह्याचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार बप्पी लहिरी आणि हे गीत आहे हिम्मतवाला या चित्रपटामधलं.

0: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
1: हर घर सूर्य घर.
2: नातू आणि पंटूच्या नावाने करण्यात आलेले बक्षीस पत्र आणि संबंधित फेरफार नोंद रद्द. ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाचा न्याय निर्णय. लातूर येथील एका ज्येष्ठ आजीबाईंना मिळाला मोठा दिलासा. सांभाळ आणि कल्याणाच्या अपेक्षेने नातू आणि पणतूच्या नावावर नोंदणीकृत बक्षीस पत्राद्वारे जमीन हस्तांतरित केलेल्या आजीबाईंना अपेक्षित देखभाल आणि आधार न मिळाल्याने त्यांनी न्यायाधिकरणाकडे धाव घेतली. उपविभागीय अधिकारी तथा न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष यांनी प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद यांचा सखोल विचार करून नातू आणि पणतूच्या नावाने करण्यात आलेले नोंदणीकृत बक्षीसपत्र आणि संबंधित फेरफार नोंद ही रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत नाशिकचे लीगल शिल्डचे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्याकडून.
3: पहिले कसं व्हायचं, गिफ्ट देऊन टाकलं, बक्षीसपत्र करून दिलं आणि मग ज्यांना दिलं त्यांनी बक्षीस देणाऱ्या व्यक्तीला नंतर विचारलं नाही किंवा योग्य ती वागणूक दिली गेली नाही, सांभाळ चांगल्या पद्धतीने केला नाही, तर काहीही त्याला रेमेडी नव्हती. आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 अंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांना महत्वाचे कायदेशीर संरक्षण उपलब्ध झाले. म्हणजे समजा एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मुलांना, नातवंडांना किंवा इतर कोणाला देखभाल आणि सांभाळ करण्याच्या अपेक्षेने आपली मालमत्ता बक्षीसपत्रांनी दिलेली असेल, मात्र ज्याला ते बक्षीस मिळालंय त्यांनी ती जबाबदारी योग्य त्या पद्धतीने पार पाडली नाही, तर अशा वेळी जी मालमत्ता हस्तांतरण झाली आहे त्याला आव्हान देऊन ते रद्द करतायत. असं आहे. आणि की ह्याच्या पुढे म्हणजे बक्षीसपत्र करत असताना जो बक्षीसपत्र करणारा व्यक्ती आहे त्यांनी जर माझा सांभाळ व देखभाल योग्य रीतीने न केल्यास हे बक्षीसपत्र रद्द होईल अशी स्पष्ट अट टाकणं अतिशय आवश्यक आहे. अशा अटीमुळे ज्येष्ठ नागरिकांचे हक्क प्रभावीपणे संरक्षित होतात.
2: तर मंडळी, सरांनी खूपच छान माहिती सांगितली. आपल्याला तर माहितीच आहे, ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे सर लीगल शील्ड या नावाने नाशिक मध्ये खूप छान कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 9422273594.
4: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. हे गीत आहे दो चोर या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक।
2: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी।
5: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: नमस्कार नाशिककर, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी बोलते ज्योती चौधरी, आपल्या गुंजन मनातलं या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। 2 दिवस झाले पत्राची वाट बघते मी, पण बघणं चैनच पडत नाही। एरझारा घालत नमिता म्हणाली आणि भाचीला हसू आलं। अगं आत्या, आठवण आली तर फोन करायचं ना। हो अगं, खरंच की पत्राचा मजकूर फोन न करतो म्हणा, पण पत्र वाचण्याची गंमत काही वेगळीच। जवळपास 20-25 वर्षापूर्वी पत्राची अशीच प्रतीक्षा व्हायची। पोस्टमॅनची वाट सतत दरवाजात उभं राहून बघितली जायची। डाकिया डाकला या म्हणत पोस्टमॅन दादा पत्र वाटायचे।

मायेची उबदार हवा घेऊन येणारं माहेरचं आजोचं पत्र असायचं, तर कित्येक सुखदुःखाच्या आठवणींची पत्र असायची. मामाचं पत्र यायचं अन गावाला निघायची तयारी व्हायची. आणि बरं का, अनिवार ओढीनं लिहिलेलं एक पत्र असायचं, ते म्हणजे प्रेमपत्र, गुलाबी कागदावर लिहिलेलं. हे पत्र वाचायला आणि लिहायला खूप गमत.

त्याचं मन तिच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम पोस्टमन दादा उन्हा पावसात करायचे. तिची सकाळपासून घालमेल सुरू असायची. कधी येणार सख्याची चिठ्ठी? चित्त थारावर नसायचं तिचं, कारण कालच तिनं सख्याला पत्रातून फूल पाठवलं. ते जणू तिचं हृदयच होतं ना.

पत्र यायचे ती सुख दुःखाची बातमी सांगण्यासाठी. परदेशी बॉर्डरवर असणारा लेख कसा असेल, बोचरी थंडी सोसवत असेल का त्याला, बऱ्याच प्रश्नांनी मनात काहूर उठलेलं. घरचं पत्र मुलाला आलं अन साऱ्याच सैनिक बांधवांच्या मनाची घालमेल झाली. या पत्राला सगळ्यांनी हात लावला, कारण त्याला होता घरच्यांच्या प्रेमाचा उलास स्पर्श. अन गाणं म्हणजे भावनांना मिळालेलं शब्दांचं

मनातील दुःख तरळतेने हळूवारपणे साकारताना चिठ्ठी ना कोई संदेश म्हणत जगजितसिंग यांनी दर्दभऱ्या गीतानं साऱ्यांना निःशब्द केलं.

आपणच माहित आहेत महाकवी कालिदासांनी सर्वप्रथम मेघाद्वारे आपल्या प्रियस संदेश पाठवला, जो खंडकाव्य मेघदूत या नावानं अजरामर आहे. ऐतिहासिक काळात कबूतर सुद्धा संदेश वहनाचं काम करत, बरं का? अहो, कित्येक गाण्यांमध्ये तर कबूतर पत्र घेऊन जाताना आपल्याला दिसतोय.

0: बरं का, ही पत्र वाचायची पण गंमत होती. अगदी ठिकाणं सुद्धा ठरलेली असायची. कुणी झाडाखाली तर कुणी जिन्यात बसूनही पत्र वाचायचं. असे हे पत्र जणू अत्तराची कुपीच. आता मोबाईल युगात पत्राची गंमत संपली बघा. मंडळी, कसा वाटला आजचा हा कार्यक्रम? भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं अमृत या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.
2: सोम मंगल बुध वीर शुक्र शनि इतवार, सात दिनों में हंसना चाहिए कम से कम 700 बार.
3: अच्छा दादा.
2: हाँ तो बच्चों,

ऐकवा आता ऐकूयात बनारसी बाबू या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे राजेंद्र कृष्ण यांचं, संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी, आणि हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: बोलो ना।
1: मैं घर को छोड़ के जाऊं इतनी मैं नादान नहीं हूँ।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात हेमलता आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत. जी एस रावल यांची गीतरचना. संगीत आहे सोनिक ओमी यांचं. आणि हे गीत ऐकूयात लड़की पसंद है या चित्रपटामधलं.

रहा है, लड़की पसंद है।

0: चित्रपट सृष्टीतल्या तारे तारकांचा सुपरस्टार पदापर्यंतचा स्वप्नवत प्रवास त्यांच्याच सुमधुर गाण्यांबरोबरच अनोख्या आठवणीतून जागा करूया आमच्या नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून. कालाय तस्मै नमहा ऐका दर शनिवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 11 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरनं. कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात आता ऐकूया शैलेंद्र यांचं गीत मेरा नाम जोकर या चित्रपटामधलं. मुकेश यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ.
1: रेडिओ विश्वास, टाइम चेक, टाइम चेक.
2: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
6: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणं तुमचा आवाज. मी मोहना कारखानीस सिंगापूर इथून बोलते. चला जाऊया या कार्यक्रमात. आता आपण भेट देत आहोत तैवान देशातील तैपाई या शहराला. मंडळी, तैवानच्या भ्रमंतीला

आणि ती खरोखरच रंजक आहे. चांग काई शेक यांनी 1887 ते 1975 इतक्या कालखंडात राज्य केले. राज्य केले म्हणण्यापेक्षा ते लष्करी नेते होते असे म्हणता येईल. त्यांनी सन यत सेन यांच्या मृत्यूनंतर KMT म्हणजे कुओमितांग या पक्षाचे नेतृत्व घेतले. त्यांनी चीनचे एकीकरण केले, ते जपान विरुद्ध युद्ध लढले आणि नंतर तैवानमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. आता त्यांचं सुरुवातीचं जीवन, ते कसे आले, कुठून आले याविषयी आपण थोडी माहिती करून घेऊया. चांग यांचा जन्म झेजियांग चीनमधील झेजियांग प्रांतात व्यापारी कुटुंबात झाला. त्यांनी चीन आणि जपानमध्ये लष्करी शिक्षण घेतले. त्यानंतर सन यत सेन यांच्या क्रांतिकारी चळवळीत ते सहभागी झाले आणि व्हॅम्पोया या लष्करी अकादमीचे प्रमुख बनले. 1926 ते 1928 दरम्यान नॉर्दर्न एक्सपेडिशन मोहिमेचे चीनचे एकीकरण त्यांनी केले. त्यानंतर चीनमध्ये 1928 ते 1949 नानजिंग येथे त्यांनी राष्ट्रीय सरकार स्थापन केले. आधुनिकतेसाठी शिक्षण, पायाभूत सुविधा आणि कायदे मिळवून देण्यात त्यांनी खूप मदत केली. न्यू लाईफ मूवमेंट सुरू करून कन्फ्युशियन मूल्ये आणि राष्ट्रवाद यांचा संगम केला. कम्युनिस्टांविरुद्ध कठोर भूमिका घेतली आणि त्यामुळेच स्थानिक युद्ध सुरू झाले. आता जपानचं राज्य जेव्हा चालू होते 1937 ते 1945 त्यांनी चीन विरुद्ध जपान या युद्धात नेतृत्व केले. परंतु या युद्धामुळे शांघाय आणि नानजिंग येथे त्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे झालं काय तर राजधानी चोंगकिंगला हलवली गेली. मग त्यानंतर यांनी अमेरिकेसोबत हातमिळवणी केली आणि कायरो परिषदेत ते सहभागी झाले. आता दुसऱ्या महायुद्धाची वेळ आली आणि दुसऱ्या महायुद्धानंतर कम्युनिस्टांशी यांनी पुन्हा युद्ध सुरू केले. भ्रष्टाचार आणि आर्थिक संकट त्याचवेळी चालू होती, त्यामुळे KMT पक्ष पराभूत झाला जो चांग यांच्या नेतृत्वाखाली होता. 1949 चांग तैवानला गेले आणि तिथे रिपब्लिक ऑफ चायना त्यांनी पुन्हा स्थापन केले. आता तैवानमधील यांच्या शासनाबद्दल थोडेसे बघूया. 1949 ते 1975 त्यांनी तैवानमध्ये शासन केले आणि ते कम्युनिस्ट नव्हते. मार्शल लॉ आणि व्हाईट टेरर लागू करून त्यांनी अनेक विरोधकांना म्हणजे कम्युनिस्ट विरोधकांना दडपले. जमीन सुधारणा आणि आर्थिक विकास घडवून आणला आणि तैवानमध्ये खरा आर्थिक चमत्कार यांच्या नेतृत्वाखाली घडला. ते एकपक्षीय संस्थेत वारंवार निवडून आले कारण तसे ते लोकप्रिय झाले होते आणि 1971 चीनची UN जागा गेल्यामुळे इथे पुन्हा आर्थिक घडामोडी आणि राजकीय घडामोडी झाल्या. दरम्यान 1975 त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांचा मुलगा चांग चिंग कुओ हा सत्तेवर आला. आता त्यांच्या राजवटीबद्दल किंवा त्यांच्या नेतृत्वाबद्दल तैवानमध्ये अजूनही काही मतभेद आहेत. समर्थक त्यांना जपानविरुद्ध लढणारा, चीनी संस्कृती जपणारा परंतु आधुनिक तैवान घडवणारा नेता मानतात, तर टीकाकार त्यांच्यावर हुकूमशाही, भ्रष्टाचार, चुकीचे लष्करी निर्णय आणि मानवाधिकार उल्लंघनाचे आरोप करतात. काहीही असले तरी चांग या नेत्याच्या समर्थ नेतृत्वाखाली तैवानची खूप सारी सुधारणा झाली, तैवानमध्ये खूप सुधारणा झाली असे आपण म्हणू शकतो. तर ह्या गोष्टी आपण जाणून घेतल्यानंतर

काही नवीन गोष्टी मंडळी शिकलात ना, त्याचा विचार करा आणि आम्हाला जरूर कळवा. तर आता भेटूया पुढील भागात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम अटी लागू.
2: पंजाबी की बोली है. निकाल निकाल.

I'm not going to be able to do that.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा.

0: 83 00 1612 247 2426 आणि 75 586 2611 या क्रमांकांवर. श्रोते हो नमस्कार, आपण ऐकते रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी सावित्री अभ्यकसच्या या आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या कार्यक्रमात पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे. काही दिवसांपासून सुरू झालेली आपली ही मालिका आता खूप लोकप्रिय झालेली आहे. अबॅकस सारख्या विषयाला हातशी धरून अनेक स्त्रिया स्वतःच्या अर्थार्जनाचं स्वप्न तर पूर्ण करतातच आहेत, पण त्याचबरोबर मुलांना उत्तम ज्ञान देऊन त्यांना शिकवण्याचं काम सुद्धा ते अतिशय प्रभावीपणे करत आहेत. अबॅकसच्या माध्यमातून आणि ब्रेन ट्रेनच्या माध्यमातून सुरू झालेली ही साखळी अनेक स्त्रियांना घेऊन हा जो शिक्षणाचा वसा त्यांनी उचललेला आहे त्या अनुषंगानं कितीतरी विद्यार्थ्यांना खेडोपाड्यात अगदी जिथे आपण सहज पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी या स्त्रियांनी पोहोचून, या शिक्षकांनी पोहोचून त्यांना ज्ञानदानाचं काम केलेलं आहे आणि त्या योगे त्यांचे स्वप्न तर त्या पूर्ण करता आहेतच, पण अबॅकस सारख्या विषयाची मुलांना ओळख करून देऊन, त्यांची गणिताची भीती घालवून, एकंदरच संपूर्ण विषयात त्यांना योग्य कॉन्सन्ट्रेशन कसं करता येईल हे सगळंच त्या या माध्यमातून निभावून नेत आहेत. सध्या आपल्याला माहिती आहेच की आपण टेलिफोनच्या माध्यमातून इंटरव्ह्यू घेतो आहोत आणि त्याच अनुषंगानं आज आपल्याशी बुलढाणा इथून जोडल्या गेलेल्या आहेत सौ श्वेता दुधे मॅडम, आणि त्यांच्याशीच आज आपण संवाद साधून अबॅकसचा आणि त्यांचा संबंध कसा आला, त्या काय करतायत, पुढे त्यांना आणखीन काय करायचंय हे सगळंच त्यांच्याकडनं आता आपण जाणून घेऊया. श्वेता ताई खूप खूप स्वागत आहे त्याच्या कार्यक्रमात.
1: सर्वप्रथम माझ्या गुरुंना नमस्कार, तसेच सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. मला कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल आदरणीय नरेंद्र निकुम सरांचे मी मनापासून धन्यवाद करते.
0: धन्यवाद आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात. श्वेताताई तुम्ही बुलढाण्याच्या आहात, पण मूळचं तुमचं गाव कुठलं आहे, म्हणजे तुमचं माहेर कुठलं आहे?
1: माझे मूळ गाव वाशिम आहे आणि माझे माहेर यवतमाळ जिल्ह्यात नीर या गावी माहेर आहे.
0: अच्छा, आणि आपलं शिक्षण वगैरे काय झालेलं आहे?
1: माझं शिक्षण एमए राज्यशास्त्रामध्ये झालेलं आहे.
0: बरं, अच्छा, आणि मग एमए केल्यानंतर आपण नोकरी वगैरे केली होती?
1: नोकरी मी म्हणजे लग्नाच्या पहिलेच करत होती, जॉब करायची.
0: बरं, अच्छा, आणि लग्न आल्यानंतर मग नोकरी करता आली नाही आपल्याला?
1: म्हणजे आता पण मी रेग्युलर क्लासेस वगैरे घेते आणि आता सरांमुळे मला अबॅकसची म्हणजे मला बॅच पण मिळालेली आहे. समजा
0: हा म्हणजे फक्त आता बाहेर जाऊन आपण काम करत नाही आहात तर घरात बसूनच काम करताय. मला एक सांगा श्वेताताई, बुलढाणा सारख्या ठिकाणी आता सध्या शिक्षणाची कशी परिस्थिती आहे, म्हणजे अर्थात बुलढाणा हे खूप चांगलं शहर आहे आता, पण तरी सुद्धा एकंदरच ज्या वातावरणात तुम्ही तुमच्या माहेरी वाढलात तेव्हाचा तो एक काळ आणि आताचा काळ साधारण कसा फरक आहे?
1: आता त्या काळी मॅडम, आता म्हणजे माझंच मी सांगते की मला ग्रॅज्युएशन पर्यंत समजा शिक्षण म्हणजे माझं म्हणजे लग्नापर्यंत तेव्हाच झालं, म्हणजे एमए माझं फर्स्ट इयर लग्न पहिले झालेलं आहे, पण माझं कसं ग्रॅज्युएशनला माझं म्हणजे नीर गाव इथे नसल्यामुळे पुढच्या गावाला जावं लागायचं, म्हणजे यवतमाळला जावं लागायचं, पण नीर ते यवतमाळ अपडाऊन माझं शक्य नसल्यामुळे मी फक्त फर्स्ट इयर केलं आणि लग्नानंतर मी एमए सेकंड इयर पूर्ण केलं.
0: अच्छा, आणि मग आता तुम्हाला काय वाटतंय की आताच्या मुलांना कशा पद्धतीने सोयी मिळत आहेत, आता शिक्षणाची परिस्थिती कशी आहे?
1: आता प्रचंड मॅम मुलांना म्हणजे जे म्हटलं ते आता सर्व सुख सुविधा मुलांना मिळतात आणि त्यांना वातावरण पण मुलांना छान मिळते आणि त्यांचे पॅरेंट्स त्यांना सपोर्टेड मिळालेले आहे आणि मुलं पण स्वतः म्हणजे हार्डवर्क करून चांगली तयारी करतात.
0: बर, मला आता एक सांगा श्वेताताई, साधारणपणे ट्युशन तुम्ही किती वर्षापासून घेताय?
1: ट्युशन मॅडम मी लग्नाच्या पहिले पण घ्यायची, जॉब पण करायची आणि आता पण मी म्हणजे रेग्युलर क्लासेस पण घेते आणि अबॅकसचं पण चालू आहे माझं.
0: बर, आणि मग आता सध्या शिकवणीला म्हणजे ट्युशनला आपल्या रेग्युलर विषयांच्या किती मुलं येतात तुमच्याकडे?
1: तरी 10-12 मुलं आहेत हे रेग्युलरचे.
0: बर बर, आणि हे ट्युशन सुरू असतानाच अबॅकसची माहिती आपल्याला कुठून मिळावी किंवा अबॅकस शिकावं हे आपल्याला कसं म्हणत आलं?
1: मला सारखं वाटायचं की अबॅकस म्हणजे नेमकं आहे तरी काय ती जाणून घ्यायची माझी मनातून अशी तळमळ होती मॅडम.
0: बर,
1: मग मी बुलढाण्याच्याच आमच्या सौ मंगला इंगळे मॅडमला कॉल केला आणि मग मी त्यांना विचारले की ताई मला अबॅकस शिकायचे आहे तर मग मी आता काय करू, तर मग मॅम म्हणाला मी तुम्हाला नरेंद्र निकुम सरांचा
0: नंबर देते
1: तुम्हाला. हा, तर मग मॅडमने म्हटलं, मी म्हटलं ठीक आहे मॅम, मी मग मी सरांना कॉल केला आणि सरांना म्हटलं की सर मला अबॅकस जॉईन करायचं आहे. सर म्हणाले की मॅडम आता 2-3 दिवसामध्ये अबॅकस चालू होणार आहे तर तुम्ही पण म्हणजे मी तुम्हाला त्यामध्ये ऍड करते आणि मग मी तुम्हाला मेसेज तसा टाकते आणि कळवते कॉल वाटी तुम्हाला मी तसं कळवण्यात येते.
0: बर,
1: असे सरांनी मला सांगितले.
0: अच्छा, आणि मग जेव्हा अॅबॅकस शिकायला सुरुवात केली तेव्हा कसं वाटलं आपल्याला हे शिकताना, कारण की तुम्ही राज्यशास्त्रामध्ये एम ए केलेलं आहे, गणिताची तुम्हाला आवड होती किंवा गणिताचा कसा संबंध होता असं याच्याबद्दल काय सांगाल?
1: नाही, गणित हा विषय मला आवडायचा मॅम, पण त्या विषयाची थोडी मला स्वतः भीती वाटायची. कारण भीती वाटायची म्हणजे कारण की त्यामध्ये फॉर्म्युले राहायचे, मोठमोठे समजा स्क्रिप्ट राहायच्या, तर ते आपल्याला म्हणजे कशा पद्धतीने करता येईल आणि आपल्याला ते नीट येईल का, समजेल का, किंवा आपल्याला ते आठवेल का, म्हणजे जो प्रश्न पेपरला विचारला तर त्याची स्टेप आपल्याला देता येईल का किंवा होईल का असं मला वाटायचं, म्हणजे भीती वाटायची. पण मी जेव्हा सरांना विचारलं अॅबॅकस शिकायला, जेव्हा मी लागले सरांना कॉल करून जेव्हा विचारलं तेव्हा मला माझ्या मनातली म्हणजे पहिली सरांनी माझ्याकडून ही पहिली भीती घालवली.
0: बर बर, अच्छा.
1: त्यापासून मी सरांची मनापासून म्हणजे धन्यवाद करते की त्यांनी माझी पहिली गणिताची भीती अॅबॅकसमुळे घालवली.
0: नक्कीच नक्कीच, खूप छान वाटतंय मला तुमच्याशी बोलून, आणि तुम्हाला जे भीती होती त्या भीतीवरती मात करून तुम्ही आता यशस्वीपणे अॅबॅकस मुलांना शिकवताय. नक्कीच तो एक आत्मविश्वास तुमच्या बोलण्यातनं आम्हाला जाणवतो आहे. आणि सरांबद्दल आणि एकंदरच हे शिकल्यानंतर तुम्हाला जो आनंद होतोय तो तुमच्या बोलण्यातनं सुद्धा आम्हाला जाणवतो आहे. जेव्हा अॅबॅकस शिकायला सुरुवात केली तेव्हा मला असं वाटतं घरातही तुम्ही हे सांगितलं असेल, कारण तुम्ही आधीपासूनच ट्युशन्स घेत होत्या. मग आता अॅबॅकस घेण्याची काय गरज आहे वगैरे असं काही घरातनं आपल्याला काही प्रतिक्रिया?
1: नाही मॅम, कारण की मी सरांना म्हणजे तसं आमचं मूळ गाव वाशिम मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, तर तिकडे माझे सासू सासरे राहतात, दीर राहते, आणि इकडे मिस्टरांना आम्हाला म्हणजे जिल्हा न्यायालयामध्ये इकडे नोकरी आहे मिस्टरांना, पण तिकडे सासू सासरे दीर असल्यामुळे आणि दीरांना प्रायव्हेट जॉब असल्यामुळे आम्हाला घरची आम्हाला मदत त्यांना करावीच लागते सर्व.
0: बर, अच्छा. आणि मग आता मिस्टरांचा किंवा एकंदर घरातल्यांचा सपोर्ट कसा आहे अॅबॅकस, किंवा तुमची जी एक सध्या रुटीन चालू आहे ते रुटीन सध्याचं कसं आहे, काय काय करत असतात दिवसभरात?
1: माझा मुलगा 12वीला आहे आणि तो JEE चे करून राहिला, त्याचे सर्व नियोजन, त्याचं अभ्यासाचं नियोजन, मिस्टरांचं नियोजन, त्यांचे पूर्ण जीवनाचे नियोजन हे सर्व सांभाळून बाकीचे रेग्युलर क्लासेस आणि अॅबॅकस क्लासेस म्हणजे जेव्हा मला वेळ मिळाला त्यांचं झाल्यानंतर मी माझी जबाबदारी रेग्युलर क्लासेस आणि अॅबॅकसची पण मी म्हणजे चांगल्या पद्धतीने सांभाळते. म्हणजे त्यांना पण काही माझ्याविषयी नाराज नाही माझ्याविषयी, म्हणजे त्यांना पण एक आनंद आहे. आणि माझी तशी जॉब करण्याची म्हणजे स्वप्न होतं माझं की बा आपण पण गव्हर्नमेंट जॉब करायचा, तसा तो प्रयत्न चालूच आहे माझा. पण त्यासोबतच माझी टीचिंग करिअर मला पहिलेपासून आवडायची लग्नाच्या अगोदरपासून, त्यामुळे मला कसं लहान मुलांना शिकवायला, त्यांच्याशी खेळायला, त्यांच्याशी संवाद साधून घ्यायला खूप आवडायचा, त्यामध्ये कशी आवड निर्माण झाली आणि त्याच्यामुळे मग मी रेग्युलर क्लासेस पण घेते आणि अॅबॅकस पण मुलांना म्हणजे हसत खेळत छान अशी शिकवते मी.
0: क्या बात आहे, ज्या पद्धतीने सगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही छान हसत मुखाने पार पाडताय निश्चितच एक आत्मविश्वास तुमच्या बोलण्यातनं जाणवतो आहे की काहीतरी करायचं हे फार पूर्वीपासूनच ठरलेलं होतं आणि तो अनुभवही होता. अर्थातच बाहेर लग्नापूर्वी तुम्ही नोकरीही करत होत्या, ट्युशन्सही घेत होत्या, त्याच्यामुळे तितकीशी अडचण आली नाही काही सुरू करण्याच्या आधी. आणि घरातनं सपोर्ट उत्तम असल्यामुळे आणि सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून तुम्ही तुमच्या आवडीला वेळ देत आहात आणि त्याच्यातनं अर्थातच दुसऱ्यांचंही एक भलं करत आहात, त्याच्यामुळे एक परिपूर्ण असा तुमचा एक दिनक्रम आहे असं मी इथं म्हणू शकते की दुसऱ्यांचं रुटीन डिस्टर्ब न करता तुम्ही तुमच्या आवडीनिवडी जपता आहात आणि त्याचबरोबर अर्थार्जनही तुम्हाला करतायत, एक स्वतःची स्वतंत्र ओळखही तुम्हाला या निमित्तानं जपता येते. मुलांचा प्रतिसाद कसा आहे अॅबॅकस बद्दल?
1: क्लासची मुलं म्हणजे त्यांना पण अॅबॅकस म्हणजे सुरुवातीला मॅम त्यांना अॅबॅकस विषयी म्हणजे भीती वाटायची, त्यांना वाटायची एवढे मोठे फॉर्म्युले आणि मॅम आज 5 फॉर्म्युले घेतात, मग नंतर पुन्हा 5 फॉर्म्युले घेतात, मग ते मला विचारायचे की मॅम एवढे फॉर्म्युले आमच्या लक्षात राहणार का? मग कसं एक टीचर फील्ड म्हटलं मॅडम की एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूड असतो, तर मुलांना मी सतत सांगायचे की बेटा ट्राय ट्राय बट डोंट क्राय, म्हणजे आपण कसं प्रयत्न करत राहायचा आणि आपल्याला मग यश बरोबर देतात. आणि मग ते पण म्हणायचे मुलं म्हणजे त्यांना म्हणजे आता एवढे मॅम फॉर्म्युले पार्ट आहे की ते माझ्यापेक्षा पण स्पीडने अशी फॉर्म्युले आणि पटापट सोडवतात.
0: बरोबर बरोबर, खूप छान. नक्कीच छान पद्धतीने तुमचं शिक्षण किंवा शिकवणं सुरू आहे, म्हणूनच मुलांची पोचपावती सुद्धा तुम्हाला मिळतीय किंवा त्यांना जे काय आहे ते पटकन समजतंय, ग्रास्पिंग पॉवर वाढलेली असते,
1: त्यांची भीती गेली, त्यांचा स्पीड पण वाढला आणि त्यांना अभ्यासाची आवड निर्माण झाली मॅडम. कारण की पॅरेंट्स पण मला असे म्हणतात की मुलं हे पहिले अभ्यास नव्हते करत मॅडम, पण तुम्ही जे शिकवता म्हणजे असं तुम्ही काय शिकवता त्यांना की ते मुलं म्हणजे तुमचं घरी आल्यावर तसंच अनुकरण करून नाही आमच्या मॅमने असं शिकवलं, आमच्या मॅमने असं शिकवलं आणि मी कसं मुलांना म्हणजे शिकवते मॅम, म्हणजे शिकवण्यावर तर माझा म्हणजे भर असतो त्यांना, पण आता हे वय कसं त्यांचं म्हणजे संस्कार घडवण्याचा आहे.
0: बरोबर.
1: तर मी त्यांना कसं त्यासोबतच त्यांना त्याची पण माहिती देते, मुलांना आध्यात्मिकतेची पण माहिती देते त्यांना, तर ते पॅरेंट्सला पण म्हणजे घरी गेल्यावर मुलं ते सांगतात की आमच्या मॅमनी तर हे शिकवलंच पण आम्हाला असं असं करायला लावलं, समजा आता दूध प्यायला लावलं किंवा ऍपल हे असं जे आपण करतो तर त्यावरही ते म्हणजे पॅरेंट्सला ते सांगतात आणि तसेच म्हणजे मुलं प्रतिसाद देतात पॅरेंट्सला त्यांच्या, तर त्यांचा आनंद पॅरेंट्स मला म्हणजे जसं भेट देतात ना घरी त्यावेळेस मला ते सांगतात, तर म्हणजे मला त्यांचा आनंद बघून आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून म्हणजे मला असं वाटतं की मी जे काम करत आहे ते खरोखरच म्हणजे एक पुण्याचं काम करत आहे, आपण त्यांना ज्ञान देण्याचं काम करत आहोत.
0: नक्कीच नक्कीच, अर्थातच शिक्षक त्यामुळेच काय म्हणतो गुरुपदाला हे प्राप्त असतात आणि वंदनीय असतात की फार पूर्वीपासून शिक्षकी पेशाचा एक दर्जा आहे आणि आजतागायत तो कायम आहे. खूप स्थित्यंतर या पेशामध्ये घडली किंवा खूप बदल शिक्षकांमध्ये सुद्धा स्वतः झाले, पूर्वीच्या शाळांपासून ते आतापर्यंत डिजिटल शाळांपर्यंत खूप बदल शिक्षणात झाले, पण अर्थात गुरुची जागा ही कायम तीच आहे, कारण गुरु जो ज्ञान देत असतो ते कायम आयुष्यभर टिकणारं असतं आणि खरोखर संस्कारक्षम वयात मुलं जेव्हा शिक्षकांकडे असतात तेव्हा शिक्षकांची फार मोठी जबाबदारी असते, आपल्या वागण्यातनं बोलण्यातनं विचारातून मुलांना कसं घडवायचं हे सर्वस्वी त्यांच्या हातात असतं, कारण घरानंतर दुसरं घर म्हणजे त्यांची ती शाळा असते, त्यांचे शिक्षक असतात आणि तिथं राहून ते जे शिकतात शिक्षकांचे आचार विचार ते जे अनुभवतात त्याच्यातनंच त्यांची कुठेतरी एक वेगळी विचारसरणी सुद्धा निर्माण व्हायला मदत असते आणि खरोखर तुमच्यासारखे शिक्षक असतील तर निश्चितच संस्कारक्षम वातावरणात जेव्हा विद्यार्थी घडतात तेव्हा ते योग्य माणूस म्हणून घडतात हे खूप महत्वाचं आहे.
1: पॅरेंट्सचे तर मॅडम एवढे म्हणजे मला म्हणजे असे रिस्पॉन्स मिळतात चांगले, म्हणजे काही काही पॅरेंट्स तर मला असे असवून देतात की मॅम तुमच्या उठण्या बसण्यापासून म्हणजे प्रत्येक तुमचं ते अनुकरण करतात घरी आणि जेव्हा ते घरी खेळतात त्यावेळेस नाही आमच्या मॅम अशा करतात, आमच्या मॅम अशा करतात म्हणजे असं करून ते घरी पण सांगतात ते असं, म्हणजे स्वतः ते तसं वागतात ते मुलं पॅरेंट सोबत.
0: नक्कीच नक्कीच, खरोखरच. आणखीन या क्षेत्रात पुढे काय करण्याची इच्छा?
1: पुढे मॅम म्हणजे सरांनी जे म्हणजे आम्हाला बरेच असे फोनिकचे व्हिडिओ किंवा मुलांना शिकवण्याचे रुबिक क्यूबचे आणि बरेच काही सरांजवळ म्हणजे भरपूर ऍक्टिव्हिटीज आहेत ती मला जाणून घेण्याची आणि ते मी स्वतः शिकून घेऊन मुलांना करण्यात मला आनंद वाटेल. आणि माझं आहे मॅडम की मला कोणतंही काम जे ज्या क्षेत्रामध्ये मी करते म्हणजे जिद्द अशी की करायचं म्हणजे ते करायचंच आपण, म्हणजे ती गोष्ट अशी सोडत नाही.
0: निश्चितच तुमच्यामध्ये स्वतःच्या काही क्वालिटीज आहेत आणि त्या तुमच्या वागण्यातनं वारंवार प्रतीत होत असतीलच, घरातल्यांना म्हणा बाहेरच्यांना म्हणा त्या दिसत असतीलच आणि त्याच्यामुळेच खरंतर एक वेगळी ओळख आपली तयार होत असते, आपली शिस्त आपल्याला कायम एक वेगळा फायदा देऊन जात असते. ब्रेन ट्रेन बद्दल आपण काय सांगाल, कसा अनुभव आहे आपला?
1: सर्वात पहिले तर आपले नरेंद्र निकुम सरांचे मी मनापासून धन्यवाद आहे. आज मी जे आहे ते सरांमुळेच आहे इथे, जे सरांनी जेव्हा क्लास चालू केला क्लास झाल्या झाल्या मला म्हणजे मुलं मिळाले म्हणजे हे मी माझं अवभाग्य समजते मॅम. कारण एवढ्या लवकर यश देत नाही पण म्हणजे सर मला एवढे म्हणजे लकीली लागले की चालू असतानाच माझ्याकडे म्हणजे दोन चार असे पॅरेंट्स असे विचारायला आले की मॅडम आम्हाला अॅबॅकस लावायचा आणि ते ब्रेन ट्रेन बघून पॅरेंट्स मला विचारायला आले की नाही मॅडम आम्हाला तुमच्याकडे लावायचे आहे क्लासेस.
0: निश्चितच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, सगळा तुमचा प्रवास जो घडला पूर्वीपासून आतापर्यंत तो खूप छान आहे, आज तुम्ही वेळ काढलात आणि इतका छान आपला संवाद रंगला या मुलाखतीच्या माध्यमातून, त्यासाठी सगळ्याच्या श्रोत्यांच्या वतीनं मी तुमचे मनापासून आभार मानते.
1: शेवटी मी मॅडम सर्व श्रोत्यांचे मनापासून आभार, मला माझे विचार मांडण्याची तसेच दिल्याबद्दल नरेंद्र निकुम सरांचे, नंदिनी मॅडमचे, रेडिओ केंद्राचे तसेच ब्रेन ट्रेन मधील सर्व मॅडमचे मी मनापासून धन्यवाद करते. आणि जाता जाता सरांबद्दल एक कविता मला म्हणावीशी वाटते.
0: जरूर जरूर.
1: तुमच्या हसऱ्या चेहऱ्याला नेहमी असतो जिव्हाळा, तुमच्या हसऱ्या चेहऱ्याला नेहमी असतो जिव्हाळा, तुमच्या स्मितात विसरतो आम्ही सगळा काळाचा थकवा, तुमच्या स्मितात विसरतो आम्ही सगळा काळाचा थकवा, तुम्ही कोणताच ताण कधी दाखवत नाही चेहऱ्यावर, तुम्ही कोणताच ताण कधी दाखवत नाही चेहऱ्यावर, तुमच्या पाठिंब्याने आमच्या स्वप्नांना मिळते ऊर्जा नवी, तुमच्या पाठिंब्याने आमच्या स्वप्नांना मिळते ऊर्जा नवी, तुमच्या प्रेरणेने वाटचाल होती चिरकाल, तुमच्या प्रेरणेने वाटचाल होती चिरकाल, तुमच्यामुळेच घडतं आमचं भवितव्य कमाल, तुमच्यामुळेच घडतं आमचं भवितव्य कमाल.
0: खूप छान, खूप सुंदर ओळी लिहिल्या आणि ही एक वेगळी बाजू या मुलाखतीच्या माध्यमातून आमच्या समोर आली. मला हेच सांगायला आवडेल की ब्रेन ट्रेनच्या माध्यमातून जेवढ्या जेवढ्या शिक्षिकांची मुलाखत या कार्यक्रमातून झाली त्यातल्या प्रत्येक शिक्षिकेचं एक वेगळेपण होतं, प्रत्येकीचा एक वेगळा संघर्ष आहे आणि त्या संघर्षातनं आता ज्या पद्धतीनं तुम्ही सगळ्याजणी वाटचाल करता आहात ते खूप छान आहे. अशीच प्रगती तुमच्या सगळ्यांची होत राहो आणि जेव्हा संघर्षातनं आपण वाटचाल करतो तेव्हा एक वेगळा आत्मविश्वास आणि एक वेगळी झळाळी आपल्या व्यक्तिमत्वाला येत असते. निश्चितच खूप छान हा प्रवास आहे तुमचा, खूप खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि कविताही आपण खूप सुंदर सादर केली त्याच्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनापासून आभार आणि कौतुक मी करते.
1: धन्यवाद मॅम. ग्रॅज्युएशन पर्यंत माझं शिक्षण लग्नाच्या पहिले झालेलं होतं पण माझं म्हणजे माहेर नीर हे गाव ना म्हणजे तालुका प्लेसवर असल्यामुळे तिथे शिक्षणाची सोय नव्हती म्हणजे पुढचं शिक्षण घ्यायसाठी. आणि मला कसं राज्यशास्त्र हा विषय आवडत होता पहिलेच आणि अपडाऊन करणं माझं शक्य नव्हतं नीर ते यवतमाळ, कारण की मी जॉब पण करायची ना पहिले आणि ट्युशन क्लासेस पण घ्यायची, त्यामुळे येऊ शकत नव्हती मी अशी. पण माझ्या आईचा मला म्हणजे पुरेपूर पाठिंबा मिळाला. म्हणजे माझी आई मला म्हणायची की बेटा मी जे स्वप्न पूर्ण नाही करू शकले ते तुझ्यातून मला दिसते, म्हणजे तुला मी पुरेपूर साथ देणार आहे, तुला जे करायचं ते तू कर, म्हणजे मी जे करू नाही शकले ते तू कर. आणि मला पहिलेपासूनच म्हणजे कसं शिकून आवड होती, माझ्या आईने पण मला खूप छान पद्धतीनं घडवलेलं आहे. म्हणजे आज जे आहे मी माझ्या आईचा पण त्यामध्ये खूप मोठा मोलाचा वाटा आहे आणि आज तिच्या आशीर्वादामुळे मी रेडिओ विश्वासच्या माध्यमातून आज इथे म्हणजे मी बोलू शकत आहे, कारण की पहिली गुरु आपली आईच असते.
0: नक्कीच.
1: त्यामुळे तिने मला प्रेरणा देऊन आज इथे मला उपलब्ध करून दिले, म्हणजे मी ते शब्दात पण मॅम सांगू शकत नाही. म्हणजे आईने एवढा संघर्ष केला की तिची मी महती देऊ नाही शकत आणि तिने मला एवढ्या म्हणजे कठीण परिस्थितीतून मला आज इथे तिच्यामुळे बोलू शकले. आज म्हणजे आई पण म्हणायची की बा तू घाबरू नको, तुझ्यात एवढी जिद्द आहे की तू कोणतंही पण काम केलं तर ती म्हणजे शेवटपर्यंत तू करते.
0: बरोबर. नक्कीच नक्कीच. खूप छान वाटलं हे सगळं ऐकून, केवळ स्वतःबद्दलच नाही तर आईबद्दलही तुम्ही बोललात. मला जरूर इथे सांगायला आवडेल की सध्या अधिकाचा महिना सुरू आहे आणि अधिकाचा हा महिना आपण या महिन्यात मातृपूजन करत असतो, आपल्या आईचं ऋण व्यक्त करण्याची इथे एक आपल्याला संधी मिळत असते.
1: सासू सासरे पण माझे तसे म्हणजे घरचे सर्व माझे हेल्पिंग नेचर आहे, म्हणजे अहो भाग्य माझं की सर्वांचं मला चांगलं संस्कार मिळाले. माझे सासू सासरे दीर आणि माझे मिस्टर पण खूप सपोर्टेड आहे आणि त्यांचं पण मी आभार मानते की आज आई आणि पतीमुळे मी आज इथे उभी आहे मॅडम. म्हणजे माझे मिस्टर तर नोकरीवर असल्यामुळे किंवा आम्हाला कशी घरची जबाबदारी पण असल्यामुळे गावीही जावं लागते आणि इथून पण आम्हाला म्हणजे आमचं कुटुंबाचा जो भार आहे ते आम्हाला इथून बघावं लागते, त्यामुळे पण म्हणजे थोडं स्ट्रगल करत आहे. आणि माझं असं मत आहे की बा आपल्यापेक्षा त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे त्यात एक खरं सुख आहे, बस मला त्यांचा आनंद बघायचा आहे आणि माझी प्रगती करायची आहे.
0: नक्की नक्की. खूप खूप शुभेच्छा, खूप सगळ्यांबद्दल तुम्ही भरभरून व्यक्त झालात
1: आणि म्हणजे त्यांना तर खूप आनंद असतो त्यांना की माझी सून म्हणजे मोठी आहे मी आणि घरची दोघांना आमच्या जबाबदारी असल्यामुळे माझी सून म्हणजे श्वेता खूप छान एक काम करत आहे.
0: नक्कीच नक्कीच.
1: म्हणजे त्यांना त्याचा पण आनंद होतो आणि मुलाला पण म्हणजे आनंद होतो. आता मुलगा 12वीला आहे तर तो त्याचा अभ्यास आणि त्याचा पण माझा मला सपोर्ट आहे आणि मी पण त्याला म्हणजे दोघही आम्ही एकमेकांना मदत करतो अशी.
0: बर.
1: आणि मिस्टर पण मदत करतात कारण की परिस्थिती थोडी म्हणजे भार असल्यामुळे बा तुलाच हे करावं लागेल आणि तू करू शकतो. मुलगा पण मॅम म्हणजे खूप हेल्पिंग नेचर आहे त्याचं पण आणि तो पण खूप छान पद्धतीने अभ्यास वगैरे करून मेन म्हणजे पैसे वगैरे व्यवस्थित नियोजन करून राहतो तो आणि काहीच असं हे नाही करत.
0: नक्कीच नक्कीच. खूप छान, खूप खूप शुभेच्छा त्याला सुद्धा त्याच्या परीक्षेसाठी येणाऱ्या त्याच्या भविष्यासाठी आम्ही मनापासून देतो आणि खूप छान भरभरून तुम्ही व्यक्त झाल्यात त्याच्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
1: धन्यवाद मॅम.
0: विविध लेख आणि कथांचं अभिवाचन आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मैत्रकट्टा. सादर करते दत्ता सरदेशमुख. प्रसारण दर मंगळवारी दुपारी 3 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 9 वाजता.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: रसिक श्रोते हो, नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. रसिक हो, मी राधिका जोशी आपलं स्वागत करते आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे स्वर संध्या, ओळख रागांची मैफिल गीतांची. अभिजात संगीताची ओळख करून घेता घेता रागांवर आधारित गीतांच्या या मैफिलीत आपलं मनापासून स्वागत. रसिक हो, तुम्हाला सुरमयी दुपारच्या सुंदर शुभेच्छा. श्रोते हो, गेले 2 आठवडे आपण चारुती गोड रागातील संगीत ऐकत आहोत. हे हृदयाला भिडणाऱ्या स्वरांचा हा राग, कर्नाटकी संगीत पद्धतीतून आलेला हा राग, या रागाचा खरा प्रसार केला तो दक्षिणी गायक पंडित त्यागराज यांनी. पंडित त्यागराज यांनी या रागाला खरी ओळख दिली. त्यांनी या रागात अनेक रचनाही केल्या आहेत की ज्या पुढील पिढीसाठी अभ्यासाचा विषय बनले आहेत. रसिक हो, या रागात सर्व स्वर येतात, मी आपल्याला पूर्वीच सांगितले आहे. सुरुवातीचे 5 स्वर म्हणजे षड्ज ते पंचम हे स्वर शुद्ध रूपात येतात, त्यामुळे प्रसन्नता आनंद हे भाव निर्माण होतात. त्यानंतरचे ध आणि नी कोमल रूपात आल्यामुळे करुणा, विरह, आर्त, प्रेम भावना, एकाकी प्रेम असे निरनिराळे भाव या रागातून प्रेरित होतात. चंचल प्रकृती असल्यामुळे बॉलिवूड संगीतात तर चारुकेशी रागावर आधारित अनेक अवीट गोडीची गाणी निर्माण झाली आहेत. त्यापैकी संगीतकार कल्याणजी आनंदजी यांची गाणी आपण मागील गुरुवारी ऐकलीही. श्रोते हो, आज आपण इतर संगीतकारांनी चारुकेशी या रागाचा कसा उपयोग केला आहे ते ऐकणार आहोत. तेव्हा सर्वप्रथम ऐकूया या रागातील शास्त्रीय बाज असलेले एक गीत. संगीतकार आहेत मदन मोहन, गायिका आहेत लता मंगेशकर आणि चित्रपट आहे दस्तक. श्रोते हो, या गाण्यातील इंटरल्यूड मधील सतारीचे पीसेस म्हणजे अप्रतिम संगीतानुभव. 4 मिनिटांच्या या गाण्यात चारुकेशी राग पूर्णपणे उलगडून दाखवण्याचं कसब अप्रतिम आहे.

श्रोते हो, पुढील गाण्यात चारुकेशी हाच राग आणि संगीतकार ही तेच मदन मोहन आणि गायक कलाकारही त्याच लता दीदी. ऐकूया संजोग या चित्रपटासाठी एक गीत. या गाण्यातील सुरुवातीला जादुई आणि गुढता दर्शवणारं म्युझिक येतं आणि त्यानंतर येतात ते लताचे सूर. मदन मोहन यांनी चारुकेशी या रागाचा उपयोग अतिशय खुबीने केला आहे. राजेंद्र कृष्ण यांचे सरळ सोपे पण हृदयाला भिडणारे चपखल शब्द आणि मदन मोहन यांचं संगीत आणि लता दीदींचा आवाज, असा त्रिवेणी संगम असलेलं हे एक मास्टरपीस सॉन्ग कितीही वेळा ऐकलं तरीही कंटाळा येणार नाही. ऐकूया

रसिकाहो, चारुकेश या रागात पहिले पाच स्वर शुद्ध रूपात आल्यामुळे आनंद आणि शृंगार रस कसे निर्माण होतात ते पुढील गाण्यातून ऐकूया. हिमालय की गोद या सिनेमासाठी एक गीत. संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी आणि गायक कलाकार आहेत लता मंगेशकर.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कार्यक्रम स्वर संध्या. मी आहे राधिका जोशी. आज आपण राग चारुकेशी मधील काही हिंदी गाणी ऐकत आहोत. चारुकेशी या रागातील पुढील गाणं ऐकूया, भक्तीरस पूर्ण गीत गाता चल या सिनेमासाठी. संगीतकार आहेत रवींद्र जैन आणि गायक कलाकार आहेत जसपाल सिंग आणि आरती मुखर्जी. रसिक हो, कोणतंही गीत जर ईश्वराला समर्पित असेल तर ते किती मधुर आणि अवीट गोडीचं होतं याचं उदाहरण म्हणजे हे गीत.

श्रोते हो, चारुकेशी या रागातील पुढील गाणं ऐकूया. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं प्यासा सावन या सिनेमासाठी एक गीत. गायक कलाकार आहेत सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर. प्रेमरसाने ओतप्रोत भरलेलं हे गीत चारुकेशी रागाचा एकदम निराळा आविष्कार आहे.

श्रोते हो, जाता जाता पुन्हा एकदा भक्तिरसात न्हाऊन जाणार एक मीरेचं भजन ऐकूया. संगीतकार आहेत हृदयनाथ मंगेशकर आणि आवाज आहे लता मंगेशकर यांचा. तार सप्तकातील सूर असलेलं हे मीरेचं भजन. मीरेची तक्रार सांगत आहे की जे काही कृष्ण दर्शन झालेलं आहे ते मात्र स्वप्नातच. ऐकूया मीरा भजन.

रसिक हो, चारुकेशी मधील आजची आपली गाणी तुम्हाला नक्कीच आवडली असतील अशी अपेक्षा करते आणि आपला निरोप घेते आहे. पुन्हा भेटूया पुढील गुरुवारी दुपारी 4 वाजता कार्यक्रम स्वरसंध्या. तोपर्यंत नमस्कार.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत. मोहम्मद रफी यांनी गायलेलं 1 थी रीता या चित्रपटामधलं हे गीत आहे सरशेर सैलानी यांचं, आणि या गीताला संगीत दिलं आहे जयदेव यांनी.

0: संत साहित्य आणि त्यातील विचारांवर गप्पा म्हणजेच विशेष कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती. सादरकर्त्या कविता गायधनी आणि डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 11:05 आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9:01. तेव्हा ऐकायला विसरू नका वृत्तीची निवृत्ती.
1: ऐकूया मेहबूब यांची ही गीतरचना कविता कृष्णमूर्ती आणि करसन सारगाथिया यांच्या आवाजामध्ये. संगीतकार इस्माईल दरबार. हे गीत आपण ऐकणार आहोत हम दिल दे चुके सनम या चित्रपटामधलं.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद
3: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
2: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
4: अमित कुमार यांच्या आवाजात आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. लव्स या चित्रपटामधलं गीत संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2626 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मोहम्मद अजीज आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं महासंग्राम या चित्रपटामधलं गीत. समीर यांच्या या गीताला संगीत साज आहे आनंद मिलिंद यांचा.

नाशिककरांसाठी आता बळी मंदिर रुक्मिणी लॉजच्या समोर पंचवटी सारख्या मोक्याच्या ठिकाणी शुभ कल्याण हाइट्स इथं 3 BHK फ्लॅट्स विक्रीसाठी उपलब्ध तसंच शॉप्स रेंट आणि लीज वरती उपलब्ध. जरूर संपर्क साधा 78 750 75 620 या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

हिंदी मराठी सिनेसृष्टीतले खुमासदार किस्से, आठवणी आणि कलाकृतीच्या निर्मिती मागच्या न ऐकलेल्या रंजक कहाण्या या सगळ्याच गोष्टींना जाणून घेऊया. याद किया दिल ने कहा हो तुम या कार्यक्रमातनं सादर करते आहेत धनंजय कुलकर्णी. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 9:30 फक्त रेडिओ विश्वासवर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

किसी ने कहा है मेरे दोस्तों।

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: मैं सुनाता हूँ तुझे.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: सुनो और गौर से सुनो. अरे पहले तालियां तो बजाओ.

उदास रहना चाहते।

फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे ग

मंडळी, येत्या 27 जून रोजी होणाऱ्या वॉक फॉर हेल्थ या आमच्या अभिनव उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल आम्ही सगळ्यांचेच मनापासून आभार मानत आहोत. आता मात्र वेळेआधीच नियोजित संख्या पूर्ण झाल्यामुळे या कार्यक्रमासाठी होणारे रजिस्ट्रेशन आम्ही बंद करत आहोत. त्यासाठी आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतोय. मात्र रेडिओ विश्वासच्या माध्यमातून यानंतर होणाऱ्या अशा काही अभिनव उपक्रमांमध्ये आपण नक्की रजिस्ट्रेशन करू शकता. त्यासाठी भविष्यात होणाऱ्या अशा काही उपक्रमांची माहिती वेळोवेळी रेडिओच्या माध्यमातून आपल्याला नक्की दिली जाईल. आता मात्र वॉक फॉर हेल्थ या कार्यक्रमाचं रजिस्ट्रेशन आम्ही नोंदणी पूर्ण झाल्यामुळे बंद करतो आहोत. आपण दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आम्ही पुन्हा एकदा आपले आभारी आहोत. धन्यवाद.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

सिने संगीत समृद्ध करणारे गीतकार, संगीतकार, अभिनेते आणि अभिनेत्री या नक्षत्रमाळेतून सुमधुर गीतांचे गुंफण घेऊन येणारा कार्यक्रम गीत प्रतिमा ऐका दर रविवारी रात्री 8 वाजता, तर पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 8 वाजता. सादर

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

मंडळी, येत्या 27 जून रोजी होणाऱ्या वॉक फॉर हेल्थ या आमच्या अभिनव उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल आम्ही सगळ्यांचेच मनापासून आभार मानत आहोत. आता मात्र वेळेआधीच नियोजित संख्या पूर्ण झाल्यामुळे या कार्यक्रमासाठी होणारे रजिस्ट्रेशन आम्ही बंद करत आहोत. त्यासाठी आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतोय. मात्र रेडिओ विश्वासच्या माध्यमातून यानंतर होणाऱ्या अशा काही अभिनव उपक्रमांमध्ये आपण नक्की रजिस्ट्रेशन करू शकता. त्यासाठी भविष्यात होणाऱ्या अशा काही उपक्रमांची माहिती वेळोवेळी रेडिओच्या माध्यमातून आपल्याला नक्की दिली जाईल. आता मात्र वॉक फॉर हेल्थ या कार्यक्रमाचं रजिस्ट्रेशन आम्ही नोंदणी पूर्ण झाल्यामुळे बंद करतो आहोत. आपण दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आम्ही पुन्हा एकदा आपले आभारी आहोत. धन्यवाद.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

नाशिककरांसाठी आता बळी मंदिर रुक्मिणी लॉजच्या समोर पंचवटी सारख्या मोक्याच्या ठिकाणी शुभ कल्याण हाइट्स इथं 3 BHK फ्लॅट्स विक्रीसाठी उपलब्ध, तसंच शॉप्स रेंट आणि लीज वरती उपलब्ध. जरूर संपर्क साधा 78 750 75 620 या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, आता जाणून घेऊया आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। संध्याकाळचे 7 वाजलेत, रूपरेषांतर आपण ऐकणार आहात शुभंकर ओतेणी स्तोत्र, आणि त्यानंतर संध्याकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा। रात्री 8 ओठावरली गाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण। संवादक विकास भावे, 9 गुंजन मनातले या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण। रात्री 11 चिरंतन गाणी या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण। रात्री 12 ते 4 हिंदी चित्रपट संगीत, 4:15 भक्तिगीतांनी आपण सुरुवात करणार आहोत। 6:05 सकाळी गोंदवलेकर महाराजांचे विचार, सादर करते दत्ता सरदेशमुख। 6:10 भक्तिसंगीत, 6:30 दासबोधाचं निरूपण, निरूपणकार आहेत पद्माकर देशपांडे। 6:35 प्रभात विश्व, सादर करते ऋषिकेश आयाजित। सकाळी 7 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आस्वाद आपण घ्याल। श्रोते हो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची। आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ।

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5-10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्त

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी आहे राधिका जोशी.

सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 79। जय जय रघुवीर समर्थ, मना पावना भावना राघवाची

0: श्रोतेहो, या श्लोकात समर्थ मनाला एक सदुपदेश करतात. बर का, हे मना, तू श्रीरामाची भावना सांभाळून ठेव. अर्थात श्रद्धायुक्त पवित्र मन ठेवण्याचा समर्थ आपल्याला आग्रह धरत आहेत. श्रोतेहो, माणसाचे जीवन हे असंख्य भाव भावनांचा कल्लोळ असते. बर का, आप्त स्वकीय मित्रमैत्रिणी प्रतिष्ठा मान सन्मान उत्सव सोहळे अशा असंख्य गोष्टी घटना घडत असतात आणि यातून अनेक भाव भावना येत असतात आणि मनुष्य आपल्या जीवनाची वाटचाल करीत असतो आणि त्यातच प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनाचा लौकिक विकास करण्याचा प्रयत्न करत असते. या सर्व गोष्टींमुळे मनुष्य प्रपंचात पूर्णपणे गुरफटून जातो. या सर्व सांसारिक भाव भावनांना मायेचे एक पटल असते. पण श्रोते हो, हे नाते संबंध या घटना हा एक भ्रम असतो हे किती जणांना ठाऊक आहे. या सर्व गोष्टीतील ममत्व आपल्याला काय देते? केवळ ताणतणाव आणि अतृप्ती. याशिवाय अनेक चिंता निर्माण होतात, त्या वेगळ्या. पण काही कारणाने हे नातेसंबंध बिघडल्यावर मात्र असे वाटते की इतकी वर्ष ही नाती सांभाळत गेलेला वेळ वायाच गेला आहे. श्रोते हो, आचार्य चाणक्यांना एकाने प्रश्न विचारला, जगातील सर्वात मोठे दुःख कोणते? तेव्हा चाणक्यांनी उत्तर दिले, पूर्वीचे चांगले संबंध बिघडणे हे सर्वात मोठे दुःख आहे. श्रोते हो, हे खरे पण आहे. अनेक वर्ष एखाद्या राजकीय पक्षात निष्ठेने काम करत असणारे निष्ठावान लोक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात. अशा वेळी पक्षप्रमुखाला काय वाटत असेल याचा विचारही ते लोक करीत नाहीत. आणि समजा आधीच्या पक्षाची विचारधारा हिंदुत्ववादी असेल आणि नंतरच्या पक्षाची विचारधारा धर्मनिरपेक्षतेची असेल, तर मग या नेत्याची खरी विचारधारा कोणती होती? हा प्रश्नच आहे, नाही का? आणि ह्या विचारधारेत घालवलेला काळ दुसऱ्या विचारधारेत आल्यानंतर वायाच गेला. इतकी वर्ष भावभावनांचा गुंता आपण घालतो आणि तो एका क्षणात संपतो. म्हणून या सर्व गोष्टी मिथ्या आहेत आणि त्यात जास्त भावनांचा गुंता वाढवू नये हेच खरे. आपल्या भावनांचा गुंता परमेश्वराशी जोडावा. मीराबाईंनी हेच केले. ईश्वरांच्या आज्ञांचे पालन आणि त्यांची नित्य नेमाने उपासना केली तर अंतःकरण शुद्ध होते. श्रीराम हेच माझ्या अंतःकरणात आहेत आणि तेच इतरांच्याही अंतरंगात आहेत, ही भावना मनात स्थिर करावी. श्रीरामच सर्वत्र व्यापून आहेत असा बुद्धीचा एकदा निश्चय झाला की मग संसाराची चिंता वाहणारे चित्त परमेश्वराच्या चिंतनात व्यग्र होते. हेच परमेश्वर चिंतन मग मायेचा पडदा दूर करते. समर्थ म्हणतात, हे मना, दृश्य वस्तूंची आणि मायेची तुला सतत भूल पडते. संसार दिसतो भासतो पण तो पूर्णपणे मिथ्या आहे. भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायातही भक्ताचे एक लक्षण सांगितले आहे, ते म्हणजे अनिकेत. अनिकेत म्हणजे घर नसलेला. आचार्य रजनीश या गोष्टीचे स्पष्टीकरण देताना म्हणतात, खरा भक्त आपल्या मनाच्या प्लॉटवर कोणतेही अनधिकृत बांधकाम करीत नाही. हे खरेच आहे ना? श्रोते हो, आपण आपल्या मनाच्या प्लॉटवर कितीतरी अनधिकृत बांधकामे केली आहेत ना. या प्लॉटचा खरा मालक तर एकटा परमेश्वर आहे. त्याचे मंदिर आपण बांधले आहे का? श्रोते हो, तळहाताच्या फोडाप्रमाणे ज्या मुलाला आपण वाढवतो तोच मुलगा वृद्धापकाळी जेव्हा आई वडिलांना विचारित नाही, त्याची काळजी घेत नाही, त्यावेळी काय वाटत असते? त्याच्या चिंता करीत अनेक वर्ष वायाच गेली असे वाटते ना. त्याच्यावर केलेली माया फोल ठरली असेच वाटते ना. समर्थ म्हणतात, कर्मयोगे सकळ मिळाली, येके स्थळी जन्मास आली, ती तू कैसी आपुली मानली, पढत मूर्खा, हे जीवन संपूर्ण मिथ्या आहे. संसाराच्या नको त्या गोष्टीत लक्ष घालून व्यर्थ वेळ घालवू नये. अलिप्त मनाने कर्तव्य पूर्ण करावीत. आपल्याला जे दिसत नाही ते पूर्ण ब्रह्मच खरे सत्य आहे, ही खूण गाठ पक्की बांधावी. अत्यंत प्रगल्भ असलेल्या परमेश्वराशी तेवढे आपले नाते जुडावे. हे सर्व कशामुळे शक्य होईल? तर नामस्मरणाने. नाम घेणे ही मुख्य गोष्ट आहे. नामाने बुद्धी तरल होते आणि मूळ ज्ञान म्हणजेच परब्रह्म ओळखण्यास बुद्धी अनुकूल होते. म्हणून नामस्मरण घेतलेच पाहिजे. तुकाराम महाराजांचा अभंग अत्यंत बोलका आहे. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि क सोयरी भली भली. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एक चक्र पाणी वाचून या. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
2: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू, जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 2-4726-2626 आणि 75-586-2611 या क्रमांकांवर.

नाटकांपासून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्यसंगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातून दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आवडलेले पुस्तक या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहात विविध वाचकांना आवडलेल्या पुस्तकाचा परिचय. प्रसारण दर शनिवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मला आवडलेलं पुस्तक. आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं. ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
1: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: नमस्कार, मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे। ओठावरलं गाणं या कार्यक्रमात रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। संगीत दिग्दर्शक दत्ता डावदेकर यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी रेडिओच्या माध्यमातून आपल्या परिचयाची झाली आणि ती तोंडपाठही होत गेली। याचं कारण म्हणजे गाण्याचे शब्द आणि त्या गाण्याला साजेसं संगीत। दत्ता डावदेकर उर्फ डीडी हे जसे संगीतकार होते तसेच ते उत्तम कवी देखील होते। आज पाहूया कवी आणि संगीतकार दत्ता डावदेकर यांनी लिहिलेलं एक जुनं गाणं, ज्याचे शब्द आहेत, कुणी बाई गुणगुणले गीत माझिया हृदयी ठसले, कुणी बाई गुणगुणले। प्रीतीच्या भावना व्यक्त करणारं गाणं कोणीतरी गोड आवाजात गुणगुणत या युवतीच्या जवळून गेलं आणि गुणगुणत जाणारा तो आवाज या युवतीच्या मनात इतका घर करून बसला की गाणारी व्यक्ती जरी दिसली नाही तरी या गाण्याच्या अनुषंगाने पुन्हा पुन्हा ती व्यक्ती तिला नक्कीच भेटत राहील, इतकं हे आवडतं गाणं तिच्या हृदयातलं गाणं झालं। तिच्या जवळून जाणाऱ्या व्यक्तीने सहजपणे घेतलेली गाण्यातली फिरत आणि कानाच्या रस्त्याने हृदयापर्यंत पोचलेल्या त्या शब्दांमुळे ती युवती त्या गायकाच्या प्रेमात पडली होती। आपल्या मनातल्या या भावनाच ती वरील शब्दातून व्यक्त करते आहे। मोद भरे उमलल्या कुमुदिनी शांत सरोवरी तरंग उठले, मोद भरे उमलल्या कुमुदिनी शांत सरोवरी तरंग उठले, कुणी बाई गुणगुणले कुणी बाई गुणगुणले। मी या तळ्याच्या काठावर येऊन बसले आणि पुन्हा एकदा गाण्याची तीच लखेर माझा पाठलाग करत आली। सकाळच्या प्रसन्न वातावरणात ती व्यक्ती देखील तळ्याकाठी बसून गाण्यामधून आणि स्वतःच्या आलापीतून असे काही सूर छेडत होती की त्या शब्दसुरांमुळे माझ्या हृदयाची तार तर छेडली गेलीच, पण त्या व्यक्तीच्या गाण्याचा परिणाम आजूबाजूच्या परिसरावर देखील होऊ लागल्याचं माझ्या लक्षात आलं। कारण त्या सच्चा आणि मनापासून गायलेल्या गाण्यातील सुरांना साथ देत ही पांढरी शुभ्र कमळं देखील हळूहळू डोलायला लागली आहेत आणि पाण्यावर उठणाऱ्या तरंगांवर देखील या गाण्याचा परिणाम होऊन ते देखील एका लयीत निर्माण होत आहेत। मानस मंदिर आनंदले रम्य सुरांनी मोहित केले, मानस मंदिर आनंदले रम्य सुरांनी मोहित केले, कुणी बाई गुणगुणले कुणी बाई गुणगुणले। कानावर येणाऱ्या या सुंदर गाण्यामुळे आणि आजूबाजूला बदललेल्या वातावरणामुळे हृदयाची सतार ही ती तर छेडली जातेच आहे, पण या हृदय मंदिरातील चित्त नावाच्या देवाची सुद्धा गाण्यातील सुरांमुळे एकाग्र समाधी लागली आहे। हे मोहक सूर म्हणजे तनामनावरून फिरणारं मोरपीस आहे, ज्याचा स्पर्श आयुष्यभर होत राहावा असंच सारखं वाटतं आहे। चंद्रकरांनी क्षणोक्षणी अंबर अवघे पुलकित झाले, चंद्रकरांनी क्षणोक्षणी अंबर अवघे पुलकित झाले, कुणी बाई गुणगुणले कुणी बाई गुणगुणले। माझ्या हृदयात दरवणाऱ्या या एका गाण्यातील सुरांमुळे आणि गायकाच्या मुलायम आवाजाने आजूबाजूच्या वातावरणात देखील किती सकारात्मक बदल घडून येतात। चक्षुर्वय सत्यम म्हणावी अशी ही घटना मी माझ्या डोळ्यांनी आज अनुभवते आहे। पौर्णिमेच्या चंद्राच्या किरणांनी आणि टिपूर चांदण्यासोबत आकाशही रोमांचित झाले आहे आणि अशा या मनभावन वातावरणासोबत मिळणारा हा गाण्याचा आनंद म्हणजे अत्तरक्षण आहे असंच म्हणावं लागेल। संगीत दिग्दर्शक दत्ता डावदेकर यांनी अतिशय साधं तरीही उत्तम संगीत दिलेलं हे गाणं ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या गोड आवाजात ऐकताना आपणही नकळतपणे ते गुणगुणायला लागतो। बराय तर श्रोते हो, पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। धन्यवाद।

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात प्राण जाय पर वचन न जाय या चित्रपटामधलं SH बिहारी यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे OP नय्यर यांनी.

0: नाम को बँक शैक्षणिक कर्ज, नाम को विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरामध्ये आनंद बक्षी यांची गीतरचना आता ऐकूयात. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल आणि हे गीत आहे आशिक आवारा या चित्रपटामधलं.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247626 या आमच्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात औलाद या चित्रपटामधलं SH बिहारी यांचं गीत उषा मंगेशकर यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं गवार या चित्रपटामधलं गीत. राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला संगीत दिलं आहे नौशाद यांनी.

0: नमस्कार, मी दिलीप प्रभावळकर, रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: इंतकाम या चित्रपटामधलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आता ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीत दिला आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. दो दिशाए या चित्रपटामधलं संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: मंडळी, येत्या 27 जून रोजी होणाऱ्या वॉक फॉर हेल्थ या आमच्या अभिनव उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल आम्ही सगळ्यांचेच मनापासून आभार मानत आहोत. आता मात्र वेळेआधीच नियोजित संख्या पूर्ण झाल्यामुळे या कार्यक्रमासाठी होणारे रजिस्ट्रेशन्स आम्ही बंद करत आहोत. त्यासाठी आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतोय. मात्र रेडिओ विश्वासच्या माध्यमातून यानंतर होणाऱ्या अशा काही अभिनव उपक्रमांमध्ये आपण नक्की रजिस्ट्रेशन करू शकता. त्यासाठी भविष्यात होणाऱ्या अशा काही उपक्रमांची माहिती वेळोवेळी रेडिओच्या माध्यमातून आपल्याला नक्की दिली जाईल. आता मात्र वॉक फॉर हेल्थ या कार्यक्रमाचं रजिस्ट्रेशन आम्ही नोंदणी पूर्ण झाल्यामुळे बंद करतो आहोत. आपण दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आम्ही पुन्हा एकदा आपले आभारी आहोत. धन्यवाद.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात दुसरी सीता या चित्रपटामधलं. गीत रचना गुलजार यांची, संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी. आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत प्रेम धवन यांचं, लता मंगेशकर आणि मन्ना डे यांनी गायलेलं. हे गीत आहे कभी धूप कभी छाव या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे चित्रगुप्त यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार नाशिककर, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी बोलते ज्योती चौधरी. आपल्या गुंजन मनातलं या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनापासून स्वागत. 2 दिवस झाले पत्राची वाट बघते मी, पण बघ ना चैनच पडत नाही. एलझारा घालत नमिता म्हणाली आणि भाचीला हसू आलं. अगं आत्या, आठवण आली तर फोन करायचा ना. हो अगं, खरंच की पत्राचा मजकूर फोन न करतो म्हणा, पण पत्र वाचण्याची गंमत काही वेगळीच. जवळपास 20-25 वर्षापूर्वी पत्राची अशीच प्रतीक्षा व्हायची. पोस्टमनची वाट सतत दरवाजात उभं राहून बघितली जायची. डाकिया डाकला या म्हणत पोस्टमन दादा पत्र वाटायचे.

मायची उबदार हवा घेऊन येणारं माहेरचं आजोचं पत्र असायचं, तर कित्येक सुखदुःखाच्या आठवणींची पत्र असायची. मामाचं पत्र यायचं अन गावाला निघायची तयारी व्हायची. आणि बरं का, अनिवार ओढीनं लिहिलेलं एक पत्र असायचं, ते म्हणजे प्रेमपत्र, गुलाबी कागदावर लिहिलेलं. हे पत्र वाचायला आणि लिहायला खूप गमत.

त्याचं मन तिच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम पोस्टमन दादा उन्हा पावसात करायचे. तिची सकाळपासून घालमेल सुरू असायची. कधी येणार सख्याची चिठ्ठी? चित्त थारावर नसायचं तिचं, कारण कालच तिनं सख्याला पत्रातून फूल पाठवलं. ते जणू तिचं हृदयच होतं ना.

पत्र यायचे ती सुख दुःखाची बातमी सांगण्यासाठी. परदेशी बॉर्डरवर असणारा लेख कसा असेल, बोचरी थंडी सोसवत असेल का त्याला, बऱ्याच प्रश्नांनी मनात काहूर उठलेलं. घरचं पत्र मुलाला आलं अन साऱ्याच सैनिक बांधवांच्या मनाची घालमेल झाली. या पत्राला सगळ्यांनी हात लावला, कारण त्याला होता घरच्यांच्या प्रेमाचा उलास स्पर्श. अन गाणं म्हणजे भावनांना मिळालेलं शब्दांचं.

मनातील दुःख तरळतेने हळूवारपणे साकारताना चिठ्ठी ना कोई संदेश म्हणत जगजीत सिंग यांनी दर्दभऱ्या गीतानं साऱ्यांना निशब्द केलं.

आपणच माहित आहेच महाकवी कालिदासांनी सर्वप्रथम मेघाद्वारे आपल्या प्रियस संदेश पाठवला, जो खंडकाव्य मेघदूत या नावानं अजरामर आहे. ऐतिहासिक काळात कबूतर सुद्धा संदेश वहनाचं काम करत, बरं का? अहो, कित्येक गाण्यांमध्ये तर कबूतर पत्र घेऊन जाताना आपल्याला दिसतो.

0: खरं का ही पत्र वाचायची पण गंमत होती. अगदी ठिकाणं सुद्धा ठरलेली असायची. कुणी झाडाखाली तर कुणी जिन्यात बसून ही पत्र वाचायचं. असे हे पत्र जणू अत्तराची कुपीच. आता मोबाईल युगात पत्राची गंमत संपली बघा. मंडळी, कसा वाटला आजचा हा कार्यक्रम? भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत आहे करिश्मा कुदरत का या चित्रपटावरलं. इंदिवर यांची शब्दरचना. ऐकूया साधना सरगम यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: मंडळी, येत्या 27 जून रोजी होणाऱ्या वॉक फॉर हेल्थ या आमच्या अभिनव उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल आम्ही सगळ्यांचेच मनापासून आभार मानत आहोत. आता मात्र वेळेआधीच नियोजित संख्या पूर्ण झाल्यामुळे या कार्यक्रमासाठी होणारे रजिस्ट्रेशन आम्ही बंद करत आहोत. त्यासाठी आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतोय. मात्र रेडिओ विश्वासच्या माध्यमातून यानंतर होणाऱ्या अशा काही अभिनव उपक्रमांमध्ये आपण नक्की रजिस्ट्रेशन करू शकता. त्यासाठी भविष्यात होणाऱ्या अशा काही उपक्रमांची माहिती वेळोवेळी रेडिओच्या माध्यमातून आपल्याला नक्की दिली जाईल. आता मात्र वॉक फॉर हेल्थ या कार्यक्रमाचं रजिस्ट्रेशन आम्ही नोंदणी पूर्ण झाल्यामुळे बंद करतो आहोत. आपण दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आम्ही पुन्हा एकदा आपले आभारी आहोत. धन्यवाद.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे आशा भोसले यांनी गायलेलं. नक्षलाल पुरी यांची गीतरचना ऐकूया गुन्हा और कानून या चित्रपटामधली. गीताला संगीत आहे सपन जगमोहन यांचं.

चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात मन्नाडे आणि सबिता चौधरी यांच्या आवाजात. अन्नदाता चित्रपटामधलं हे गीत आहे योगेश यांचं, संगीतकार सलील चौधरी.

नमस्कार नाशिककर, मी मेधा मांजरेकर बोलते आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात. बहुरूपिया या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं अंजान यांच्या गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत. हे गीत ऐकूया दुसरी सीता या चित्रपटामधलं. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM। तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक।
1: संचयात समृद्धी।
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
4: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे। आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण ऐकणार आहोत वाऱ्याची झुळूक। किती बरं वाटलं या वाऱ्याच्या झुळकीने। खूपच जीवाची लाईलाई होत होती। त्यात वाराही कसा रुसला होता। लोड शेडिंग विचारू नका। या गर्मीने जीव कसा नको नकोसा करून सोडला आहे। पण काय करणार, कामं थोडी ना सोडता येणार, इलाजच काय। उन्हाळ्याची सुट्टी तर पाहुणे येणारच, त्यांची सरबराई करा, उठबस करा। आणि या गर्मीने घरातल्या सासूबाईंच्या गरम टोमण्यांच्या वातावरणात स्वतःला पोळत बसा। सण म्हटला की सगळे येणारच, दीर जावा नंडा कोण नाही ते विचारा। ते बाहेर गावी असतात, बिझी असतात, म्हणून सुट्टीत मज्जा करायला येतात। पण कधी असे म्हणत नाही की सासू सासऱ्यांना आम्ही नेतो जरा 15 दिवस, किंवा दादा बहिणी तुम्ही या जरा आमच्याकडे। कशाचे काय, ही असते घरी स्वागताला। माझ्या नवऱ्याला पोऱ्यांना कुठे कळतं हे, ते तर कायमच पाहुण्यांच्या पुढे पुढे करण्यात व्यग्र। काय बोलावे, आपलेच नाणे खोटे। सुनबाई, काही नाणे खोटे नाही बरं तुझे, मला समजतं आहे तुझं। कशाला एकटी एवढा त्रास करून घेते। जिथे प्रेम असते तिथेच माणूस येतो, थांबतो, आपलं म्हणून बघतो। आजच्या जगात सगळ्यात जास्त श्रीमंती ही माणसांची आहे ग। पण या गोष्टी कळण्याकरता आधी मनाची श्रीमंती लागते, जी तुम्हा नवरा बायको तुडुंब भरलेली आहे। त्यामुळेच आपल्या घराचे गोकुळ होतो। वर्षातून 2-3 सगळे एकत्र येतात। हे सगळं तुझ्यामुळेच शक्य आहे, कारण तू करतेस आणि नवऱ्याला करू देते। तिथे आडकाठी आणत नाही म्हणून हे होतं। अगं पैसा काय, आज न उद्या कमवता येईल, पण तुटलेली माणसं दुरावलेली नाती जोडता येत नाही। पोरी, मला जे कधी उमगलं नाही ते तू आणि तुझ्या नवऱ्याने करून दाखवलं। आता तुझी मुलं पण तेच करताय, ही किती गर्वाची गोष्ट आहे। म्हणजे काय हो सासूबाई, तुम्ही तर इतक्या हुशार, स्वतः नोकरी केलेल्या, आणि मी तर साधी गृहिणी, घरात राहणारी। तुम्हाला माझ्यामुळे काय उमगलं समजलं, काय सांगू सुनबाई। माझ्या सासूबाई म्हणजे तुझ्या आजे सासूबाई फार प्रेमळ, मवाळ, कधी आवाज नाही चढला त्यांचा। त्याचाच फायदा घेऊन मी नोकरी केली। मुलं त्यांच्या स्वाधीन करून आरडाओरडी करून त्यांच्याकडून सगळं काही करून घेत असे। मी मोठी, लहान दीर जावांना पटत नसे। आर्थिक सुबत्तेचा बडेजाव करत मी कधीच त्यांना बोलू दिलं नाही की तुझ्या सासऱ्यांचं ऐकलं नाही, त्यामुळे सगळे दुरावले। मग लहानीकडे जमत मजामस्ती करत परिणामी मी एकटी पडले आणि आता उतार वयात आपल्या चुका आपल्याला समोर येऊन पिंगा घालतात, पण त्यात वेळ शक्ती निघून गेलेली असते. माझेही काहीसे असेच झालेले आहे. पण तू जेव्हा सगळ्यांच्या संपर्कात असते, घरी कोणी आलं की कितीही टोमणे मारो, वाईट बोलो, तू दुर्लक्ष करून आपलेच आहेत ते असं म्हणते, भांडण विसरून नव्या उमेदीने दरवेळी स्वागत करते. सुरुवातीला मला पण तुझ्या या वागण्याचा राग यायचा. माझे महत्त्व कमी करते तू असं वाटायचं. त्यामुळे मी पण तुला बरेचदा चुकीचे सल्ले दिले, बोलून मन दुखावले. पण तू तुझा चांगुलपणा हा काही सोडला नाही. ही माणसं जपण्याची दैवी देणगी तुझ्याकडे आहे. जशी थंड वाऱ्याची झोळ मनाला तजेला देऊन जाते, कचरा धूळ बाजूला सारते, अगदी तसंच आहे हे. मधून मधून येणारी आपली माणसं प्रेमाचा शिडकावा करतात. आज इतक्या वर्षांनी मला उमगलं की आपण आपल्या माणसांकरता झिजावे. फक्त मी आणि माझे करत राहिलो तर एकटं पडतो, मनात कायम भीती असते. आपण कोणाचं काही केलं नाही, मग आपलं कोणी काही करेल का नाही? जी भीती बोलून पण दाखवता येत नाही की त्यावर काही औषध पण मिळत नाही. शेवटी आज खूप हिमतीने तुझ्याशी हे बोलली, जरा बरे वाटले, हलकं वाटलं. मनावरची इतके दिवस साचलेली धूळ निघाली आणि स्वच्छ झाली. अगदी अलगत येणाऱ्या वाऱ्याच्या झुळकीसारखी. श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: मानवी मनाचं भावविश्व म्हणजे गुंतागुंतीचं कोडं. कधी खळखळून हसवणाऱ्या तर कधी अलगद पापण्यांच्या कडा ओलावणाऱ्या या भावनांना शब्दबद्ध करणारा कार्यक्रम हिंदोळा सादरकर्त्या हेमांगी देशपांडे. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकूयात. आशा भोसले यांनी गायलेलं वर्मा मलिक यांची गीतरचना. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं आणि हे गीत ऐकूयात हम तुम और वो या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं अमीरी गरिबी या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया. शैलेंद्र यांचं दूर कर आहे या चित्रपटामधलं. या गीताचे गायक आणि संगीतकार आहेत किशोर कुमार.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी सुहास जोशी अमेरिकेहून बोलतोय आपल्या स्वरसंजीवनी या कार्यक्रमात. आजच्या आपल्या कार्यक्रमात सादर करणार आहे राग बिलासखानी तोडी. बिलासखानी तोडी राग ऐकल्यामुळे मनाची प्रसन्नता वाढेल, शरीरात एक प्रकारचा शिथिलपणा आला असेल तर तो कमी होईल, आणि मेंदूचं कार्य जास्ती तेजीत चालू होईल, जास्ती उत्तेजन मिळेल मेंदूला, आणि नैराश्यसुद्धा कमी होईल. सुरुवातीला ऐकूया बासरीवर पंडित शक्तीधरजी यांनी वाजवलेला आलाप, राग बिलासखानी तोडी.

श्रोते हो, हा होता आपला आजचा स्वरसंजीवनी कार्यक्रम. पुन्हा भेटूयात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

आणि आता ऐकूयात मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे साहिर लुधियानवी यांचं. संगीत दिलं आहे रवी यांनी आणि हे गीत ऐकूयात समाज को बदल डालो या चित्रपटामधलं.

जीने की आरजू या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात. अंजान यांची गीतरचना आणि गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: दुनिया ह्या चित्रपटामधलं जावेद अख्तर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार, आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजात. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: मंडळी, येत्या 27 जून रोजी होणाऱ्या वॉक फॉर हेल्थ या आमच्या अभिनव उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल आम्ही सगळ्यांचेच मनापासून आभार मानत आहोत. आता मात्र वेळेआधीच नियोजित संख्या पूर्ण झाल्यामुळे या कार्यक्रमासाठी होणारे रजिस्ट्रेशन आम्ही बंद करत आहोत. त्यासाठी आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतोय. मात्र रेडिओ विश्वासच्या माध्यमातून यानंतर होणाऱ्या अशा काही अभिनव उपक्रमांमध्ये आपण नक्की रजिस्ट्रेशन करू शकता. त्यासाठी भविष्यात होणाऱ्या अशा काही उपक्रमांची माहिती वेळोवेळी रेडिओच्या माध्यमातून आपल्याला नक्की दिली जाईल. आता मात्र वॉक फॉर हेल्थ या कार्यक्रमाचं रजिस्ट्रेशन आम्ही नोंदणी पूर्ण झाल्यामुळे बंद करतो आहोत. आपण दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आम्ही पुन्हा एकदा आपले आभारी आहोत. धन्यवाद.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत हात की सफाई या चित्रपटामधलं गुलशन बावरा यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि हे गीत ऐकूया किशोर कुमार आणि हेमा मालिनी यांच्या आवाजात.
2: पीने वालों को

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं नीरज यांचं गीत गॅम्बलर या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे सचिन देववर्मन यांचं.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे. चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM। तुमचं जगणं, तुमचा आवाज।
0: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं, तुमचा आवाज।
4: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं, तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 38। श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार मधुकर पाठक यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक लोकगीत। मंडळी, पूर्वीच्या काळातील लोकगीत किंवा लोकगीतांच्या बाजाने जाणारी भक्तिगीत सर्वसामान्य विशेषतः ग्रामीण रसिकांमध्ये लोकप्रियकरणाचं श्रेय निर्विवादपणे देता येईल संगीतकार मधुकर पाठक यांना। त्यांनी उत्तमोत्तम लोकगीतं आणि भक्तिगीतं संगीतबद्ध केली आहेत। हल्लीच्या काळातील आलेल्या बहुतेक लोकगीतांवर संगीतकार मधुकर पाठक यांनी त्या काळी दिलेल्या चालींचा प्रभाव जाणवतो। लोकगीतांसोबत त्यांनी बरीच भावगीतं देखील संगीतबद्ध केली आहेत। सर्वसामान्यांच्या मनात थेट रुजणारी, चटकन ओठात आणि मनात रुंजी घालणारी अनेक गाणी संगीतकार मधुकर पाठक यांनी दिली। पण गंमत अशी आहे रसिक हो, ही लोकप्रिय आणि गाजलेली लोकगीतं भक्तिगीतं आपल्या चांगलीच ओळखीची असतात, पण या गाण्यांचे संगीतकार मधुकर पाठक आहेत हे मात्र फारसं कोणाला माहीत नसतं। आपल्या आजच्या भागात आस्वाद घेऊया त्यांनी स्वरबद्ध केलेल्या अशाच काही निवडक लोकप्रिय लोकगीतांचा। रसिक हो, आजच्या कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया संगीतकार मधुकर पाठक यांनी स्वरबद्ध केलेलं, वामनराव कर्डक यांनी लिहिलेलं आणि श्रावण यशवंते यांनी गायलेलं हे प्रसिद्ध लोकगीत। वामनराव कर्डक हे मराठी शाहीर आणि कवी होते। त्यांचे 4 काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले होते। ऐकूया 1965 या वर्षी ध्वनिमुद्रित झालेले हे प्रसिद्ध लोकगीत। आपल्या लहानपणी हे गाणं अनेक वेळा ऐकल्याचं नक्कीच आठवेल रसिकांना।

मंडळी, पूर्वीच्या काळी वाहनांची संख्या कमी असल्यामुळे लग्न, वराड आणि बहुतेक सगळा प्रवास बैलगाडीतूनच होत असे. बैलगाडीला सजवलेले बैल असत आणि सजवलेल्या घोंगराच्या बैलगाडीत बसून नवीन कपडे घालून बायका आवडीने लग्नाला माहेरला जात असत. ती एक वेगळीच मजा असायची. आता ऐकूया मंडळी, गीतकार साहेबराव कोकाटे यांची ही रचना. गायली आहे प्रल्हाद शिंदे आणि सहकारी यांनी. संगीतकार आहेत मधुकर पाठक.

मोठं आकर्षण होतं. अनेक प्रकारांनी सुट्टीचा मनमुराद आनंद घेतला जात असे. त्या आठवणींच्या खजिन्यावर माघारी परतलेल्या कुटुंबियांना पुढील सुट्टीचे वेध लागत असत. लहान मुलांवर यामधून अप्रत्यक्षरित्या विविध प्रकारचे संस्कार होत असत. संवाद कौशल्य, संभाषण कला, जिज्ञासा, जागृती याचबरोबर भावनिक प्रगल्भता विकसित होत असत. या जगात आई वडील यांच्याशिवाय इतरही कोणी आपलं आहे, आपली काळजी करणारा आहे अशी एक सुरक्षिततेची भावना निर्माण होत असे. त्यातून आत्मविश्वास वाढला जात असे. जीवनाची कक्षा रुंदावत असे. मन मोकळं करायला नात्यातील कोणीतरी आपलं असं मिळत असे. मामाच्या गावाला जाऊन मुलांनी खूप धमाल करावी, ग्रामीण खेळ खेळावेत, रात्री आकाशातील तारे मोजावेत, कीर्तन झाकडी नृत्याचा आनंद घ्यावा, खूप खूप गप्पा माराव्यात, प्रश्न विचारावेत, गावाकडल्या अस्सल पदार्थांचा स्वाद चाखावा, बोलायला व्यक्त व्हायला शिकावं, रमणीय निसर्गाचा आनंद घ्यावा, मुक्तपणे हिंडावं फिरावं, थोडाफार दंगा दुळगुस पण घालावा, खूप खूप मजा करावी अशी ही संकल्पना. रसिक हो, ऐकूया मामाच्या गावाचं वर्णन करणारं 1950 सालचं हे एक प्रसिद्ध लोकगीत. गायक धर्मदास मोहिते आणि सहकारी यांनी गायलेल्या गीतकार लक्ष्मण राजगुरू यांच्या या लोकगीताला संगीतबद्ध केलं आहे संगीतकार मधुकर.

की गीतकार किंवा गायक फारसे प्रसिद्ध नसून देखील त्या लोकगीतांना लावलेल्या मधुर चालींच्या प्रभावाने ही गाणी रसिकांच्या विशेषतः ग्रामीण भागातील रसिकांच्या मनात चटकन घर करतात. मडक्यातील पाणी पिता येत नाही म्हणून आजूबाजूला पडलेले खडे मडक्यात टाकून हुशारीने आपली तहान भागवणाऱ्या कावळ्याची गोष्ट आपण लहानपणी ऐकली आहे. मुसळधार पावसानं आपलं शेणाचं घर वाहून गेल्यामुळे चिमणीच्या मेणाच्या घराचं दार ठोठवणारा कावळा आपण लहानपणीच गोष्टीत ऐकला असतो. आपल्या मनात त्याच्याविषयी लहानपणापासूनच एक वेगळंच कुतूहल असतं. आपली आजी लहानपणी नेहमी सांगायची, मुलांनी खोटं कधी बोलू नये, खोटं बोललं तर कावळा डोक्याला चोच मारतो. या भीतीपोटी का होईना जे संस्कार झाले त्यात कावळ्याचा वाटा थोडाफार तरी आहे असं म्हणता येईल. मौखिक परंपरेतील कथेत काही लोक कावळ्याने दिलेले संकेत हे शुभ मानतात तर काही जण अशुभ मानतात. सर्व पक्ष्यांमध्ये कावळा हा अतिशय चतुर हुशार आणि चाणाक्ष पक्षी आहे असं म्हणतात. तो सर्वत्र आढळतो. कावळा हा एकमात्र पक्षी असा आहे की जो घराभोवतीचे शिळे अन्न आणि उंदरासारख्या उपद्रवी प्राण्यांना खाऊन परिसर स्वच्छ ठेवतो. मंडळी पिपेरी म्हणजेच पिपाणी वाजवत हा कावळा काय सांगतोय बघा या पुढील कोळी गीतात. खूप मोलाचा सामाजिक संदेश देणारं आहे हे यापुढील आगरी कोळी गीत. या गीताने एकेकाळी धूम माजवली होती. ऐकूया गीतकार दामोदर विटेकर यांनी लिहिलेलं, संगीतकार मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं आणि शाहीर पांडुरंग वनमाळी आणि सहकारी यांनी गायलेलं हे प्रसिद्ध आगरी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार मधुकर पाठक यांची काही निवडक लोकगीतं. यानंतर ऐकूया रसिक हो संत एकनाथ महाराज यांची एक भारूड रचना. या भारूडात त्यांनी थट्टेविषयी वर्णन केलं आहे. भारतीय संस्कृतीने सर्वांचा आदर करायला शिकवलं आहे. मग मानव असो वा निसर्ग, कुणाचाच अनादर स्वप्नातही नको. पण अनेकदा मानवी स्वभावच असा असतो की स्वतःला श्रेष्ठ ठरवायच्या नादात समोरची व्यक्ती कितीही बुद्धिमान, त्यागी किंवा उच्चपदस्थ असली तरीही त्याचे असलेले नसलेले दोष शोधून अहंकाराने त्याच्यावर टीका करण्यात मनुष्य धन्यता आनंद मानत असतो. थट्टा मस्करी जरूर करावी पण भेटताना. एखाद्याला नाही सहन होत थट्टा. स्वतःशी हसणं खिदळणं देखील समोरच्या एखाद्याला थट्टा वाटू शकते. कुठल्याही भावनांचा अतिरेक वाईटच. थट्टा मस्करी टिंगल विनोद विडंबन वात्रटिका प्रहसन खिल्ली चेष्टा गंमत या गोष्टी नसत्या तर जगण्यातला आनंद घेता आला नसता कदाचित. निरागस थट्टेने मित्र जवळ येतात, आयुष्य थोडं हलकं फुलकं होतं. पण विनोदाला असलेली कारुण्याची झालर, वेदनेला असलेलं विनोदाचं कवच, विनोदाच्या अंतरंगात खदखदणारे अपमानाचे निखारे, सुडापोटी जन्मणारे विनोद, असहाय्यतेपोटी जन्मणारे विनोद, कोल्ह्याला द्राक्ष आंबट या मानसिकतेतून जन्मणारे प्रहसन, आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी इतरांना कमी लेखण्याची केलेली चेष्टा, इतरांना भानावर आणण्यासाठी उडवलेली खिल्ली, ही सर्व असंवेदनशीलतेची लक्षणं आपण आपल्या अवतीभोवती नेहमी पाहत असतो. अष्टावक्र ऋषींचे अंग 8 ठिकाणी वक्र होते. त्यांची चेष्टा केल्याच्या दुष्परिणामाची कथा हा तर मानवाला अखंड सावधानतेचा इशाराच आहे. आमच्या संतांनी या मानवी स्वभाव दोषावर कोरडे ओढले आहेत. मानवी स्वभावाचा हा अहंकार अजिबात योग्य नाही, व्यक्तीला लागलेला बट्टाच आहे हा. या दोषाने भल्या मोठ्यांची वाट लागली आहे. पुराण कथांनी आपल्या मनावर हे बिंबवलं आहे की आपल्या अहंकारात कुणालाही कमी लेखू नये. मग श्री विष्णूंनी माया दाखवून नारद मुनींना काही काळ नारदाचे नारदी कसे केले, भस्मासूर स्वतःच भस्म कसा झाला, बलशाली समजणाऱ्या वालीचा अंत कसा झाला, स्वबळाच्या उन्मादात दुर्योधनाने पांचालीचे वस्त्रहरण केल्याने स्वतःचा आत्मघात कसा ओढवला, किंवा अहंकारी रावणालाही जीव कसा गमवावा लागला, अशा अनेक कथा मानवाला सावधान करतात. पण त्याचवेळी मात्र अशा थट्टेपासून दूर राहिलेले चौघेजण जे बुद्धिमान होते, शुक भीष्माचार्य हनुमान आणि कार्तिक स्वामी, हे मात्र आजही आदर्शच आहेत. म्हणूनच संत एकनाथ महाराज या भारूडाद्वारे समस्त मानवजातीला सावध करत आहेत की उपहास करण्याचा हा मार्ग नरकाकडे नेणारा आहे, तेव्हा सावध व्हा, अशी थट्टा करणं सोडा. मित्रांनो, या भारूडाची रचना आहे शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज यांची. आवाज शाहीर साबळे आणि सहकारी यांचा. संगीत आहे मधुकर पाठक यांचं. संत एकनाथ महाराज यांच्या मूळ भारूड रचनेत असलेली पण गाण्यात नसलेली तीन कडवी खास आपल्यासाठी. थट्टा गेली शंभोपाशी, कलंक लाविला चंद्रासी, भगे पाडिली इंद्रासी, बरी नव्हे थट्टा. अरण्यात होता भृगु ऋषी, थट्टा गेली त्याचे पाशी,
फुलवणी आणिला अयोध्येशी बरी नव्हे थट्टा. विराट राजाचा मेहुणा नामतयाचे कीचक जाणा, त्याने घेतले बहुतांचे प्राणा बरी नव्हे थट्टा. ऐकूया हे सुंदर.

यानंतर ऐकूया लोककवी हरेंद्र जाधव यांनी लिहिलेलं एक लोकगीत. लोककवी हरेंद्र हिरामण जाधव 10,000 अधिक काव्यांचा हा निर्माता, ज्याने आयुष्यातील 60 अधिकचा काळ हा कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधनासाठी खर्च केला. जनसामान्यांच्या मनातील भाव, त्यांच्या व्यथा अचूक ओळखून त्यांनी आपल्या गीतांची रचना केल्यामुळे ते महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातील समाज बांधवांपर्यंत समाज प्रबोधनात्मक विचार पोहोचवण्यात यशस्वी झाले. नाशिक जिल्ह्यातील मीग ओझर हे त्यांचं मूळ गाव आणि त्यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1933 रोजीचा. लहानपणापासूनच लेखनाची आणि समाजकारणाची आवड असलेले लोककवी हरेंद्र हिरामण जाधव यांनी 1958 साली मुंबईत आल्यावर शिक्षकी पेशा पत्करला. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण खात्यात 33 ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. पुढे मुख्याध्यापक या पदावरून ते सेवानिवृत्त झाले. सर्वसामान्यांच्या वेदना, संवेदना आणि भावना अचूक ओळखून लिहिलेली त्यांची गीतं आज 6-7 दशकं लोटली तरीही आवर्जून ऐकली जातात. ऐकूया हे लोकगीत. गीतकार हरेंद्र जाधव, आवाज प्रल्हाद शिंदे, संगीत मधुकर पाठक. मित्रांनो, आपल्यापैकी बहुतेक पतींच्या मनातलं असावं हे गाणं

मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया एक सुंदर पारंपरिक लोकगीत, एक फुगडी गीत. फुगडी, फुगडी म्हणजे महाराष्ट्रातील मुली आणि स्त्रिया यांच्यामध्ये लोकप्रिय असलेला एक खेळ. महाराष्ट्रीय लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या पारंपरिक लोकनृत्यामध्ये देखील फुगडीची गणना होते. या नृत्यात दोन किंवा जास्तीत जास्त 8 पर्यंत मुली भाग घेऊ शकतात, पण 2 मुलींमध्ये खेळायच्या फुगड्याचे प्रकार त्या मानाने जास्त दिसतात. फुगडी नृत्याची सुरुवात हिंदू देवतांना आवाहन करून होते. या नृत्य प्रकारात 2 मुली किंवा स्त्रिया समोरासमोर उभे राहून हातांचा तिढा घालून एकमेकींचे तळहात पकडतात, नंतर मागे रेलून आणि पाय जुळून गरगर फिरतात. फिरताना एखादं गाणं म्हणतात, एकमेकींना उखाणे घालतात किंवा तोंडानं पिंगा घालतात. हळूहळू गिरक्यांचा वेग त्या वाढवतात. दोघींपैकी एखादी दमली म्हणजे आपोआप फुगडी थांबते. सुरुवातीला गती मंद असते, परंतु लवकरच ती वेगवान गती गाठते आणि कळस गाठते. या खेळात खूप व्यायाम होतो. मंगळागौर, नवरात्र उत्सव इत्यादी प्रसंगी हा खेळ खूप उत्साहाने खेळतात. यासाठी कोणतेही तालवाद्य वापरले जात नाही. जास्तीत जास्त वेगाने नर्तक फू सारख्या आवाजात तोंडातून हवा फुंकून ताल जुळवतात, त्यामुळे याला फुगडी हे नाव पडलं.

फुगडी या खेळाचे अनेक प्रकार आहेत, ते विशिष्ट प्रकारे फुगडी खेळायच्या पद्धतीवरून पडले आहेत. उदाहरणार्थ एक हाती फुगडी, दंड फुगडी, बस फुगडी, लोळण फुगडी, भुई फुगडी, गवळण फुगडी, वटवाघूळ फुगडी, एक हाती फुगडी, फुलपाखरू फुगडी, पद्मासन फुगडी, चौफुला फुगडी, हात फुगडी, जाते फुगडी, उठबस फुगडी, कुलूप किल्ली फुगडी, केरसुणी फुगडी, त्रिफुला फुगडी, कासव फुगडी, नखुल्या फुगडी, पाठ फुगडी इत्यादी. चौघींची फुगडी, पाठ फुगडी हा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार असून त्यात एकच स्त्री भिंतीला पाठ टेकून त्यावर हातांनी चुटक्या वाजवत आणि नाचत ही फुगडी खेळते. चुटक्यांचा आणि पायातील जोडव्या मासोळ्यांचा पाटावर होणारा नाद, त्यातून एक लय निर्माण होते. फुगड्यांची निरनिराळी गाणी आणि उखाणी म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या लोकसंस्कृतीचे यथार्थ दर्शन घडवणारी लोकगीतेच होत. फुगड्यांच्या काही उखाण्यातून स्त्रिया कधी परस्परांची गुणवर्णन करतात तर कधी थट्टामस्करी करताना आढळतात. काही उखाण्यातून गमतीदार प्रश्नोत्तरे देखील आढळतात. शब्दांचा सुंदर नाद आणि एक प्रकारची धावती लय काही उखाण्यातून आढळते. सणाचे, समारंभाचे उत्साहपूर्ण आणि चैतन्यमय वातावरण, फुगड्यांच्या नाचातील विविध गतिविभ्रम, गाणी उखाणे यातील गेयता आणि हास्यविनोद यांच्या संयोगामुळे हा खेळ प्रकार मोठा वेधक आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. ऐकूया रसिक हो, संगीतकार मधुकर पाठक यांनी स्वरबद्ध केलेलं आपल्या सर्वांच्या आवडीचं हे पारंपरिक फुगडी गीत. गायला आहे शाहीर विठ्ठल उमप आणि सहकारी यांनी.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार मधुकर पाठक यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक लोकगीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. जाता जाता मंडळी पुढच्या भागाची एक झलक ऐकी.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात जीवा या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: एहसान रिझवी यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत मुकेश आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजामध्ये. बेकसूर या चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे अनिल विश्वास यांनी.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं. अंधारी चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार

शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83800-16512 या क्रमांकावर.

0: नातू आणि पंटूच्या नावाने करण्यात आलेले बक्षीस पत्र आणि संबंधित फेरफार नोंद रद्द, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाचा न्याय निर्णय, लातूर येथील एका ज्येष्ठ आजीबाईंना मिळाला मोठा दिलासा, सांभाळ आणि कल्याणाच्या अपेक्षेने नातू आणि पणतूच्या नावावर नोंदणीकृत बक्षीस पत्राद्वारे जमीन हस्तांतरित केलेल्या आजीबाईंना अपेक्षित देखभाल आणि आधार न मिळाल्याने त्यांनी न्यायाधिकरणाकडे धाव घेतली. उपविभागीय अधिकारी तथा न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष यांनी प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद यांचा सखोल विचार करून नातू आणि पणतूच्या नावाने करण्यात आलेले नोंदणीकृत बक्षीसपत्र आणि संबंधित फेरफार नोंद ही रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत नाशिकचे लीगल शिल्डचे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्याकडून.
1: पहिले कसं व्हायचं, गिफ्ट देऊन टाकलं, बक्षीसपत्र करून दिलं आणि मग ज्यांना दिलं त्यांनी बक्षीस देणाऱ्या व्यक्तीला नंतर विचारलं नाही किंवा योग्य ती वागणूक दिली गेली नाही, सांभाळ चांगल्या पद्धतीने केला नाही, तर काहीही त्याला रेमेडी नव्हती. आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 अंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांना महत्वाचे कायदेशीर संरक्षण उपलब्ध झाले. म्हणजे समजा एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मुलांना, नातवंडांना किंवा इतर कोणाला देखभाल आणि सांभाळ करण्याच्या अपेक्षेने आपली मालमत्ता बक्षीस पत्रांनी दिलेली असेल, मात्र ज्याला ते बक्षीस मिळालंय त्यांनी ती जबाबदारी योग्य त्या पद्धतीने पार पाडली नाही, तर अशा वेळी जी मालमत्ता हस्तांतरण झाली आहे त्याला आव्हान देऊन ते रद्द करतायत असं आहे. आणि की ह्याच्या पुढे म्हणजे बक्षीसपत्र करत असताना जो बक्षीसपत्र करणारा व्यक्ती आहे त्यांनी जर माझा सांभाळ व देखभाल योग्य रीतीने न केल्यास हे बक्षीसपत्र रद्द होईल अशी स्पष्ट अट टाकणं अतिशय आवश्यक आहे. अशा अटीमुळे ज्येष्ठ नागरिकांचे हक्क प्रभावीपणे संरक्षित होतात.
0: तर मंडळी, सरांनी खूपच छान माहिती सांगितली आपल्याला. तर माहितीचे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे सर लीगल शील्ड या नावाने नाशिक मध्ये खूप छान कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 9422273594.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253 247 2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

नमस्कार नाशिककर, मी सुनील बर्वे बोलतो आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: मन से
1: रेडियो विश्वास टाइम चेक टाइम चेक
2: रात्री से 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडियो विश्वास तुमचा जगणा तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक
4: संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला।

नमस्कार नाशिककर, मी नेहा पेंडसे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं. ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94 23 97 23 94 किंवा 99 222 25 777.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

बाल गोपाळां करता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा। सादर करत्या सुमती पवार। प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30 मिनिटांनी। तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

एका दिव्य क्षणी नाथांना स्वप्नात दृष्टांत झाला. देवगिरी येथे सत्वयोगी जनार्दन स्वामी निवास करीत आहेत. त्यांचा अनुग्रहच तुला आत्मप्रकाश दावील. या दृष्टांतानुसार एकनाथ जनार्दन स्वामींच्या चरणी गेले. सद्गुरूंनी शिष्याची सर्व बाजूंनी कसोटी घेतली. सत्व परीक्षेच्या अग्नीत कांचन अधिक उजळलं, तेजाळलं. अखेर गुरुकृपेचा तो परिसक्षण आला. जनार्दन स्वामींनी एका पर्वत शिखरावर मलंग वेशातल्या दत्तगुरूंचे साक्षात दर्शन घडविले. भागवत धर्माची विरागी पताका दिगंतात फडकत ठेवणारे एकनाथ महाराज गुरुचरणी लीन झाले, विलीन झाले. नाम, ध्यान, माय, बाप चोहीकडे सद्गुरूच दिसू लागले. आता अवघा जन्मच गुरुमय झाला.

एका दिव्य क्षणी नाथांना स्वप्नात दृष्टांत झाला. देवगिरी येथे सत्वयोगी जनार्दन स्वामी निवास करीत आहेत. त्यांचा अनुग्रहच तुला आत्मप्रकाश दावील. या दृष्टांतानुसार एकनाथ जनार्दन स्वामींच्या चरणी गेले. सद्गुरूंनी शिष्याची सर्व बाजूंनी कसोटी घेतली. सत्व परीक्षेच्या अग्नीत कांचन अधिक उजळलं, तेजाळलं. अखेर गुरुकृपेचा तो परिसक्षण आला. जनार्दन स्वामींनी एका पर्वत शिखरावर मलंग वेशातल्या दत्तगुरूंचे साक्षात दर्शन घडविले. भागवत धर्माची विरागी पताका दिगंतात फडकत ठेवणारे एकनाथ महाराज गुरुचरणी लीन झाले, विलीन झाले. नाम, ध्यान, माय, बाप चोहीकडे सद्गुरूच दिसू लागले. आता अवघा जन्मच गुरुमय झाला.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला।

गुरुराज निवृत्तीरायाने गुंथी उकलली न सभोवती अंतर्यामी एकच प्रकाश दाटून आला, जो अज्ञानात मायेच्या आवरणात जाणवत नव्हता, तो ज्ञानातच विराजमान झाला. हे सगळं घडतं ते अवचित बरं का रसिक हो. ज्ञानाचा क्षण काही ठरवून आणता येत नाही. कोणत्याही क्षणी अंगणात ते सावळं सकुमार लावण्य उभं येऊन ठाकेल ते सांगता येतं का? त्यासाठी हवी सद्गुरु कृपा आणि अंतरीची हरिपिपासा.